उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित राम मराठे यांच्या स्वरात जी के दातार यांची रचना.

श्रोते, आत्ताचं पण इंदिरा खाडीलकर यांच्या स्वरातील हे गीत ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं अण्णा जोशी यांचं पद.

0: श्रोते हो, या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला ते AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा

0: व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, पहाटेचे 5:50 होत आहेत. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील ऐकू शकता.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 13/1948, दिनांक 5 ऑक्टोबर 2026. पहाटेचे 5:55 आणि 35 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात ए आय आर मराठी, डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ करूया मंगलध्वनीनं. ऐकूया शहनाईवर वाजवलेला राग गुजरी तोडी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नंदिनी बोरकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग.

0: श्रोते, आत्ताच आपण जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील संत रामदास स्वामींचा अभंग ऐकलात. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.

0: करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. पहाटेचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोते हो, मी स्मुग्धा माळी आज तुमच्यासोबत जगूया आनंदी या सदरात. श्रोते हो, कधीतरी असं होतं की काही अडचणींचे क्षण घटना आपल्या आयुष्यात येतात आणि आपण हादरून जातो. बऱ्याचदा समोरचा मार्गच बंद झाला असं आपल्याला वाटतं. अचानक एकाकी वाटतं, आत्मविश्वास डळमळतो आणि आपण हताश होतो. पण अशा वेळी आपल्याला एका गोष्टीची सर्वात जास्त गरज असते आणि तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास. स्वामी विवेकानंदांनी नेहमी आत्मविश्वासाचा आणि सामर्थ्याचा मंत्र संदेश दिला आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे असं ते नेहमी म्हणत. आपण अनेकदा इतरांच्या मतांना खूप महत्त्व देतो. कुणी आपल्याला चांगलं बोललं तर आपण आनंदी होतो आणि कुणी आपल्यावर टीका केली तर आपला आत्मविश्वास कमी होतो, आपण दुःखी होतो. पण खरं तर आपल्या आयुष्याची दिशा इतरांनी ठरवायचीच नसतेमुळे. कधीकधी अपयश आपल्याला थांबवण्यासाठी नसतं तर ते आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेलं असतं. म्हणून नेहमी कोणत्याही अडचणींच्या क्षणांमध्ये गडबडून न जाता स्वतःशी संवाद करायला शिकलं पाहिजे. कारण केवळ आपल्या मनाचा निग्रहच परिस्थिती बदलू शकते आणि जगणं आनंदी करू शकते.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: श्रोत्या, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। सकाळचे 6:35 आणि 10 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज, आणि त्यानंतर अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरामध्ये आकाश स्वच्छ होतं। कालचं कमाल तापमान कुलाबा इथं 34 आणि सांताक्रूज इथं 36° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। किमान तापमान कुलाबा इथं 26 आणि सांताक्रूज इथं 22° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 84% इतकी होती। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश स्वच्छ असेल आणि काही ठिकाणी उष्ण आणि दमट तापमानाची शक्यता आहे। कमाल तापमान 36 आणि किमान तापमान 26° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही। हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आता कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी यात कोकणात रब्बी पिकांसाठी विना मशागत तंत्रज्ञान याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा शरद ऋतू आणि आरोग्य भाग पहिला डॉक्टर विनीता कुलकर्णी। परिसर सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 विविध देवता त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश भाग पहिला लेखन डॉक्टर सुरुची पांडे। सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके हायकूच्या बनात हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन लेखक नितीन साळुंखे। आज ऐकूया भाग 146वा। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 संगीता लाहिरी भट्टाचार्य यांचं गायन राग नटभैरव। सकाळी 11:05 सहज संवाद। दुपारी 12:00 वनिता मंडळ डॉक्टर धनश्री साने यांचं स्मरण पूर्वजांचे याविषयी भाषण आणि स्वाती मोहिते यांची मुलाखत। दुपारी 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून। दुपारी 2:30 नादब्रह्म यात घनश्याम व्यास यांचं बासरीवादन राग वृंदावनी सारंग। संध्याकाळी 5:02 सई काड्डरे यांचं गायन राग मुलतानी। संध्याकाळी 5:30 युववाणी यात तरुणांमधील मानसिक आरोग्याविषयी जागरूकता लेखन अश्विनी घोरपडे। संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ यात अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने विशेष रूपक अभिजात मराठी काल आज आणि उद्या लेखन अंजली ढमाळ। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष। संध्याकाळी 7:30 माझं आवर माझं शिवार यात राज्यस्तरीय प्रसारणात दुधातील घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या बाबी डॉक्टर दीपाली तांबे यांची मुलाखत आणि त्यानंतर फळबागांचं व्यवस्थापन डॉक्टर सचिन मगर यांची मुलाखत। रात्री 7:15 लोकसंगीत, 7:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। रात्री 10:00 नादब्रह्म यात मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन राग यमन आणि रात्री 10:30 सई काड्डरे यांचं गायन राग मारुबिहाग। हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे ठळक कार्यक्रम। प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी आज ऐकूया कोकणात रब्बी पिकांसाठी विना मशागत तंत्रज्ञान याविषयी माहिती.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. विना मशागत लागवड म्हणजे कोणतीही खास मशागत न करता केवळ पेरणीसाठी पुरेशी जमीन खोदून पिकांची लागवड करणं. मात्र या पद्धतीत तण नियंत्रण, बियाणं पेरणी आणि खत देणं या क्रिया करणं आवश्यक बाब आहे. अशा पद्धतींचा वापर करून पिकांची लागवड केली तर काही फायदे होतात. यात जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून राहतो, मशागतीचा खर्च कमी होतो, त्यामुळे निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते, तणांचा उपद्रव कमी प्रमाणात होतो, मजूर कमी लागतात, त्यामुळे निविष्ठांच्या खर्चामध्ये बचत होते, जमिनीतील ओलावा टिकून राहिल्यानं अशा अंग ओलितावर कडधान्यांसारखी पिकं घेता येतात. ओलिताखालील पिकं घ्यायची झाली तर 50% पाण्याची बचत होते. पाण्याची बचत झाल्यामुळे ओलिताखालील क्षेत्रामध्ये वाढ होते. बियाण्यास ओल भरपूर मिळाल्यामुळे उगवण चांगली होते. मशागतीचा वेळ वाचल्यामुळे पेरणी वेळेवर करता येते. या प्रकारच्या लागवडीसाठी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी. याशिवाय अळी करून ज्या पिकांची लागवड केली जाते अशा पिकांची निवड करावी. यात प्रामुख्यानं कडधान्य पिकात वाल, चवळी, कुळीत, सोयाबीन यांचा समावेश होतो, तर गळीत धान्य पिकांमध्ये मोहरी, कारळा, तीळ, सूर्यफूल, करडई ही पिकं घेतली जातात. भाजीपाला पिकांमध्ये दुधी, कारली, घेवडा, कलिंगड, काकडी यांचा समावेश होतो. पूर्वीच्या पिकातील तणांचं नियंत्रण करण्यासाठी पॅरॅक्वॉट हे बिन निवडक तणनाशक 6 मिलीलिटर प्रतिलिटर पाण्यामधून फवारावं. फवारणी पेरणीपूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर करावी. या पद्धतीमध्ये पिकाची पेरणी, खत आणि बियाणं पेरणी एकाच वेळी करणाऱ्या 2 चाळाच्या पाभरीच्या किंवा अशा पेरणी अवजाराच्या सहाय्यानं करावी. टोकण पद्धतीनं पेरणी करायची असेल तर खुरप्याच्या सहाय्यानं शेजारी 2 टोचे मारावे. एका टोचामध्ये बियाणं पेरावं आणि दुसऱ्यामध्ये खत टाकून मातीनं झाकून घ्यावं. कलिंगड, काकडी तसंच इतर वेलवर्गीय भाज्यांसाठी योग्य अंतरावर अळी करण्यासाठी खड्डे काढावे आणि त्यामध्ये खत देऊन पेरणी करावी. पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन या पद्धतीचा अवलंब करावा. तसंच गळीत धान्य आणि कडधान्यांसाठी अंग ओलिताची कमतरता भासली तर तुषार सिंचन पद्धतीनं गरजेनुसार 1 ते 2 वेळा पाणी द्यावं. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी गुरांना खाण्यासाठी अयोग्य असलेला भाताचा पेंढा, गवत किंवा पालापाचोळा याचं आच्छादन टाकावं. आच्छादन प्रति हेक्टरी 5 टन वापरावं. त्यामुळे बाष्पीभवन रोखलं जाईल, तणांचा प्रादुर्भाव होणार नाही, तसंच जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होईल.
1: श्रोते, आताच आपण कोकणात रब्बी पिकासाठी विना मशागत तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकलीत. कृषीवाणी या कार्यक्रमात वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हो. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2 वाजता. आजच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल दुधातील घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या बाबी डॉक्टर दीपाली तांबे यांची मुलाखत आणि त्यानंतर फळबागांचं महत्त्व आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सचिन मगर यांची मुलाखत.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
3: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू सगळ्यांचा निरोप घेतोय आणि निसर्गात आगमन होतंय सुंदर ऋतूचं, तो ऋतू म्हणजे शरद ऋतू. अर्थातच या ऋतूच्या प्रारंभी अधूनमधून पावसाळ्यातील दमट स्थिती, बारीक बारीक पावसाच्या सरी या जाणवत आहेतच, पण बहुतांशी वेळेला आकाश निरभ्र आणि स्वच्छ दिसत आहे. दुपारच्या वेळेला कडक ऊन विशेषत्वाने जाणवत आहे. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारण सप्टेंबर शेवट ऑक्टोबर या महिन्यामध्ये सूर्य संताप हा प्रकर्षाने जाणवतो, म्हणूनच याला म्हणजेच या कालावधीला ऑक्टोबर हीट असं संबोधलं जातं. वातावरणातील हा बदल शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो. याच संदर्भात या भागामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. श्रोते हो, शरीरातील वात, पित्त आणि कफदोषांची स्थिती ही बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना काही नियम पाळावेत असं आयुर्वेद शास्त्रामध्ये उल्लेख आहे, जेणेकरून बदलत्या ऋतूतील वातावरणात शारीरिक व्याधींना प्रतिबंध करणं सोपं जातं. शरद ऋतूतील वाढत्या सूर्यसंतापाच्या परिणामी शरीरातील संचित पित्त प्रकुपित होतं आणि वर्षा ऋतूतील शैत्यामुळे प्रकुपित झालेल्या थंड वाताचं शमन होऊ लागतं. वातावरणामुळे झालेल्या या शारीरिक दोषस्थितीच्या बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो, काही चांगला तर काही प्रमाणात विपरीत परिणाम होताना दिसून येतो. चांगला परिणाम असा होतो की पावसाळ्यामध्ये मंद झालेली पचनशक्ती वृद्धिंगत होते, परिणामी भूक चांगली लागू लागते. परंतु गेले 2-3 महिने पावसाळ्याशी जुळवून घेतलेल्या शरीराला वातावरणातील हा बदल सहन होत नाही. पित्तविकार, उष्णता, घोळणा फुटणे, शौचावाटे रक्त पडणे, डोळ्यांची आग अशी विविध लक्षणे त्रास देऊ लागतात. तळहात तळपायांची आग, भरपूर घाम येणे, घामोळे येणे, त्वचेवर उष्णतेचे फोड, त्वचा कोरडी पडणं, खाजणं अशी लक्षणं देखील या दिवसात आढळून येतात. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना थकवा देखील या दिवसात खूप प्रमाणात येतो. अशा वेळेला पाणी भरपूर प्यावं, शतावरी कल्प दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यावा, बाहेर जाण्यापूर्वी सोबत पाणी, सरबत हे सगळं जवळ ठेवावं, जेणेकरून थकवा जाणवणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर थकवा आणि पित्ताचा त्रास कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या या दोन्हीचा अभ्यास अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे, कारण आयुर्वेदाचं उद्दिष्ट हे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजेच निरोगी अवस्थेमध्ये निरोगीपणा हा कायम स्वरूपी टिकवून ठेवणं हे आहे. व्याधीवरती चिकित्सा उत्तम पद्धतीने तर आहेत, पण व्याधी होऊ नयेत, वारंवार त्रास होऊ नये म्हणूनही तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याचा अतिशय सुंदर अभ्यास आयुर्वेद शास्त्रामध्ये केला गेलेला आहे, ज्याचा अंगीकार सर्वांनीच करावा असं मला मनापासून वाटतं. त्यानुसार शरद ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या पित्ताचा विचार करून आपला आहारात थोडा बदल करावा, थोडी औषधी योजना, थोडं पथ्य हे जर आपण नीट सांभाळलं तर शरद ऋतूतील निसर्गाचा आस्वाद आपण सगळेजण आनंदाने नक्कीच घेऊ शकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परी 2:05
1: परिसर।
2: श्रोतेहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत। आजपासून 4 भागात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती आपण ऐकणार आहोत। आज ऐकूया याचा पहिला भाग। वेगवेगळ्या देवतांची वाहनं किंवा प्राणी अथवा पक्षीमुखी देवता हा एक कुतूहलकारक विषय। पृथ्वीच्या पाठीवर केवळ माणूस नव्हे तर दृष्टीस पडणाऱ्या आणि न पडणाऱ्या सर्व जीवांना जगण्याचा समान अधिकार आहे हा मुद्दा त्यातून अधोरेखित केला गेलेला आहे। दुर्गा सप्तशतीमध्ये एक छान उल्लेख आहे। तिथे म्हटलंय की ज्ञानिनो मनुजाहा सत्यम किंतु ते नही केवलम। म्हणजे काय तर मनुष्य हा ज्ञानी आहे परंतु तोच तेवढा ज्ञानी आहे असं नव्हे। पशुपक्षी देखील ज्ञानवान असतात। हिंदू अथवा बौद्ध विचार परंपरेत विविध देवतांची चर्चा आपल्याला आढळते। त्यातल्या मूर्तीशास्त्रामध्ये कित्येक प्राणी आणि पक्षी आढळतात ज्यांचा विचार आपण सहसा ईश्वराच्या आयामांमध्ये फारसा केलेला नसतो। असं एक उदाहरण आपण घेऊया, ते आहे मुंगूस या प्राण्याचं। हिंदू मूर्तीशास्त्रात कुबेर या धनदेवतेची चर्चा आढळते। कुबेर मुंगूसावर आरूढ असल्याचा उल्लेख आहे। धनाची राखण करणाऱ्या सापांवर विजय मिळवल्याचं प्रतीक म्हणजे मुंगूस। ज्ञान आणि करुणेचं रूप असलेल्या गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला नाही, परंतु त्यांच्या नंतर बौद्ध दर्शनाचे विविध पैलू निर्माण झाले। साधनेच्या विविध पद्धती आल्या, त्यातून अतिशय सुंदर अशा बौद्ध मूर्तीकलेचा आविष्कार झाला। विविध बौद्ध देवतांची अतिशय देखणी, लयदार आणि विचारप्रवर्तक शिल्प, चित्र आणि भित्तीचित्र नेपाळ, श्रीलंका, भारत, जपान, चीन आणि तिबेटमधल्या संस्कृतीत आढळतात। ही रूपं विचारांशी, गुणांशी आणि निसर्गाशी जोडली गेलेली दिसतात। तिबेटमधल्या लामांच्या उपासनेत सूर्योदयाच्या वेळी मारीची या देवतेचं आवाहन केलं जातं, त्यावरून तिचं सूर्याशी असलेलं नातं लक्षात येतं। हिंदू सूर्यदेवतेशी तिचं काही प्रमाणात साधर्म्य आहे। तिचा रथ 7 वराहांकडून ओढला जातो। मारीची देवतेचं अस्तित्व नेहमी चैत्याच्या आतल्या भागात असतं। ती नेहमी आलीढ रूपात उभी असून रथावर आरूढ असते। साधनमाला ग्रंथात मारीची देवतेची विविध रूपं वर्णिली गेलेली आहेत। साधना प्रकारानुसार ती 1, 3, 5 अथवा 6 मुखांची असू शकते। तिला 2, 8 आणि 10 किंवा 12 हात मूर्तींमध्ये दाखवले जातात। साधारणपणे तिच्याबरोबर वर्ताली, वदाली, वराली आणि वराहमुखी अशा नावांच्या सेविका असतात। मारीची देवता जेव्हा अधिक मुखांची दाखवली जाते तेव्हा तिचं एक मुख मादी वराहरूपी असतं। वस्तुतः वराहमुख आणि 7 वराहांचा रथ या दोन्ही गोष्टी मारीची देवतेच्या महत्वाच्या ओळखीच्या खुणा समजल्या जातात। सुई आणि दोरा ही तिची दोन महत्वाची चिन्ह आहेत। या चिन्हांमध्ये फार छान अर्थ दडलेला आहे। दुष्ट माणसांची मुखं आणि डोळे शिवून टाकण्यासाठी त्या सुई दोराचा ती उपयोग करते असं मानलं जातं। मारीची देवतेच्या विविध रूपांचं आणि साधनांचं वर्णन आपल्याला आढळतं। तिबेटी बौद्ध परंपरेत मारीची देवता पहाट वेळची किंवा प्रकाशाची, वेदनामुक्तीची तसंच सर्व जीवांना ज्ञानप्राप्तीची व्हावी अशी कामना करणारी देवता मानली जाते। जपानच्या बौद्ध परंपरेत ती रणदेवता मानली जाते। जंभल हा कुबेर सदृश देव आहे, तो भाग्य आणि संपत्ती यांचा देव आहे। करुणेचं प्रतीक असलेल्या अवलोकितेश्वराचं एक रूप म्हणून देखील त्याला मान आहे। त्याच्या हातात मुंगूस आहे। त्या मुंगूसाच्या पोटावर तो हातानी थोडासा दाब देत असल्याचं मूर्तीमध्ये सूचित केलेलं दिसतं। दाब दिल्याने ते मुंगूस स्वतःच्या पोटात ठेवलेली रत्न आणि माणकं तोंडातून बाहेर टाकताना दिसतो। स्वतःकडचं ऐश्वर्य दुसऱ्यांच्या पण कामी यावं हा बोध यातून दिला गेलाय। माणूस तसं सहसा स्वच्छेनी करत नाही, म्हणून त्याला काही वेळेस आग्रहानी संपत्ती सोडणं भाग पडावं लागतं हा मुद्दा सूचित केला गेलेला दिसतो। अशा पद्धतीने इतरही काही प्राणीमात्रांची सांगड देवदेवतांशी घातली गेलेली आहे, ते पुढच्या भागांमध्ये ऐकूया। श्रोतेहो आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली। आज आपण ऐकला पहिला भाग। प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
0: परिसर हा कार्यक्रम तुम्ही आत्ताच ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:10. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून

0: दलेन पंजाब एफसी इत्येतं दलं पेनाल्टी द्वारा चत्वारि त्रीणि अंकैः पराजित्य अन्तिमस्पर्धायां स्वस्थानं रक्षितम्।
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 वाजले आहेत। ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू हा मूलतः एक जपानी काव्य प्रकार आहे आणि त्याचा उगम 15व्या ते 16व्या शतकापासूनचा आहे. पूर्वी हा होक्कू म्हणून प्रसिद्ध होता. याची निर्मिती जपानमध्ये कशी झाली बरं ते जाणून घेऊया. प्रत्येक देशाला एक राष्ट्रीय महाकाव्य असतं बरं का, तसं भारताचं रामायण महाभारत. पण जपानला काही राष्ट्रीय महाकाव्य नाही. जपानची भौगोलिक रचना पाहिली तर तो हजारो लहान लहान बेटांचा देश आहे. तिथे उंच डोंगर नाहीत, लांब नद्या नाहीत, तेथील माणसं ठेंगणी ठुसकी आहेत. सगळा देश सतत भूकंप आणि हादरणारा आहे. त्यात हिरोशिमा नागासाकी, तुम्हाला माहितीच आहे की जपानमधील हिरोशिमा नागासाकी ही दोन्ही शहरं प्रामुख्यानं 1945 मधील अणुबॉम्ब हल्ल्यासाठी जगभरात ओळखली जातात. तेव्हा तिथे जो संहार झाला होता तो जपानी माणूस कधीही विसरू शकत नाही. जपानी लोकांचा धर्म कोणता? बौद्ध. सर्व क्षणिक क्षणिक्य, सर्व दुःख दुःखम, सर्व शून्य शून्यम, अशा या तत्वविचारांचा त्यांच्यावर पगडा आहे. पर्यावरण, भौतिक घटना, धार्मिक वारसा यांचा एक मेळ होऊन जपानी मनोरचना क्षणभानवादी झाली. वर्तमानाचा जो क्षण तळहातावर आहे त्या क्षणाचा आस्वाद घ्यायचा बस. हायकू या काव्य प्रकाराचा जन्म अशा तात्कालिकतेतून झालेला आहे. ठराविक अक्षर, ठराविक ओळी या संकेतांमुळे हायकूला सुबक घाट मिळालाय. हायकूत एखादा कवीनं काय करतो, उडता क्षण चटकन चिमटीत पकडतो. तो पटकन नाहीसा होणारा दिव्य क्षण असतो. काळ्या मेघातून चमकून जाणाऱ्या विजेप्रमाणे हा अनुभव असतो. कसं ते पाहूया. आता जपानीमध्ये मी वाचते आहे हा एक हायकू. फुरु इकेया कावानो तोबिकोमो मिझुनो आटो बाशो या प्रसिद्ध हायकूकाराने लिहिलेला हा जगप्रसिद्ध हायकू आहे. शिरीष पैयाने ध्रुवा काव्यसंग्रहात हायकूचं भाषांतर केलं तर असं आहे. एक तळे जुनाट स्तब्ध, एक बेडूक उडी घेतो त्यात, जराशी खळबळ पुन्हा शांत. शिरीष पैयाने जपानी हायकूंचं इंग्रजी रूपांतर अभ्यासलं ना, त्यावरून हा हायकू लिहिला, म्हणून तो जरा पसरट झालाय. कारण इंग्रजी हे रूपांतरित हायकू काही असे 5-7 पास मधले नव्हतेच. मे 1978 नवप्रभाच्या अंकात कविवर्य बोरकर यांनी हाच हायकूचे भाषांतर दिले. ते असे, पुराण्या डबक्यात बेडकाच्या उडीसरशी केवढा आवाज. मी थोडस संक्षिप्त असं लिहिन. एक तळे जुनाट बेडकाची उडी त्यात खळबळाट. बेडूक उडी घेतो हा एकच क्षण हायकूत पकडलेला आहे. जुनाट तळ म्हणजे जिथे कोणी येत नाही, जात नाही, स्तब्ध आहे, ज्याच्या जीवनात काही घडत नाही अशी व्यक्ती, वय झालेला माणूस. पण बेडकासारख्या सामान्य प्राण्यानेही उडी मारून खळबळ उडवून दिली. केवढा आवाज झाला. म्हणजे जर्जर माणसाच्या आयुष्यातही चैतन्य आलं. बोरकर असा अर्थ लिहितात, सारं जीवन त्याचं साकळून गेलेलं आहे, डबकं बनलं आहे. अशा माणसाच्या आयुष्यात बेडकासारखा किरकोळ माणूस आला तरी उभय व्यक्तिमत्वानं त्याचा भेद केला तर केवढा गाजावाजा. 50 वर्षापासून भारतात या हायकूचा अभ्यास सुरू आहे. मित्र, पुढील भागात हायकू विषयी अधिक जाणून घेऊया.
0: हायकूच्या बनात या मालेत आताच आपण ऐकला हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
2: ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

वैसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर आणि हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 1.

0: वाजून 55 मिनिटांनी।
1: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात। अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे।
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा।
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील।
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका।
4: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन।
3: सादर करते आहेत विवेक वानखडे।
5: आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या।
6: वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओनं दोन्ही पायांवर लादलेल्या 80% अपंगत्वावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर दिव्यांग आणि अनाथ महिलांचं जीवन घडवणाऱ्या
7: 2000+ महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या अनाथ व दिव्यांग भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या मीनाक्षीताई निकम,
6: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखालील सेवा यत्न 40 गावच्या स्वयंउदित प्रकल्पाच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत।
7: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो मालिका मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजता व बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर।
8: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ॲप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध।

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यांचे दौरे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आणि एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आवाहन. तर आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी भारतीय जनता पक्षानं काल उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना, तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले मंत्री दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल धुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अचूक आणि वेळेत करून पात्र शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जनावरांसाठी चारा आणि पाणी तसंच जलसंधारणाच्या कामांबाबतही त्यांनी सूचना दिल्या. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध गावांना भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दुष्काळामुळे चारा टंचाईची समस्याही जाणवू लागली आहे. अकोला जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी आणि पशुपालकांनी केली आहे. तर नांदेड जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन, कृषी, जलसंधारण, महसूल, पंचायत समिती तसंच संबंधित विभागांच्या समन्वयातून चारा साक्षरता अभियान राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी काल सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल मुंबईत विरोधी पक्षांनी विराट गर्जना मोर्चा काढला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. राज्यातल्या मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया रद्द करावी तसंच देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घ्याव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. दरम्यान आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी केल्यानंतर पुढील कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. दरम्यान गेल्या 3-4 दिवसांपासून पुण्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या या आंदोलनाला कालही विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया भारताच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाबाबत.
1: मुंबईवरच्या 26/11 हल्ल्यानंतर भारताची भूमिका केवळ पुरावे पाठवण्यापुरती मर्यादित राहिली. मात्र 2016 पासून हे नरमाईचं धोरण बदललं. सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि तो जाहीरही केला. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला, तर मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एकाच रात्रीत शत्रूच्या 9 तळांवर थेट कारवाई करण्यात आली. आता भारताचं धोरण स्पष्ट आहे, दहशतवादी हल्ल्याला कठोर लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल, तसंच दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांमध्ये कोणताही फरक केला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं नरमाईचं धोरण सोडलं असून थेट लष्करी प्रत्युत्तर देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे.
0: तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीची मंचकी निद्रा काल प्रथेनुसार सुरू झाली. ही मंचकी निद्रा येत्या रविवारपर्यंत म्हणजे घटस्थापनेच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. रविवारी पहाटे तुळजाभवानी मातेची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापनेनं शारदीय नवरात्र महोत्सवाला विधिवत सुरुवात होईल. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं. सन्मानचिन्ह 51,000 रुपये रोख शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या विनियोगाची फेर तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातल्या 6 सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेल्या 564,54,00,000 रुपयांच्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज मंजूर करण्यात आलं होतं त्याच कारणासाठी झाला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी निमित्तानं केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि नांदेडमधील सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीनं 2 दिवसांचा वंदे मातरम महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशभक्तीपर गीत, वक्तृत्व, समूहगीत, नृत्य, चित्रकला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सायबर फसवणुकीद्वारे रक्कम बनावट बँक खात्यांमध्ये जमा करून घेणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह 5 जणांना काल पुणे पोलिसांनी अटक केली. या टोळीनं देशभरातील 19 जणांची 1,80,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं धरणात बुडून एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल घडली. मेंढ्या धुण्यासाठी धरणावर गेले असताना ही घटना घडली आहे. 3 जणांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची जपानमधील आईची नागोया इथं काल सांगता झाली. या समारोप सोहळ्यासाठी नेमबाज नीरू धांडा ही भारताची ध्वजवाहक होती. 2030 साली दोहामध्ये होणाऱ्या पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी औपचारिक मशाल आणि ध्वज कतारच्या प्रतिनिधींकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. या स्पर्धेत भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं, तर एकंदर 341 पदकांसह चीननं पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलं. हवामान. मुंबईसह कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या 2 दिवसात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट आणि सिंधुदुर्गातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यांचे दौरे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आणि एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आवाहन.

0: तर आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: वाचन म्हणजे समृद्धी.
3: वाचन संस्कृतीची वृद्धी.
2: वाचन दृष्टी देतं.
3: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
2: वाचन माणूस बनवतं.
3: वाचन मनांना घडवतं.
2: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
3: वाचन चळवळ वाढवू.
2: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
3: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 आणि 5 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 5 ऑक्टोबर। 5 ऑक्टोबर 1905 साली रायट फ्लायर 3 या विमानातून रायट बंधूंनी 39 मिनिटात 24 मैलांचं नवीन विश्वविक्रमी उड्डाण केलं होतं। 5 ऑक्टोबर 1955 साली हिंदुस्तान मशीन टूल्स या कारखान्याचं उद्घाटन झालं होतं। भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचं स्थान महत्त्वाचं मानलं जातं। 5 ऑक्टोबर 1998 साली APJ अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार वितरित झाला होता। हे होते आजचे दिनविशेष। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी।
4: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका।
5: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन।
4: सादर करते आहेत विवेक वानखडे।
6: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात। अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे।
7: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं।
6: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर।

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत नाही. एक साधारण समजूत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात त्यावर त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडची विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी

0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी एसआयपी मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2-2 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौवून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्यांनी मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेली आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण इच्छितच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्यांनी बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कुणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच फरक पडत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतं. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाही, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारस, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन, म्हणून पटकन आपण तो रिसिव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातली 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसतंय, त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलेला. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: अच्छा, म्हणजे जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंकवरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोनमध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून शिना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकतो.

0: ऍक्च्युअली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
1: पाहिजे, अपडेट केला पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
1: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील, समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
0: अच्छा,
1: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
0: नक्कीच सर. श्रोत्या, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपचे 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा पुढील कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले. लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
3: श्रोतेहो नमस्कार. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी

0: चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसालेवाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: मला एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे, आता बाजारात सध्या बऱ्याच प्रकारची उत्पादनं उपलब्ध असतात, यामध्ये आपण आपलं वेगळेपण सांगतो आहोत, तर या बेडेकर उत्पादनेच का वापरायची याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंय.
1: बरोबर आहे की उत्पादनं कुठलं वापरायचं हे आपल्याला ठरवायला लागतं, तर आपण उत्कृष्ट उत्पादनच नेहमी वापरलं पाहिजे आणि म्हणूनच मी म्हणतो की बेडेकर उत्पादनच नेहमी वापरलं पाहिजे. असं का? तर उत्तम उत्पादन बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, तर पहिलं म्हणजे उत्तम दर्जाचा कच्चा माल लागतो. म्हणजे कैरीचं लोणचं बनवायचं असेल तर राजापुरी जातीची कैरी ही जी लोणच्यासाठी सर्वोत्कृष्ट कैरी आहे त्याचं लोणचं बनवावं लागतं. मिरचीचं लोणचं बनवताना सुद्धा हिरव्यागार लांब अशा सितारा जातीच्या मिरच्या ह्या लोणच्यासाठी चांगल्या असतात, त्याचं लोणचं बनवायला लागतं. अशा धर्तीचा उत्तम कच्चा माल वापरला की उत्पादनं चांगली बनतात. परंतु त्याचबरोबर त्या उत्पादनांवरती प्रक्रिया जी करावी लागते ती सुद्धा त्या त्या उत्पादनाबर हुकूम ही म्हणजे आम्ही त्याला एसओपीज म्हणतो, स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर्स, ही अत्यंत चांगल्या एसओपीज घालून हा उत्पादन आपल्याला बनवावं लागतं. आणखीन हे सगळं करून झाल्यावरती सुद्धा प्रत्येक प्रक्रिया ही अत्यंत अनुभवी अशा फूड टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली अशी जर काही उत्पादनं बनवली गेली तर ती सातत्याने उत्कृष्ट दर्जाचीच बनतात.
0: बरोबर.
1: सर्व बेडेकर उत्पादनं या वरच्या तीनही क्रायटेरियांना धरून बनवलेली असल्यामुळे बेडेकर उत्पादनं ही नेहमी उत्कृष्ट दर्जाची बनतात, म्हणून तुम्ही नेहमी तीच वापरावीत असा मी आग्रह करतो.
0: अच्छा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी अशा चटण्या, तसंच गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747, 99877 98 747, 9987978747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर तुम्ही सांगताय की बेडेकर उत्पादनेच का?
1: लोणच्याचा मसाला आम्ही बनवतो. बेडेकर लोणच्याचा मसाला सर्वत्र प्रसिद्ध आहे. तिखट मिठाच्या बरोबरीने राई, मेथी, हिंग, हळद यांचं योग्य प्रमाणातलं मिश्रण म्हणजे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला. त्यांनी बनणारं लोणचं हे नेहमीच स्वादिष्ट बनतं आणि वर्षभर टिकून राहतं. गोडा मसाल्याची गोष्ट बोलाल तर तीळ, खोबरं आणि गरम मसाल्याचे पदार्थ यांचं उत्कृष्ट मिश्रण म्हणजे गोडा मसाला बनतो. नुसतंच गरम मसाल्यामध्ये धने पावडरचं प्रमाण वाढवून हे काही गोडा मसाला बनत नाही. लोणचं बनवताना सुद्धा पारंपरिक पद्धतीने म्हणजे 2 महिने 3 महिने लोणचं मुरवत ठेवलं तर त्याच्यातनं बनणारी लोणचं आणि त्याची चव ही फार वेगळी येते. आणि आम्ही सर्वतोपरीच्या काळजा ह्या आमच्या कारखान्यामध्ये घेत असतो. म्हणजे उपवासाची उत्पादनं आहेत, राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, उपवास भाजणी, हे बनवताना इतर पदार्थांचं त्याच्याबरोबर संपर्क येणार नाही म्हणून उपवासाच्या उत्पादनांसाठी ज्याला आम्ही बेडेकर सात्विक उत्पादने म्हणतो ही सर्व उत्पादने ही स्वतंत्र खोलीमध्ये बनतात. आणखीन त्या सर्व प्रक्रिया ह्याच्यावरही फूड टेक्नॉलॉजीचं देखरेख असते.
0: अच्छा.
1: अशी बेडेकरांची उत्पादनं ही उत्कृष्ट पद्धतीची असतात, म्हणून आम्ही सर्वांना आग्रहाची विनंती करतो की बेडेकर उत्पादने वापरा.
0: नक्कीच श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी याबरोबरच गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747, 99877 98 747, 9987978747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात अजित बेडेकर सरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात बेडेकर मसालेवाले आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:45 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्यामा चित्तारी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमा शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत. गीतकार आहेत वसंत बापट आणि संगीतकार आहेत

श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत ऐकलं. या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8:00 समाचार प्रभात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30:25 झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्या

देशाची प्रगती होऊ शकत नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. नवी दिल्लीत काल इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत घडवण्यासाठी बळकट संस्था, उद्योगांचं पाठबळ आणि चांगलं प्रशासन हे भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांइतकंच महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. कॉर्पोरेट क्षेत्रातील पारदर्शकता, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचं स्थान बळकट करण्यात कंपनी सेक्रेटरी या व्यवसायानं महत्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन 3 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्यासमवेत वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. या बैठकीत उभय नेते व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, वाहतूक, संस्कृती आणि लोकांमधील संपर्क यासह विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतील, तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करतील. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज कॅनडातील ओटावा इथं होणार आहे. ही चर्चा 5 दिवस सुरू राहणार असून या वर्षाअखेर कराराला अंतिम स्वरूप देण्याचा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यावर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने या दोन्ही देशांमधील करारासंदर्भातच्या चर्चा या वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं. तसंच ऊर्जा आणि दुर्मिळ खनिज क्षेत्रात भागीदारी करण्यालाही सहमती दर्शवली होती. हा करार दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा पाया ठरेल आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 4,65,000 कोटींवर नेण्यात सहाय्यक ठरेल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला होता. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या 6 जागांसाठी उद्या 6 तारखेला मतदान होणार आहे तर शुक्रवारी 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. तमिळनाडूतील मधुरंतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. उत्तराखंडमधील राज्यसभेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपनं दिनेश आर्य यांना पक्षाची उमेदवारी दिली आहे तर पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मल्लिक यांच्या नावाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील 10 जागा, उत्तराखंडमधील 1 जागा आणि पश्चिम बंगालमधील 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षानं काल उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. काँग्रेस पक्षानं यापूर्वीच 3 मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या निवडणुकांसाठी 5ही मतदारसंघात 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत आपली भूमिका काल इराणनं स्पष्ट केली. यावर्षीच्या जून महिन्यात करण्यात आलेल्या अंतरिम करारात नमूद केलेल्या 7 अटी पूर्ण केल्याशिवाय सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार नाही असं इराणी संसदेचे अध्यक्ष महम्मद बाकर कालिबाफ यांनी म्हटलं असल्याचं इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितलं.
दरम्यान अमेरिकेशी झालेल्या संघर्षानंतर इराण आपल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते महम्मद अक्रमिनिया यांनी सांगितलं.

0: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या पीएम सेतू योजनेला काल एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी 4 ऑक्टोबरला सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयचं उद्योगांच्या गरजांशी सुसंगत अशा प्रशिक्षण संस्थांमध्ये रुपांतर करून व्यावसायिक प्रशिक्षणाचा दर्जा आणि उपयुक्तता उंचावणं हा आहे. या योजनेसाठी एकंदर 60,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली असून त्यात केंद्र सरकारचा 30,000 कोटी रुपये, राज्य सरकारांचा 20,000 कोटी रुपये आणि उद्योग क्षेत्राचा 10,000 कोटी रुपयांचा सहभाग आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत काल विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच अन्य पक्षांचे नेते सहभागी झाले होते. राज्यातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया रद्द करावी तसंच देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये काल सेखो या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजवणारे परमवीर चक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो यांच्या स्मरणार्थ भारतीय वायुसेनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. दिल्ली, मुंबई, पुणे, चंदीगड, ग्वाल्हेर, बेंगलुरू, गुवाहाटी आणि जोधपूर या शहरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची जपानमधील आईची नागोया इथं काल सांगता झाली. नागोया शहरातील मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियमवर हा समारोप सोहळा झाला. या समारोप सोहळ्यासाठी नेमबाज नीरू धांडा ही भारताची ध्वजवाहक बनली होती. 2030 साली दोहामध्ये होणाऱ्या पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मशाल आणि ध्वज कतारच्या प्रतिनिधींकडे यावेळी औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला. भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह 85 पदकं पटकावत पदकतालिकेत चौथं स्थान पटकावलं तर एकंदर 341 पदकांसह चीन पदकस्थालिकेत अव्वल आहे. दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय खेळाडूंचं विशेषतः उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ज्यांनी समर्पण आणि वचनबद्धतेनं भारताचं प्रतिनिधित्व केलं अशा भारतीय पथकातील प्रत्येक सदस्याचा देशाला अभिमान आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हवामान. देशाच्या बहुतांश भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतला आहे तर अन्य काही भागातून मोसमी पाऊस माघारी जाण्यासाठीची अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात येत्या 48 तासात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन आज द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित आर्थिक करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज ओटावामध्ये सुरू होणार आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता, पुढील स्पर्धा कतारमध्ये होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 8:40 आणि 36 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत भावधारा.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मंदाकिनी पांडे यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं यशवंत देवी यांनी. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर पंडित यांनी.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोनाली भाटोडेकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

शरद सुतावणे यांनी गायलेलं हे गीत होतं सुरेश भट यांचं. या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत. ठीक 9 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज आपण ऐकणार आहोत राणीच्या बागेच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: 19 नोव्हेंबर 1862 या दिवशी व्हिक्टोरिया गार्डन अर्थात राणीच्या बागेचं उद्घाटन

0: झालं. एव्हाना फक्त 20% बागच तयार झाली होती. तिची देखभाल करायला नेमलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियम तयार केलेले होते. त्यामध्ये बागेतील झाडांना पाणी कधी, किती आणि कोणी द्यावं याचेही स्पष्ट नियम होते. सकाळी 9 नंतर आणि दुपारी 3 पूर्वी पाणी घालायला सक्त मनाई होती. पाणी खोडाभोवती मुळांजवळ खळं करून देण्याचा नियम होता. कुंपणाच्या कडेनं लावलेल्या शोभेच्या आणि अशोकासारख्या मोठ्या झाडांना पाणी देण्याचेही नियम होते. पावसाचे दिवस वगळता रविवार आणि बुधवारी बागेतले रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्याचा नियम होता. पावसाळा लक्षात घेऊन 1 मे ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या काळात बागेतले रस्ते धुवायला सक्त मनाई केलेली होती. तो मोसम वगळता 1 नोव्हेंबर ते 30 एप्रिल पर्यंत ठरवून दिलेल्या दिवशी बागेतले रस्ते धुणं अनिवार्य होतं.
1: बागेच्या रक्षणासाठी दिवसा दरवान म्हणजेच गेटकीपर आणि रात्रीचा पहारेकरी म्हणजे नाईट गार्ड नेमलेला होता. दरवानाची ड्युटी सकाळी 7 वाजता सुरू होऊन सूर्यास्तानंतर 1 तासाने संपत असे. तो निघाला की रात्रीचा पहारेकरी कामावर येत असे. ड्युटीच्या वेळा उन्हाळ्यात 1 तासाने वाढत असत तर थंडीच्या दिवसात 1 तासाने कमी होत.
0: मुख्य कारभाऱ्याची जबाबदारी ही नियमबद्ध होती. पावसाळ्यात दररोज दुपारी 1 वाजता आणि इतर दिवसात दुपारी 2 वाजता कारभारी बागेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची हजेरी घेत असे. त्याने सोमवारी बागेतले सगळे रस्ते, कुंपणालगत लावलेली झाडं, वेली, नर्सरी इत्यादीचं इन्स्पेक्शन करणं बंधनकारक होतं. मंगळवार शोभेच्या झाडांसाठी राखीव होता. बुधवार विदेशी वाणाची झाडं, तर गुरुवार फुलझाडं आणि फळझाडांच्या पाहणीसाठी नेमून दिलेला होता. आठवड्याच्या पाहणीचा अहवाल दर शुक्रवारी आणि शनिवारी सचिवांकडे पाठवणं आवश्यक होतं. कारभाऱ्यानं सकाळी 7 ते सूर्यास्तापर्यंत उपस्थित राहणं बंधनकारक होतं.
1: वरवर सगळं सुरळीत चालताना दिसत असलं तरी संस्थेला खर्चाची चिंता भेडसावत होती. बाग शिवडीहून भायखळ्याला आली तो काळ मुंबईतला अतिशय संपन्न काळ होता. अमेरिकन गृहयुद्धामुळे मुंबईत न भूतो अशी तेजी आली होती. मुंबईत पैशाचा महापूर आला होता. नवनवीन संस्था निघत होत्या. लोक त्यांना भरभरून मदत करत होते. पण हेच लोक बागेला मदत करण्यासाठी मात्र उदासीन होते. वस्तू संग्रहालयाचीही तीच रडकथा होती हे आपण यापूर्वी ऐकलंच आहे.
0: प्राप्त उत्पन्नात बागेचा खर्च भागणं केवळ अशक्य आहे याची पूर्ण कल्पना सोसायटीचे अध्यक्ष नाना शंकर शेठ आणि सचिव बर्डवूड यांना आली होती. बागेचा कारभार सुरू झाला. बाग हळूहळू आकार धारण करू लागली होती. लावलेली झाडं वाढू लागली होती. फुलं फुलू लागली होती. त्यावर फुलपाखरं बागडू लागली होती. निरनिराळ्या प्रकारचे पक्षी बागेत दिसू लागले होते. एका पडीक जागेचं नंदनवनात रूपांतर होताना दिसत होतं. मुंबईकरांच्या मनात बागेबद्दल आकर्षण वाढू लागलं होतं. संध्याकाळच्या सुमाराला 4 घटका विरंगुळा म्हणून फिरण्यासाठी मुंबईकर बागेत येऊ लागले होते. बसून 4 शिळोप्याच्या गप्पा मारू लागले होते.
1: उद्घाटनाच्या दिवशी जमा झालेल्या देणग्या बागेत करायच्या सुधारणांवर खर्ची पडल्या. नवीन देणग्या यायचं बंद झालं. बागेचं उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ जमत नव्हता. 1863 वर्ष संपलं तेव्हा सोसायटीकडे अवघ्या काही 1000 रुपयांची रक्कम शिल्लक होती. त्यातून पुढच्या वर्षाचा वाढता खर्च कसा भागवायचा याची चिंता सोसायटीला लागली होती.
0: अपेक्षेनुसार पुढचं वर्ष म्हणजे 1864 साल आणखी अवघड गेलं. तरीही या वर्षात संस्थेनं नवीन झाडांची लागवड, बागेतल्या सुधारणा, रस्ते आणि दुरुस्तीवर काही 1000 रुपयांचा खर्च केला. यावर्षी संस्थेच्या हिशोबात 8500 रुपयांचा तोटा नोंदवला गेला. त्यावर्षी संस्थेला शेठ मंगलदास नथुवई यांच्याकडून 10000 रुपये बिनव्याजी कर्ज घ्यावं लागलं होतं. संस्थेच्या अहवालात सोसायटीचे सचिव जॉर्ज बर्डवूड यांनी विमनस्क होऊन शेरा नोंदवला. बागेची निगा राखण्यासाठी दरमहा सरासरी 1100 रुपयांचा खर्च येत असून बागेचं मासिक उत्पन्न मात्र 600 रुपये महिना आहे. म्हणजे सोसायटी दरमहा 500 रुपयांचा तोटा सहन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पावसाळ्याच्या दिवसात जादा मजूर कामावर ठेवावे लागत असल्यामुळं हा तोटा दरमहा 1000 रुपयापर्यंत

0: जातो जो सहन करण्यापलीकडचा आहे असं निवेदन त्यांनी केलं. हा तोटा भरून काढण्यासाठी अन्य मार्गाबरोबरच संस्थेच्या सभासदत्वाची वार्षिक वर्गणी 15 रुपयांवरून 30 रुपये करणं गरजेचं असल्याचा शेरा त्यांनी नोंदवला.
1: मागच्या काही वर्षात मुंबईत आलेल्या अभूतपूर्व तेजीमुळे महागाई गगनाला भिडली होती. सगळ्याच वस्तूंच्या किमती तिपटीने वाढल्या होत्या. पगार, मजुरी, खरेदी, छपाई इत्यादींच्या खर्चातही तेवढीच वाढ झाली होती. त्यामुळे वर्गणीची रक्कमही दुप्पट करण्याशिवाय संस्थेकडे पर्याय नसल्याचं त्याने कळकळीने सांगितलं. बागेसाठी केलेलं हे शेवटचं आवाहन असून यापुढे आपण सभासदांकडे हात पसरणार नसल्याचं भावनिक निवेदनही त्यांनी केलं.
0: संस्था आर्थिक विवंचनेत असतानाच खर्चात वाढ करणारी एक घटना घडली. विल्यम वॉकर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या दौऱ्यावर गेला होता. तिथून त्याने आणलेले काही पक्षी त्याने राणीच्या बागेला भेट म्हणून दिले. बागेत पक्षी ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, किंबहुना तशी गरजही कधी भासली नव्हती. पण ह्या पक्ष्यांसाठी पिंजरे बनवणं भाग होतं. या परदेशी पक्ष्यांमुळे बागेची शोभा वाढणार होती हे खरंच, पण त्याने खर्चात वाढ होणार होती.
1: आधीच कर्जात असलेल्या संस्थेला त्याची काळजी होती, पण पिंजरे बनवणं भाग होतं. मग काय, काढलं पुन्हा कर्ज आणि त्यातून 3,500 रुपये खर्च करून पिंजरे तयार केले. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की ही राणीच्या बागेत आज दिसणाऱ्या पक्षी प्राणी संग्रहालयाची नकळत झालेली सुरुवात होती.
2: श्रोते हो, आज आपण ऐकत होतो राणीच्या बागेच्या गोष्टीचा 3रा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो, आताच आपण खंडोबाची आन या चित्रपटातून आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते प्रभाकर नायक आणि संगीतकार होते बाळ पळसुले.

0: आज झाले मुक्तमी या चित्रपटातील गीत होतं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. गीतकार होत्या वंदना विटणकर आणि संगीतकार होते अनिल अरुण.
1: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वाह, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

छोटा जवान या चित्रपटातील गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. गीतकार होते ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार होते वसंत देसाई. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया खंडोबाची आन या चित्रपटातून आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं गीत.

0: प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया धाकटी बहीण या चित्रपटातून सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. अच्युत ठाकूर यांच्या स्वरातील हे गीत ऐकूया. गीतकार आहेत अच्युत ठाकूर.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रमिला दातार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी. शब्द आहेत तुझ्या दर्शना नेत्रा सावली.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

अपर्णा कवी यांनी गायलेलं हे गीत होतं बाभो बोरकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोविंद पोहळे यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत प्रसाद कुलकर्णी आणि संगीतकार आहेत गोविंद पोहळे.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
2: सादर करते आहेत विवेक वानखडे.
4: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
5: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
4: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं समूहगीत होतं मोहन सावंत यांचं, माफ करा मोहन सामंत यांचं, आणि संगीतबद्ध केलं होतं कानू घोष यांनी. या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

या सुखांनो या चित्रपटातील हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. गीतकार होते ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार होते सुधीर फडके. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया टाईमपास 2 या चित्रपटातून केतकी माटेगावकर आणि आदर्श शिंदे यांनी गायलेलं गीत. मंगेश कंगणे यांचं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे चिनार महेश यांनी.

0: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात. आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया काळी बायको या चित्रपटातून सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे वसंत प्रभू यांनी.

पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: गुपचूप गुपचूप या चित्रपटातील हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर यांनी. गीतकार होते मधुसूदन कालेलकर आणि संगीतकार होते अनिल अरुण.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: अरे संसार संसार या चित्रपटातील हे गीत आपण ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये. संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी आणि गीतकार आहेत जगदीश खेबुडकर.

याचं काय करायचं या चित्रपटातील हे गीत होतं सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांनी गायलेलं. गीतकार होते सुधीर नांडोडे आणि संगीतकार होते अनिल अरुण. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन आपण ऐकणार आहोत. राग आहे नटभैरव. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. विलंबित ख्यालाचे बोल आहेत अरे मन मूरख जनम गवायो आणि द्रुत बंदिशीचे बोल आहेत नाम रटत हूँ अलाही अलह. विलंबित ख्याल एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन राग नटभैरव.

संगीता लाहिरी भट्टाचार्य यांनी गायलेला राग नटभैरव श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 11 वाजता आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि भेटूया 11:05 आणि सहसंवाद कार्यक्रमात. पण आत्ता आधी दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 11:05 झालेली आहेत. आता सहज संवाद कार्यक्रम.
1: सहज संवाद.
0: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? हो, आठवडा सुरू झाला आहे. सोमवार आहे आज, आठवड्याचा पहिला दिवस. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. हा आठवडा आपल्याला खूप छान जाओ, मजेत जाओ. आपण जे काही ठरवलं असेल ते सगळं सगळं पूर्णत्वास जाओ. या शुभेच्छांसह कार्यक्रमाचा सुरू करूया. काय आहे की श्रोते हो, कधी कधी एखाद्या जुन्या घराच्या अंगणात उभं राहिलं की आपल्याला जाणवतं असं की इथे कुणीतरी होतं. या ओसरीवर कुणीतरी बसायचं, या भिंतीला टेकून कुणीतरी संध्याकाळची वाट पाहायचं, या देवघरात कुणीतरी रोज दिवा लावायचा, आणि या घराच्या उंबरठ्यावरून कुणीतरी आपल्याला मोठं होताना देखील पाहिलं होतं. आज ते चेहरे नाही पण त्यांच्या आठवणी आहेत, त्यांचा आवाज नाही पण त्यांचे शब्द अजूनही आपल्या मनात आहेत, कानात आहेत. त्यांचे हात आपल्या डोक्यावर नाहीत पण त्यांनी दिलेला आशीर्वाद हा जणू आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आणि म्हणूनच आत्ता सुरू असलेला हा पितृपक्ष म्हणजे केवळ एक धार्मिक पर्वच नाही आहे नुसतं, तर तो आपल्या मुळांकडे परत पाहण्याचा काळ आहे असं मला वाटतं. आपल्या आधी या जगात आलेल्या माणसांना आठवण्याचा काळ, ज्यांनी आपल्यासाठी घर उभं केलं, ज्यांनी संसार उभा केला, ज्यांनी कष्ट केले, काही इच्छा अपुऱ्या ठेवल्या आणि पुढची पिढी सुखी व्हावी म्हणून स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं, त्या आपल्या पूर्वजांना

श्रोते हो, आपण प्रत्येक जण स्वतःला स्वतंत्र व्यक्ती समजतो. माझं घर, माझं आयुष्य, माझं यश, माझी स्वप्न. पण खरं सांगायचं तर आपल्या या मीच्या मागे अनेक आम्ही उभे असतात. आज आपण ज्या घरात राहतो त्याची पहिली वीट कदाचित आपल्या आजोबांनी रचलेली असेल. आपण ज्या शिक्षणाचा अभिमान बाळगतो त्यासाठी आपल्या वडिलांनी स्वतःच्या कितीतरी इच्छा बाजूला ठेवल्या असतील. आपल्या हातातला संसार कदाचित आपल्या आईने तिच्या आयुष्याच्या कितीतरी वर्षांच्या त्यागातून उभा केलेला असेल. आणि म्हणूनच पूर्वज म्हणजे फक्त आपल्या पूर्वी जन्मलेली माणसं नाही, पूर्व म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या मागची कहाणी, आपल्या रक्तात वाहणारी स्मृती, आपल्या स्वभावात आलेली एखादी लकब, आजोबांसारखं असणं, आजीसारखं प्रेमानं बोलणं, आईसारखी काळजी घेणं, वडिलांसारखं संकटातही शांत राहणं.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. श्रोते हो, पूर्वजांची आठवण म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर कोण येतं? आजी, कदाचित आजी. हो ना, आजीच्या घराचा एक वेगळाच वास असायचा. चुलीवरचा स्वयंपाक, डब्यात ठेवलेले लाडू, लोणच्याची बरणी, उन्हात वाळत घातलेले पापड, देवघरातला तो उदबत्तीचा सुगंध आणि संध्याकाळी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकलेल्या गोष्टी. एक होता राजा आणि आपल्याला माहीत असायचं राजा कोण आहे हे महत्त्वाचं नाही, आजीची गोष्ट संपायला नको. आज त्या गोष्टी सांगणारे हात नाहीत, पण आपण आपल्या मुलांना गोष्ट सांगताना आपल्या आवाजात कुठेतरी आजीचा स्वर येतोच येतो. आणि हीच तर परंपरा आहे, एक पिढी दुसऱ्या पिढीला फक्त वस्तूच देत नाही तर आठवणीही देते.

श्रद्धेव, पूर्वजांमध्ये एक व्यक्ती अशी असते जिची किंमत आपल्याला अनेकदा उशिरा कळते. वडील. वडिलांचं प्रेम फार बोलकं नसतं. आई म्हणते आपल्याला की जेवलास का, जेवलीस का. वडील विचारतात पैसे आहेत ना. आई म्हणते थकलास का. वडील म्हणता मी येतो घेऊन. आई मुलाला जवळ घेते. वडील मुलाच्या भविष्यासाठी दूर जातात. त्यांच्या खिशात कदाचित फार पैसे नसतात, मोठी श्रीमंती नसते, पण मनात खूप खूप मोठी श्रीमंती असते. स्वतःसाठी नवीन कपडे न घेता मुलासाठी घेतलेला शर्ट, स्वतःची चप्पल झिजेपर्यंत मुलाच्या शिक्षणासाठी किंवा त्याच्या करिअरसाठी केलेले कष्ट. आपण कॉलेजला गेलो, नोकरीला लागलो, घर घेतलं, आपल्या मुलाला वाढवलं आणि अचानक एका दिवशी आपल्याला जाणवतं की अरे बाबा म्हातारे झाले आहेत. आणि त्यानंतर आणखी एक दिवस येतो जेव्हा आपण त्यांना फोन करतो, फोन उचलणारा आवाज नसतो. तेव्हा कळतं आपल्या आयुष्यातला एक संपूर्ण अध्याय शांत झाला आहे.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. आपल्यासोबत आज मी आहे सुलभा सौमित्र. श्रोते हो पितृपक्ष आपल्या भारतीय परंपरेत आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करण्याचा हा काळ आपली श्रद्धा वेगवेगळी असू शकते, प्रथा वेगवेगळ्या असू शकतात, पद्धती वेगवेगळ्या असू शकतात.

पण या सगळ्यांच्या मुळाशी एक खरीखुरी सुंदर अशी भावना मात्र नक्की असते, आणि ती भावना असते कृतज्ञतेची. आपल्याला जन्म देणाऱ्यांप्रती कृतज्ञता, आपल्याला वाढवणाऱ्यांप्रती, आपल्यासाठी कष्ट करणाऱ्यांप्रती आणि आपल्या आधी गेलेल्या पिढ्यांप्रती. तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत हे मान्य करणं, श्राद्ध असो, तर्पण असो, पिंडदान असो, किंवा फक्त एखाद्या शांत कोपऱ्यात बसून त्यांचा फोटो हातात घेऊन त्यांना आठवणं असो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातली श्रद्धा आणि कृतज्ञता.

श्रोते हो, आज बऱ्याच जणांची मुलं परदेशात आहेत. कुणी मुंबईत, कुणी पुण्यात, कुणी अमेरिकेत, कुणी ऑस्ट्रेलियात. घरं बदलली, गावं बदलली, देश बदलला, शहरं बदलली, पण पूर्वजांच्या आठवणी त्यांना मात्र सीमा नाही. परदेशात राहणारा मुलगा मुलगी दिवाळीत आईचा फराळ खाताना त्याच्या मनात आजीचा स्वयंपाक येतो. एखादी मुलगी आपल्या मुलाला मराठीत अंगाई म्हणताना तिच्या मनात तिची आई येते. एखादा नातू आपल्या मुलाचं नाव आजोबांच्या नावावर ठेवतो तेव्हा एक पिढी दुसऱ्या पिढीशी पुन्हा जोडली जाते आणि हीच आपल्या संस्कृतीची खरी सुंदरता आहे. कधी कधी ना एक मनात एक संवाद राहून जातो. म्हणजे बऱ्याचदा बघा, आपल्याला असं वाटतं की अरे, मी हे बोलायला हवं होतं की तुम्ही माझ्यासाठी खूप हे केलं, अमकं केलं, तमकं केलं, किंवा आईला तिने केलेल्या स्वयंपाक किती छान झाला आहे, आजची भाजी किती छान झाली आहे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगायच्या असतात आणि त्या राहून जातात आपल्याकडून आपल्या मनात.

राहत असतात पण त्या आपण सांगत नाही. आजीला सांगायचं राहून जातं, तुमच्या गोष्टी मला अजून आठवतात असं आपण आजीला सांगायचं राहून जातं. हे सगळं होत असतं पण आयुष्य मात्र आपलं थांबत नाही. माणसं निघून जातात, आवाज विरून जातात, घरं बदलतात आणि उरतात फक्त आठवणी. म्हणूनच मला असं वाटतं की ह्या पितृपक्षात आत्ताच नाही तर कधीही, जेव्हाही केव्हा आठवणी ते आपल्याला आपल्या जवळच्या माणसांची, तेव्हा मला असं वाटतं की 2 मिनटं शांत बसलं पाहिजे आणि मनातूनच त्यांच्याशी बोललं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

श्रोतेहो, पितृपक्ष म्हणजे भूतकाळात अडकून राहण्याचा काळ नाही, तर भूतकाळातून वर्तमानाला अर्थ देण्याचा काळ आहे. आपल्या आधी चालून गेलेल्या पावलांकडे एकदा मागे वळून पाहण्याचा काळ, ज्यांनी आपल्यासाठी रस्ता तयार केला त्यांचे आभार मानण्याचा काळ. कदाचित आज आपल्या घरात त्यांचा आवाज नाही, पण त्यांच्या आठवणी आहेत,

त्यांची शिकवण आहे, संस्कारांची शिदोरी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं हो आपण आहोत. आपल्या अस्तित्वात त्यांचा एक अंश आहे. म्हणून ह्या पितृपक्षात, पितृपक्षातच नाही तर जेव्हा जेव्हा आपल्याला मनापासून वाटतं तेव्हा तेव्हा आपल्या पूर्वजांची आपण आठवण काढलीच पाहिजे, आणि मनापासून म्हटलं पाहिजे, तुम्ही दिलेल्या आयुष्याबद्दल धन्यवाद.

आणि श्रोतेहो, आता इथेच थांबूया. आजचा दिवस आणि आजपासून सुरू झालेला आठवडा आपल्याला खूप छान मजेत जाऊ, आनंदात जाऊ. आपण जे काही ठरवलं असेल ते सगळं पूर्णत्वास जाऊ आणि याबरोबरच जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 12 वाजलेले आहेत, वनिता मंडळाचं.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सध्या पितृपक्ष चालू आहे. आपल्या पितरांना मनोभावे बोलावून त्यांची आठवण काढण्याचा हा पंधरवडा. या पक्षात आपल्याकडे दुर्लक्षिल्या गेलेल्या पक्षाची म्हणजे कावळ्याची उत्तम सरबराई केली जाते. त्यांच्या रूपाने खरं तर आपले पूर्वजच आपल्याला भेटून जातात. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात डॉक्टर धनश्री साने यांचं स्मरण पूर्वजांचे या विषयावरील भाषण आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी याच आशयाचं पुढचं माझं अत्यंत आवडतं गाणं आपण ऐकूया आणि त्यानंतर ऐकूया डॉक्टर धनश्री साने यांचं स्मरण पूर्वजांचे या विषयावरील भाषण.

गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत श्री गणेशाचे गौरींचे पूजन गणेश विसर्जन झाले की नवरात्राच्या घटस्थापनेच्या तयारीपूर्वी असणारा एक पंधरवडा म्हणजे भाद्रपदातील वद्य कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष किंवा महालय पक्ष हा सुरू होतो. आपण प्रारंभी आपल्या दिवंगत सहचरांचे नातलगांचे प्रेमादरपूर्वक संस्मरण करूया. भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितृ अमावस्या असा हा पितृपंधरवडा असतो. पितृपक्ष आपल्याकडे हा मानला जात असतो. आपल्या धर्मामध्ये या श्राद्ध पक्षाला अत्यंत पवित्र मानाचं स्थान आहे. यामध्ये महत्वाचं काय आहे तर आपल्या दिवंगत पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आपल्या धर्माकडून नेमला गेलेला एक पंधरवडा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक ऋण मानली जातात. त्यामध्ये मातृपितृ ऋण, इतरे जन ऋण, गुरु ऋण, देवादिकांचे ऋण, यातील मानवी जीवनामधल्या या सगळ्या ऋणांमध्ये देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण ही तीन प्रमुख ऋणे मानली जातात. यापैकी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी या पितृपक्षात श्राद्ध किंवा तर्पण विधी केले जातात. श्रद्धया दियते यत तत् श्राद्धम म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल अत्यंत आदराने आणि श्रद्धेने जे अर्पण केले जाते ते श्राद्ध. वाडवडिलांचे पितरांचे आशीर्वाद आपण खूप महत्वाचे मानतो. कोणतीही एखादी चांगली गोष्ट झाली की आपल्याकडून नकळत असे म्हटले जाते की आमच्या वाडवडिलांच्या पुण्याईने हे सगळे घडले ते या भावनेतूनच म्हटले जाते. पितर म्हणजे तरी काय? आपलेच पूर्वज, वाडवडील, आजी आजोबा.

आपल्या मागच्या पिढीमध्ये असणारे कुटुंबातील अनेक लोक, या सर्वांचं ऋण मान्य करणं, त्यांचं ऋणी असणं, त्यांच्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणं, तसेच त्याबाबत कृतज्ञ राहणं, खरं तर हे सगळं व्यक्त करण्यासाठी एका परीनी हा पंधरवडा साजरा केला जातो असं आपण म्हणू शकतो. आणि आपण असंही म्हणतो की आपल्या गेल्या पिढीतील लोकांची, नातलगांची आठवण काढण्यासाठी आपल्याला काय फक्त पितृपंधरवड्याचीच आवश्यकता असते असं अजिबात नाही, कारण ते आपल्या मनात कृतीतून, त्यांनी दिलेल्या आशीर्वादातून, त्यांच्या आलेल्या वारशातून, आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला ते कुठे ना कुठेतरी आठवतच असतात. खरं तर अनेक आठवणींमधून ते आपल्याला भेटतच असतात. याबाबत माननीय अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ मी जो पाहिला होता ना, त्याची मला आठवण झाली. त्यात त्यांनी आपल्या आईवडिलांविषयी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या सर्वांनाच खरं तर लागू पडतात. त्या कवितेत ते असं म्हणतात की वो कही नहीं गए है, वो आपके आसपास ही है, कभी आपके होठों से मुस्कुराते है, कभी वो आपके चलने के अंदाज में झलक जाते हैं, कभी वो आपके बेटे के नाक में दिखते हैं, तो कभी आपके बेटे के बेटी के हाव भाव से दिखते हैं, कभी वो चौंकाते हैं उनकी ही जुबान से निकली बात पे जो उन्होंने बोली थी. हे ऐकलं आणि मला याच आशयाची गौरी देशपांडे यांची वाचलेली कथा आठवली, कारण त्यांच्या एका कथेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना त्यांची आई आणि आपली मुलगी यांच्यामध्ये काही साम्य असावं असं फार वाटत होतं. आईची कोणतीही आवड आपल्या मुलींमध्ये आली नाही याविषयी विचार करत असताना एकदा मुलीच्या बोलण्यातून, जेव्हा मला किती वेळा तुला सांगते मला आंबट दही अजिबात वाढू नको हे तिचं बोलणं ऐकल्यानंतर गौरीताईंना एवढा आनंद झाला की जी माझ्या आईची आवड होती ती आपल्या मुलीतही आली. म्हणजेच काय की वो कभी चौकाते है उनकी ही जुबान से निकली बात पे जो उन्होंने बोली थी, हे त्यांच्या आईच्याच तोंडून निघालेले उच्चार मुलीच्या तोंडून ऐकताना त्यांना आपल्या आई मुलीमधलं साम्य याची आठवण झाली आणि त्या खूप आनंदित झाल्या. हे म्हणजे काय की अशा प्रकारचे अनुभव आपल्याला अनेकदा आयुष्यामध्ये दिसतात. आपली मुलगीच कधीतरी आपल्या आईसारखी वाटते, किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती अगदी तिच्या आजोबांसारखी वागताना बोलताना दिसते, आणि मग मनातल्या मनात का होईना त्यांची आपली नाळ पूर्वजांशी जोडलेली जाते आणि ती जोडून पक्की झाल्याचा एक वेगळा आनंद त्यामधून मिळत असतो. असं म्हणतात की या 15 दिवसात यमराज सर्व पितरांना मुक्त करतात आणि ते सर्व आपल्या वंशजांना भेटण्यासाठी, अन्न जल हे ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर येतात, आणि त्यांना ते अर्पण करून संतुष्ट केलं तर आपल्यालाही सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते. त्यातून ते पूर्वज संतुष्ट तर होतातच, पण आपण नेहमीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या घरामध्ये असणारे जे ज्येष्ठ वृद्ध माता पिता आहेत, अनेक नातेवाईक आहेत, आजूबाजूला जे वावरत आहेत, त्यांच्याशी सुद्धा प्रेमानी, जिव्हाळ्यानी, म्हणजे मायेनी सन्मानपूर्वक जर वागले तर त्यांचेही आशीर्वाद हे नक्कीच सुख, शांती, समाधान आणि समृद्धी देऊ शकते. आणि हाच कृतज्ञता भाव धावपळीच्या आयुष्यात कायम जागृत ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या सत्कर्माची, सुसंस्कारांची आठवण ठेवणे हा मुख्य उद्देश या पितृपंधरवड्यामध्ये असावा असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. याचबरोबरीने आणखीन एक असं आहे की ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या सुसंस्कारांची जाण ठेवण्यासाठी आजकाल आपण असं बघतो की अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर अशा साहित्यिकांच्या पुण्यस्मरणाच्या भावनेतून त्यांच्यावर आधारित व्याख्यानमालांचं आयोजन करतात आणि त्यांचा वारसा पुढील पिढीत पोचवून त्यांचे संस्मरण करतात. हा पितृपंधरवडा जो आहे हा खरं तर नकारात्मक अजिबात समजू नये, कारण यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं अजिबात अवडंबर न माजवता आपल्या असणाऱ्या दिवंगत नातेवाईकांचे अत्यंत आनंदाने, त्यांच्या असणाऱ्या

सद्गुणांचे स्मरण करणे हे यामध्ये खरं तर महत्त्वाचं मानलं पाहिजे. आणखीन खरं तर यामध्ये एक अशीही एक आख्यायिका जोडली जाते किंवा असाही एक लोककथा त्यामागे आहे की या काळामध्ये कावळ्याला अन्न देण्यातच विशेष महत्त्व आहे. पण मग कावळ्यालाच का? तर याबाबत एक रामायणात वाचलेली गोष्ट मला इथे आठवते. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वनवास काळातली आहे. ते चित्रकूट पर्वतावर वास्तव्याला असताना श्रीराम आणि लक्ष्मण रोज अग्निहोत्र करीत. ते करण्यासाठी रोज लक्ष्मण स्वतः फळं आणीत असे, आहारासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी आणत असे आणि ते आणून राम अग्निहोत्र करीत असत. एकदा आणलेल्या त्या फळांमध्ये ते खाण्यासाठी अनेक कावळे जमले. तेव्हा श्रीरामांनी सीतामातेला कावळ्यांना हकलून देण्याची आज्ञा केली. ते सीतेनी हकलत असताना सगळे कावळे निघून गेले पण एक मात्र गेला नाही. कारण तो खरा कावळा नव्हताच, तो होता सूद नावाचा गंधर्व आणि त्यानं कावळ्याचं रूप धारण केलं होतं. कारण त्याच्या मनामध्ये सीतामातेविषयी अभिलाषा उत्पन्न झाली होती आणि ती काही केल्या त्याच्या मनातून जाईना म्हणून तो सीतेच्या अंगावर जाऊन बसला आणि ह्यात त्याला उडवण्याच्या गडबडीत सीतामाता पडली आणि आरडाओरडा झाल्यानंतर श्रीराम बाहेर आले आणि त्यांनी त्या कावळ्याला बघितलं आणि आपलं इशिकास्त्र काढून कावळ्यावर टाकलं. ते टाकल्याबरोबर ते येताना बघून कावळ्याने आपलं मूळ रूप धारण केलं आणि त्याला आपली चूक लक्षात आली आणि हे माझं खूप मोठं पातक झालेलं आहे, तर मला आता फक्त मृत्यूपासून तूच वाचवू शकशील. जी जगज्जननी असणारी सीता, तिच्याविषयी माझ्या मनात अभिलाषा निर्माण झाली, तर मला यातून तू अभय दे. आणि सीतेलाही त्याची दया आली. रामाने तिला असं सांगितलं कावळ्याला किंवा त्या गंधर्वाला की तू सीतामातेकडे ज्या वाईट नजरेनी बघितलंस त्यामुळे मी जे इशिकास्त्र सोडलं आहे त्यानं तुला एकतर मरण आहे नाहीतर तुझ्या शरीराचा एखादा अवयव तू सोड की जेणेकरून त्या अस्त्र तुझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणून त्याने आपल्या डोळ्याला सोडलं. म्हणून श्रीरामांनी कावळ्याच्या डोळ्याला शिक्षा दिली आणि त्याचा डावा डोळा कावळ्याने गमावला. पण सीतेनी केलेल्या क्षमेमुळे आणि त्या गंधर्वाच्या असणाऱ्या याचनेमुळे रामाने त्याला असं सांगितलं की तुझ्या डाव्या डोळ्याला जरी इजा झाली असली तरी तुझा उजव्या डोळ्याला मी दोन्ही डोळ्यांनी बघण्याची शक्ती देतो. पण यामध्ये एका डोळ्यानीच तुला दिवंगत व्यक्तीचा आत्मा दिसेल अशी शक्ती मी देतो आणि म्हणूनच हा कावळा ह्या तर्पणादी विधी, पिंडदान या विधीमध्ये असतो अशी रामायणात वाचलेली कथा मला या ठिकाणी आठवली. पण ह्या जो पितृपंधरवड्याचा काळ आहे त्याबाबत असंही म्हटले जाते की शुभ कार्य या दरम्यान करू नये. पण शुभ कार्य करू नये पण नवीन गोष्टीची सुरुवातही करू नये हे आजकालच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे मान्यच होतं असं नाही. कारण एखाद्या कार्याला त्या दिवशी सुरू केल्याने जर पुढचा सगळा कार्यक्रम सुरळीत होणार असेल तर याबाबत कोणताही अवडंबर न माजवता हा काळ शुभ समजावा. किंवा यामागे मानसशास्त्रसुद्धा असं सांगितलं जातं की कोणतीही कृती करण्यापूर्वी जरा विचार करा, संयम पाळा, पूर्ण विचार करून एखादी कृती करा आणि ती कृती करताना कोणत्याही एका विशिष्ट काळाचं बंधन न पाळता करा. पण यामध्ये या काळात करू नये याबाबत कोणतीही मनामध्ये चुकीची संकल्पना ठेवू नका असंही आपल्या इथे म्हटलं जातं. आयुर्वेदानुसार तर ह्या काळामध्ये म्हणजे पितृपंधरवड्यामध्ये खायचे पदार्थ नेमके कोणते असावेत याविषयी शरीरशास्त्रानुसार त्यांनी दिलेलं आहे की जे काही आपण पदार्थ करतो त्यामध्ये फक्त खीर हिला प्राधान्य दिलेलं आहे. खीर सुद्धा का? तर ती साधी दुधाची आणि तांदळाची खीर असावी की जी शरीरातील वात पित्त प्रकोप कमी करणारी असते. त्यामध्ये आपण पक्वान्न म्हणून त्यामध्ये सुका मेवा वगैरे घालणं हे आरोग्याला न मानवणारं असल्या कारणाने ह्या काळामधले जे सुचवले गेलेले किंवा परंपरेने केले जाणारे पदार्थ जे आहेत तेही आयुर्वेदानुसारच आपण शरीराला साजेसे अशा स्वरूपाचे आहेत. बरं, अशा प्रकारचा हा पितृपंधरवडा पाळला जाणं हे काही फक्त आपल्या देशातच आहे असं अजिबात नाही, तर
याच कल्पनेशी किंवा भावने

0: शी मिळती जुळती परंपरा अनेक देशांमध्ये संस्कृतींच्या वेगवेगळ्या नावांनी पाळली जात असते. त्यामध्ये सुद्धा पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करणे, त्यांचे आभार मानणे हाच त्यामागे हेतू असतो. विविध देशातील रंजक कल्पना मात्र ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतींनी, वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या वेळी पूर्वजांना दिला जाणारा मान हा त्यांनी ह्या सणातून साजरा केलेला दिसतो. यामध्ये जर बघितलं तर नेपाळमध्ये याला 16 श्राद्ध असं त्या सणाचं नाव आहे. हा सण किंवा हे श्राद्ध ते भारतात जसं केलं जातं नदीकाठी पिंडदान करून किंवा घरात तर्पण करून तशाच पद्धतीने तेही करतात. जपानमध्ये मात्र दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः 13 ते 16 ऑगस्ट अशा तारखांमध्येच ते हा कृतज्ञता साजरी करण्याचे दिवस ठरवलेले आहेत आणि त्या उत्सवाला ओबोन उत्सव असं म्हणतात. बौद्ध परंपरेनुसार या उत्सवात आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना घरी आणण्यासाठी, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी कंदील किंवा दिवे लावले जातात, त्यांच्या स्वागतासाठी नृत्य करतात. मेक्सिको, अमेरिका, युरोप ह्या ठिकाणी दरवर्षी 1 किंवा 2 नोव्हेंबर कृतज्ञता दिवस उत्साहात साजरा केला जातो. अगदी रंगीबेरंगी कपडे घालतात, मृत व्यक्तीच्या आत्म्यांसाठी मनपूर्वक प्रार्थना करतात, त्यांची थडगी स्वच्छ करतात, तिथं मेणबत्त्या लावून फुलं वाहतात आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात. चीनमध्ये हा असणारा कृतज्ञता सोहळा एप्रिलच्या 4 किंवा 5 तारखेच्या दरम्यान साजरा केला जातो. याला चिंगमिंग फेस्टिवल असं म्हणतात किंवा टॉम्ब स्वीपिंग डे असंही म्हटलं जातं. तिथे तर त्या आपल्या पूर्वजांसाठी त्यांच्या आवडीचे असणारे अन्नपदार्थ, त्यांच्यासाठी आवडणारी वाईन ही तर असतेच, पण नोटेच्या आकाराचे जोस पेपर हेही ते त्या पूर्वजांना अर्पण करतात. यामागे त्यांची कल्पना अशी आहे की परलोकामध्ये आपल्या असणाऱ्या पूर्वजांना पैसे कमी पडू नयेत म्हणून ते अशा नकली नोटा अर्पण करतात आणि म्हणून त्याला घोस्ट मनी असंही म्हणतात. म्हणजे हा जो पितृपंधरवडा आहे हा भारतातच नव्हे तर जगात वेगवेगळ्या तिथींना, वेगवेगळ्या वारी, वेगवेगळ्या महिन्यात, वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरे करतच असतात. ह्या सगळ्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की एका परीने हा पूर्वजांविषयीचा कृतज्ञता पंधरवडा केवळ अंधश्रद्धा किंवा जुनाट विचार असा नसून तर आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्या जाणाऱ्या कृतज्ञ भावनेला मजबूत करणारा असा हा पंधरवडा आहे. आपल्याला प्रत्येकाला आपल्या मूळ जीन्सची रूटकडे घेऊन जाणार आहे, आपली नाती मजबूत करणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादातून आपल्या भविष्याला उत्तम दिशा देणार आहे. त्यामुळे हा पंधरवडा ही बाकी काहीही साजरं न करता त्यांच्याविषयीचा असणारा कृतज्ञ भाव हा वर्षभर आचरणात आणण्याची आठवण करून देणार आहे असे आपल्याला नक्की म्हणता येईल.
1: मैत्रिणींनो, स्मरण पूर्वजांचे हे डॉक्टर धनश्री साने यांचं अतिशय सुंदर असं भाषण आत्ताच आपण ऐकलं. यानंतर आपण ऐकूया आपल्या सर्वांचं आवडतं गाणं.

0: मैत्रिणींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत दायित्व समाजाचे स्वाती मोहिते यांची चेतना झांझे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, प्रत्येक आईचं स्वप्न एकच असतं, आपल्या मुलाने निरोगी आनंदी आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगावं. पण जेव्हा एखाद्या आईच्या पदरात विशेष मुलाचं मातृत्व येतं, तेव्हा त्या आईसमोर मुलाच्या जन्माच्या आनंदासोबतच अनेक आव्हानंही उभी राहतात. मुलाच्या गरजा समजून घेण्यापासून त्याच्यासाठी योग्य उपचार, शिक्षण, प्रशिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळवून देण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नसतो. अशावेळी समाजाची साथ, योग्य मार्गदर्शन आणि संवेदनशीलतेची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. तर आज आपण अशाच विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या आई डे केअर संस्थेविषयी जाणून घेणार आहोत आणि या संस्थेविषयी आपल्याला माहिती देणार आहेत या संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते. स्वाती मोहिते गेल्या 20 वर्षांपासून विशेष मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत. सुमंगल मतिमंद मुलांची शाळा पेण इथे सहसचिव म्हणून काम केल्यानंतर त्यांनी 2010 आई डे केअर संस्थेची स्थापना केली. स्वातीताई विशेष मुलांना शिक्षणासोबतच व्यवसाय, प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाची संधी मिळावी यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना 40+ पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झालेत. स्वाती मोहितेताई, नमस्कार. तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: स्वातीताई, विशेष मूल जन्माला आलं की त्याचं संगोपन करताना अनेक आव्हानं समोर उभी राहतात, तर त्याविषयी काय सांगाल?
2: खरं तर चैताली भोवती जग सगळं फिरत होतं आणि ती 6 महिन्याची असताना समजलं की ती ॲबनॉर्मल आहे. आणि तेव्हा मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली. पण आत्ता ती 33 वर्षाची आहे आणि 33 वर्षापूर्वी मतिमंद मुलांसाठी किंवा त्यांना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, थेरपी किंवा डॉक्टर्स, ह्या गोष्टी पेणमध्ये उपलब्ध नव्हत्या आणि त्यासाठी आम्हाला पेणहून 3 तासाचा प्रवास करून मुंबईला यावं लागायचं आणि मग तिथे तिला फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या सगळ्या गोष्टींची सुखसोयी मिळायच्या. ती जेव्हा 5 वर्षाची झाली तेव्हा असं समजलं की डॉक्टर म्हणाले की तिला आता शाळेची गरज आहे, तिला विशेष शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि आम्ही मग विशेष शाळा शोधायला सुरुवात केली.
1: बरं, म्हणजे चैतालीला वाढवताना ज्या अडचणी आल्या त्या शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. चैताली विशेष मूल आहे हे तुम्हाला केव्हा कळलं? म्हणजे जन्मापासूनच तुम्हाला कल्पना होती की हे नंतर कळलं?
2: 3 महिन्याची चैताली जेव्हा झाली ना तेव्हा ती कुशी होत नव्हती. म्हणजे इतर सामान्य मुलं कशी त्या त्या वयात त्या त्या महिन्यात त्या त्या गोष्टी करतात, तसं चैतालीने काहीच केलं नाही. म्हणजे ती फक्त स्माईल द्यायची आणि कुशी झाली नाही म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टर म्हणाले काही मुलं उशिरा सगळ्या गोष्टी करतात. मग आम्ही म्हणायचो की होईल होईल करून असे 6 महिने गेले आणि 6व्या महिन्यात जेव्हा आम्ही एका कार्यक्रमासाठी कोकणात गेलेलो आणि तिथे तिला खूप त्या वातावरणात तिला खूप सर्दी झाली आणि म्हणून आम्ही तिथल्या एका डॉक्टरांकडे गेलो. तर ते डॉक्टर म्हणाले सर्दी ताप हा अगदी क्षुल्लक आजार आहे, खरं तर ती

0: नॉर्मल आहे. ॲबनॉर्मल हा शब्द ऐकताच मी आणि तिचे बाबा होतो म्हणजे आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि असं वाटलं की अरे सगळं जग आपल्या भोवती म्हणजे फिरतंय. आणि मोठा प्रश्न होता की काय करायचं, काय सुचेच ना, फक्त अश्रू बोलत होते. आणि मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टर उदाणी म्हणून खूप चांगले डॉक्टर आहेत की न्यूरोलॉजिस्ट आहेत, तर तुम्ही त्यांना भेटा आणि ते काय म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही तिची ट्रीटमेंट चालू करा. दुसऱ्याच दिवशी आम्ही पेन गाठलं आणि लगेचच त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि मुंबईमध्ये आमची सुरुवात झाली.
1: म्हणजे चैतालीला वाढवताना ज्या काही समस्या आल्या, जी आव्हानं आली, त्यातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि इतर मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून आज आई डे केअर ही संस्था उभी राहिली. तर ही संस्था सुरू करण्यामागचा उद्देश काय होता आणि तिथल्या कामाचं स्वरूप कसं आहे?
0: खरं तर हा प्रवास जो चैताली बरोबर होता तो खूप खडतर चालू होता. कारण दर शुक्रवारी मुंबई गाठायची, सगळ्या थेरपी करायच्या, परत घरी जायचं. माझे मिस्टर तिथूनच आम्हाला पेनमध्ये स्टँडवर सोडायचे आणि ऑफिसला जायचे, म्हणजे खूप ओढाताण व्हायची. आणि जेव्हा ती 5 वर्षाची झाली तेव्हा डॉक्टर म्हणाले विशेष शाळेची गरज आहे तिला. तेव्हा आम्ही मुंबईमधल्या बऱ्याचशा शाळा फिरलो, कारण पेनला ह्या सगळ्या सोयी नव्हत्याच. मुंबईच्या शाळा जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा तिला टॉयलेट ट्रेनिंग नाही म्हणून आम्हाला तिथे ऍडमिशन नाही मिळालं मुंबईच्या शाळांमध्ये. मग तेव्हा आम्ही ठरवलं की आपण यातलं शिक्षण घेतलं तर शिक्षण घेतल्यावर आपल्याला कळेल की आपल्या मुलीला काय शिकवलं पाहिजे. कारण डॉक्टर सतत सांगत होते की थेरपी बरोबर तिला विशेष शिक्षण खूप महत्वाचं आहे तिच्यासाठी, कारण शब्दसंग्रह वाढवला पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी तिला शिकवल्या पाहिजे. मग मी डीएड केलं, त्याचा पण शोध लावला की आमच्या इथून म्हणजे पेणहून बेलापूरला एनआयएमएच म्हणून संस्था आहे, म्हणजे ती मतिमंद मुलांचं तिथे कॉलेज आहे, डीएड बीएड एमएड तिथे होतं. तर मग तिथे ऍडमिशन घेतलं आणि पहिलं डीएड पूर्ण केलं, नंतर बीएड केलं आणि घरातच ही आई डे केअरची स्थापना केली.
1: पण आई डे केअर ही केवळ संस्था नाहीये तर आपलेपणाची, मायेची ऊब देणारं एक घर आहे.
0: घर आहे.
1: तर हे नाव ठेवण्यामागे तुमचा नेमका उद्देश काय होता?
0: तर आईमध्ये दोन अर्थ आहेत. एक आपुलकी आहे, प्रेमाने सांभाळ करणारी आई, सगळ्याला सामोरी जाणारी आई. कितीतरी त्या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे.
1: मायेची
0: ऊब देणारी कणखर आई, कुठलंही आव्हान स्वीकारणारी आई. मग ते एक ठीक आहे, आपण आई नाव देऊया आणि त्याप्रमाणेच तर खरं आपण मुलांना सांभाळू शकू, एकदम जवळ जाऊ शकू त्या मुलांच्या. आणि मग ते आई डे केअर सेंटरची पहिली स्थापना झाली.
1: बरं.
0: म्हणजे सुरुवातीला आम्ही मुलांना सांभाळायचं. एक आई माझ्याकडे आली आणि म्हणाली की मला धुनी भांडी करायला जायचंय, पण माझं मूल विशेष असल्यामुळे मला काम करायला जाणं खूप अशक्य आहे. तिला ठेवून सगळं लक्ष माझं तिथे असतं, परत तिला कोण बघणार, तिला कोण सांभाळणार, कारण मी एकटीच माझं कुटुंब सांभाळते. मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे आणून सोडा, मी सांभाळेन. म्हणून ते आई डे केअर सेंटर, म्हणजे एक पाळणा घर, सांभाळणारं एक छोटस घर. म्हणजे घरातच मी एक रूम रिकामी केली, तिथे त्या मुलीला माझ्या मुली बरोबर, म्हणजे माझ्या मुलीचं जसं मी थेरपी करायची, कारण 5 वर्ष आम्ही तिला कुठे कुठे थेरपी घेतली, कसं तिला सांभाळलं, ते सगळं अनुभवातूनच मग त्या मुलीसाठी पण थोडेसे शब्द शिकवायचे, तिची थेरपी घ्यायची. माझं सांभाळत बऱ्याच लोकांना, जसे माझ्यासारखे जे पालक आहेत ते आम्ही एकत्र आलो आणि त्यांना समजलं की अरे इथे विशेष मुलांना सांभाळलं जाते. मग ते एक मूल, दोन मूल, 4 झाली 5 झाली, आज आमच्या आई डे केअर संस्थेमध्ये 72 मुलं आहेत.
1: म्हणजे तुम्ही 72 मुलांची आई आहात चैताली सोबत?
0: हो, 72 मुलांची आई.
1: वा. तुमच्या संस्थेमध्ये हॉस्टेलही आहे, तर या हॉस्टेलमध्ये सुद्धा विशेष मुलंच येतात की कसं, कुठल्या कुठल्या शहरांमधून ते येतात?
0: आजूबाजूच्या बऱ्याच गावातून खर तर येतात. आमच्याकडे 3 युनिट्स चालतात.
1: बर.
0: एक शाळा, दुसरं कार्यशाळा आणि तिसरं निवासी. शाळा आणि कार्यशाळेमध्ये 55 मुलं आहेत आणि निवासीमध्ये 17 आहेत. यामध्ये आम्ही लहान मुलं जी आहेत 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत त्यांना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सायकोलॉजिस्ट ट्रीटमेंट, परत विशेष शिक्षण जे खूप गरजेचं आहे ते, दिलं जातं. त्यांच्यात बऱ्याचशा प्रगतीसाठी म्हणजे सगळ्याच शारीरिक मानसिक भावनिक प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात. 10 वर्षा पुढील 18 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ती शैक्षणिक गोष्टींबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण पण घेतात.
1: बरं.
0: आणि स्वतःच्या पायावर उभं

0: केलं तर ती हायपर होतात.
1: बरं.
0: किंवा मग बडबड करणार, किंवा मला ही गोष्ट करायचीच नाही म्हणून रुसून बसणार. त्यासाठी आम्ही प्रत्येक मुलाचं आम्ही टाइम टेबल फिक्स केलंय आणि स्वतःचं काम स्वतः कसं करतील याच्याकडे जास्त भर दिला जातो. म्हणजे संस्थेत जर एखादं मूल ऍडमिशनसाठी आलं तर असेसमेंट पहिली होते, मग त्याचे गोल सेट होतात आणि त्याच्यावर कसं काम करायचं हे ठरवलं जातं.
1: कोणत्या कोणत्या शहरातून ही मुलं आलेली आहेत आणि ही मुलं राहतात पूर्ण वेळ की त्यांच्यासोबत इतरही कोणी असतं, म्हणजे कोणी प्रशिक्षक आहेत, कशी योजना करता तुम्ही त्यांच्यासाठी?
0: ऍक्च्युली शाळेमधली जी मुलं आहेत ती 11 ते 5 असतात.
1: बरं.
0: आपल्याकडे 2 बस आहेत आणि त्या बसनी मुलं आजूबाजूच्या म्हणजे पेनच्या आजूबाजूच्या गावातून येतात. आणि रेसिडेन्शियलला जी मुलं आहेत ती मात्र पुणा, मुंबई, पेण, अलिबाग, पनवेल इथली मुलं आहेत.
1: आज आई डे केअर संस्थेमध्ये अनेक मुलं आहेत, तर त्या सगळ्या मुलांना सांभाळण्यासाठी किती जणांची टीम काम करते?
0: 72 मुलांवर 28 जणांची टीम काम करते. त्यातले 13 स्पेशल एज्युकेटर आहेत आणि बाकी केअरटेकर, ड्रायव्हर, इतर सगळे कर्मचारी.
1: विशेष मुलांचं जग थोडं वेगळं असतं, त्यांच्या छोट्या छोट्या गरजाही अनेकदा मोठ्या आव्हानांसारख्या उभ्या असतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आव्हान तर रोजच असतं. असे प्रश्न उभे होतात की रोजच्या रोज नवीन प्रश्न उपलब्ध होतात. पण आमच्याकडे खूप चांगला स्टाफ आहे की याच मुलांचे पालक आहेत, त्यांनाच आम्ही डीएड, बीएड म्हणजे विशेष बीएड, विशेष डीएड, विशेष एमएड करण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि पालक असल्यामुळे आमचा हा फायदा होतो की ते मुलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात. म्हणजे खरं तर आईच पहिली शिक्षिका असते, त्यामुळे तिला माहिती आहे माझ्या मुलाला कसं सांभाळायचंय, कशा त्याच्या छोट्या छोट्या गरजांवर आपल्याला काम करायचंय, कसे गोल सेट करायचेत किंवा कसे टास्क पाडायचेत. म्हणजे एखाद्या मुलाला चपाती तोडून भाजी बरोबर घास घेऊन तो तोंडापर्यंत हात नेऊन ते शिकवायचंय. मग आम्ही आमच्याकडे जेव्हा मूल येतं मग ते अगदी आमच्याकडे 3 वर्षापासून 56 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत.
1: बरं.
0: पण आमच्याकडे मग ते 3 वर्षाचं मूल असू दे किंवा 56 वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती असू दे, त्यांना आम्हाला पहिला हेच टास्क शिकवायला लागतात की स्वतःची कामं स्वतः करणं. म्हणजे की स्वतःची स्वच्छता, स्वतःचं जेवण, स्वतःचं आता राहणारी मुलं आहेत तर स्वतःच्या बेडवर चादर हंतरणं, स्वतःचे कपडे ओळखून ते निवडणं की आज मला युनिफॉर्म घालायचंय शाळेत जाण्यासाठी, फिरायला जायचंय, किंवा काही म्हणजे रेसिडेन्शियल मुलं रोजच्या रोज चालायला बाहेर पडतात.
1: बरं.
0: तर त्यांना कुठले कपडे घालायचे आहेत, एखादा कार्यक्रम आहे 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, तेव्हा कुठले कपडे घालायचे, हे सगळं शिकवावं लागतं. म्हणजे अगदी आंघोळ करून स्वतःचे कपडे बटन लावण्यापर्यंत सगळं. आमचा मेन गोल असतो टॉयलेट ट्रेनिंग. एवढी आमची आता 4 मजली बिल्डिंग आहे पण तुम्ही कधीही जा पण कुठे टॉयलेटचा वास येईल असं नाही. मुलं इतकी 15 वर्षात एवढी ट्रेन झाली आहेत की वॉशरूमला गेल्यावर फ्लश करून बाहेर येणं, लाईट लावली असेल तर ते बटन बंद करणं, ह्या सगळ्या गोष्टी आमची मुलं अगदी व्यवस्थित करतात.
1: म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये सर्व प्रकारची विशेष मुलं प्रशिक्षण घेत आहेत?
0: आमच्याकडे सगळ्या प्रकारची विद्यार्थी आहेत. ऑटिस्टिक आहेत, सेरेबल पाल्सी आहेत, डाऊन सिंड्रोम आहेत, स्लो लर्नर आहेत, आयडी आहेत, अशा मल्टिपल डिसेबल्ड आमच्याकडे विद्यार्थी आहेत. आणि तसेच आमच्याकडे 13 स्पेशल एज्युकेटर आहेत की जे या मुलांवर काम करतात. आणि थेरपिस्ट पण आहेत की फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट आमच्याकडे महिन्यातून एकदा येतात.
1: बरं.
0: तर त्याची सोय सुद्धा यावर्षी आम्हाला करता आली. असे अनेक म्हणजे डॉक्टर सुद्धा येतात की एक दिवस त्यांचं चेकअप होतं. या सगळ्या सुविधा यावर्षी आमच्या मुलांना मिळाल्यात याचा खरं तर आनंद आहे. कारण आम्ही जवळजवळ 10 वर्ष या सगळ्या गोष्टींसाठी झगडत होतो. आता ऑक्युपेशनल थेरपिस्ट आम्हाला 10 वर्षानंतर मिळाले.
1: बरं.
0: स्पीच थेरपिस्ट आम्हाला आता 2 वर्षापूर्वी मिळाले. म्हणजे ज्याची खरी गरज आहे तेच आम्हाला मिळत नव्हतं. आणि ते आम्ही कुठून कुठून म्हणजे आम्ही थेरपिस्टकडे शिक्षकांना पाठवायचो किंवा एखादं सेशन ठेवायचो की आम्हाला शिकवा की थेरपी कशी घ्यायची, स्पीचमध्ये काय काय बदल केले पाहिजेत, ळ ल र कसं बोललं पाहिजे आमच्या मुलांनी. मग आम्ही कुठून कुठून कुठल्या तरी शाळेमध्ये जिथे स्पीच थेरपिस्ट असतील तिथे शिक्षकांना ट्रेनिंगसाठी पाठवायचं, मी स्वतः जायची आणि मग ते शिकून इकडे आम्ही सगळं ते मुलांवर काम करायचो. पण आत्ता

0: यावर्षी आम्हाला सगळे थेरपिस्ट मिळाल्यामुळे मुलांमध्ये खूप म्हणजे अतिशय बदल जाणवतो. म्हणजे असं वाटतं की आता मुलं बोलतील, कारण एखादा शब्द जो आई हे बोलता येत नव्हता, आता मुलं आई बोलतायत. आई दे, घे, कर हे शब्द आले तरी आपल्याला त्या शब्दावरून बऱ्याचशा गोष्टी. दे म्हटल्यावर त्याला काय पाहिजे, की नक्की तो ग्लास करे बोर्ड दाखवतोय का, की त्याला भूक लागली आहे का, हे कळलं तरी आमच्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे.
1: विशेष मुलांना सांभाळताना स्वतःमध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं असतं, कारण काही मुलं हायपर ऍक्टिव्ह असतात, कधी कधी शांत होतील, काही करतील याचा अंदाज नसतो. तर संयम बाळगणं किती गरजेचं आहे?
0: संयम तर खूप असणं गरजेचं आहे. मी आता इतके वर्ष काम करते तर मला खूप चांगलं समजलंय की त्यांना जर आपण प्रेम दिलं ना तर त्यांच्यात खूप चांगला बदल होतो. म्हणजे जिथे ओरडायला पाहिजे ओरडायलाच पाहिजे, की जे चूक आहे ते चूक दाखवायलाच पाहिजे, पण तेवढंच प्रेमाने जेव्हा त्यांना मिठी मारतो, जवळ घेतो, तर त्यांना खूप म्हणजे मला यांचं ऐकायचं आहे का, तर ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करते आणि ज्यात मी हायपर होतोय किंवा ज्या गोष्टी माझ्या चुकीच्या आहेत त्या जर मला कळतायत की या मला कमी केल्या पाहिजे, आणि ही मुलं या त्यांच्या चुकीच्या गोष्टी कमी करायचा प्रयत्न करतात. म्हणजे एका मुलीचं मी उदाहरण देईन की जेव्हा तिला फिजिओथेरपी मिळाली त्या आईला खूप सलाम, कारण ती एक अशा गावातून यायची की जिथून पाऊण तास आमच्या शाळेत यायला लागायचा आणि तिला दोन विक्रम बदलून शाळेमध्ये यावं लागायचं. म्हणजे आईची पण मेहनत आहे आणि संस्थेची पण मेहनत आहे, आणि त्या फिजिओथेरपिस्टची खूप म्हणजे त्या असं बॉलवर टाकायचे आणि चालवायचे ना तिला, तेव्हा डोळ्यात पाणी यायचं. पण आज ती मुलगी स्वतः चालत येते संस्थेत, तिचं नाव शुभ्रा, आणि ती आज एकटी बसमध्ये बसते, एकटी बसमधून जाते, छान डान्स करते, बरेचसे शब्द बोलते. म्हणजे हा बदल किती मोठा आहे.
1: हो,
0: काही व्यक्ती काय मला म्हणतात की किती काम करणार या मुलांवर, काय त्यांच्यात बदल होणार आहे, पण मला माहिती आहे यांच्यात बदल होतो आणि तो गरजेचा आहे, करणं गरजेचं आहे. कारण माझ्या मुलीचं मी उदाहरण दिलं तर तिच्यावर जर मी काम केलंच नसतं तर ती पूर्ण झोपून राहिली असती.
1: हो, हो.
0: आज मी तिला कुठे पण घेऊन जाऊ शकते का, तर ती हाताला धरून चालते. जर चालू शकली नसती तर मला तिच्याबरोबर घरी थांबायला लागलं असतं, पण आज वॉशरूम पर्यंत मी तिला नेऊ शकते आणि तिला टॉयलेट ट्रेनिंग मिळालंय, त्याच्यामुळे ती कुठे पण इकडे तिकडे शिव नाही करत, बरोबर ती कंट्रोल करते. हा सिव्हिअर मुलांमधला हा चांगला बदल आहे. सिव्हिअर आणि प्रोफाउंड मुलांच्या पालकांना मी असं सांगेन की यासाठी प्रयत्न करा. म्हणजे फिजिओथेरपी दिली तर आज ती मुलं चालू शकतात, स्पीच थेरपी दिली तर तुम्हाला कमीत कमी आई मला हे दे हे बोलू शकतील. सिव्हिअर आणि प्रोफाउंड मुलांवर खूप काम करायला लागतं, पण माइल्ड आणि मॉडरेट मुलांवर थोडं कमी काम करायला लागतं. म्हणजे त्यांना जर थेरपी बरोबर या सगळ्या शैक्षणिक गोष्टी शिकवल्या तर आज आमच्याकडे 3 विद्यार्थी आहेत NIOS चा, म्हणजे सर्वसामान्य मुलांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलाय.
1: बरं,
0: 10वीची परीक्षा दिली आहे. फक्त पहिल्या वर्षी 2 विषय सोडवले, दुसऱ्या वर्षी 3 विषय सोडवले, असं करत करत आज चांगल्या मार्कांनी पास झाली.
1: त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार ते पुढे पुढे चालले.
0: आज आमचा एक मुलगा आमच्या पूर्ण शाळेच्या 72 विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका टाइप करण्याचं काम करतो. एक विद्यार्थी आमचा ज्या पेपर बॅग बनवतो त्या सगळ्या मेडिकल स्टोअर मध्ये नेऊन विक्री करतो. एक मुलगा वॉचमॅनचं काम करतो, त्याला 5,000 रुपये पगार आहे. म्हणजे प्रत्येक मूल वेगळं आहे, पण त्याची कामं जरी वेगळी असली पण आज ती सक्षम होत चाललेत. एक मुलगा एका कंपनीत काम करतो, तो पेनमध्ये शाई भरण्याचं काम करतो, तो 12,000 रुपये कमवतो. एकटा जातो रसायनीला, पेनमधून एकटा जातो आणि एकटा येतो.
1: स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी होणं या संस्थेने मुलांना शिकवलं.
0: एक मुलीचं मी एक चांगलं उदाहरण देईन. ती आपल्या संस्थेमध्ये छोटे छोटे गणपती, म्हणजे पेण हे गणपतीसाठी प्रसिद्ध शहर आहे, घरोघरी गणपती होतात, आणि त्या मुलीला आम्ही छोटे गणपती कलर काम करायला, छोटे छोटे उंदीर कसे रंगवायचे, गणपतीच्या हातात जो मोदक ठेवतो कसा रंग द्यायचा त्याला, कोणता कलर त्याला चांगला दिसेल, या सगळ्या गोष्टी शिकून आज ती तिच्या कारखान्यात स्वतः काम करते आणि 20,000 वरती कमवते.
1: वा, विशेष मुलांना सांभाळत असताना अनेक आर्थिक अडचणींना देखील सामोरं जावं लागतं, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आर्थिक अडचणी तर भयंकर असतात, कारण ह्या थेरपी सोप्या नाहीयेत, म्हणजे त्याचा खर्च खूप आहे. आमची जी शाळा आहे ती पूर्ण फ्री आहे.

0: बरं.
1: पण रेसिडेन्शियलला मात्र आम्ही काही रक्कम घेतो. कारण का की रेसिडेन्शियलला जास्त लोक लागतात, म्हणजे कारण हायपरमूल झालं तर तीन तीन व्यक्तींना त्या मुलाला सांभाळायला पकडायला लागतं. त्याच्यामुळे आम्ही रेसिडेन्शियलला काही रक्कम पालकांना सांगतो की तुम्हाला द्यावीच लागेल. त्याशिवाय ज्या गरजा त्यांच्या आहेत त्या भागणार नाहीत, किंवा त्यांच्यात जर प्रगती करायची आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत.
0: आता ही विशेष मुलांना बदलण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याची गरज अधिक आहे असं तुम्हाला वाटतं का? समाजाने या मुलांकडे आणि त्यांच्या पालकांकडे पाहताना आपल्या दृष्टिकोनात कोणता बदल घडवून आणणं गरजेचं आहे?
1: समाजाने पॉझिटिव्हच त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, कारण त्यांच्या गरजा काय आहेत, म्हणजे त्यांच्या क्षमतांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या मुलांना काही येत नाही असं म्हणण्यापेक्षा त्या मुलांना काय येतंय, त्यातून ते काय करतायत. आता आमचे दिवाळी जवळ आली आहे, तर दिवाळीच्या पणत्या मुलं करतायत, इतक्या सुंदर करतात. म्हणजे आम्ही 2 वर्ष ऑर्डर मिळाली आहे आणि 75,000 पणत्या आम्ही 2 वर्ष करतोय. म्हणजे त्यातून चांगले पैसे मिळतात आणि हे मानधन म्हणून 18 मुलांना दिलं जातं. त्यांचे प्रत्येकाचे अकाउंट ओपन केलेत, त्याच्यावर ते पैसे ट्रान्सफर होतात. जेव्हा ते काम येतं आमच्याकडे तेव्हा मुलं इतकी आनंदाने करत असतात, म्हणजे रात्री 8-8 वाजेपर्यंत मुलं थकत नाहीत,
0: ते रमतात त्याच्यामध्ये,
1: इतके रमतात. आणि जो हायपर पण आहे तो आपोआप कमी होतो की मला काहीतरी काम करायचंय, मला काम मिळालंय,
0: ते मग्न होतात त्या गोष्टी,
1: मग्न होतात. म्हणजे सतत जर एखाद्या मुलाला टाइम टेबल प्रमाणे जसं मगाशी मी म्हटलं तसं सतत जर काम दिलं, म्हणजे आमच्याकडे जे कार्यशाळा मी बोलले ना, तर कार्यशाळेमध्ये जी मुलं काम करतात तर एका पाठोपाठ 45-45 मिनिटाचा एक पिरियड असतो, आणि जी मानधन घेतात त्यांचा 1-1 तासाचा पिरियड असतो. प्रत्येक मुलाने आपलं काम निवडायचं. मग काही मुलं पेपर बॅग करतात, काही मुलं दिवाळीच्या पणत्या करतात, म्हणजे रंगकाम, त्याला डिझाईन करणं, बऱ्याच मातीच्या वस्तू आहेत. काही छोटे छोटे गणपती तयार करतात, काही राख्या बनवतात. यावर्षी आम्ही 18 ते 20 हजार राख्या बनवल्या आणि त्या राख्यांची विक्री आम्ही प्रत्येक शाळांमध्ये केली, आणि त्या शाळांमध्ये 300 मुलं आहेत, काही ठिकाणी 1,000 मुलं आहेत. आणि त्या प्रत्येकाने आमच्याकडून आमच्या मुलांनी तयार केलेल्या राख्या घेतल्या आणि त्या संपतायत. म्हणजे राख्या आम्ही बनवतोय आणि ह्या सगळ्या संपतायत, त्याचा एक त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद असतो. अशा खूप वस्तू आहेत. आम्ही जे डुप्लेक्सच्या पेपरपासून जे फ्लॉवर बनवतात ना मुलं, ती खरे वाटतात एकदम. म्हणजे त्याची एवढी मागणी आहे की त्याचे छोटे छोटे आम्ही बुके तयार करतो. फ्लोटिंग कॅन्डल आहेत आमच्याकडे, बनतात, त्याची खूप चांगली ऑर्डर मिळते आम्हाला. पण आमचं कसं, पेण हे गाव आहे तर तिथे चांगली एवढी चांगली किंमत मिळत नाही त्या वस्तूला. मग आम्ही पनवेलच्या पुढे, मग बरेचसे मॉल आहेत किंवा बऱ्याचशा कंपन्या आहेत, मग मुंबईपर्यंत आम्ही विविध ठिकाणी स्टॉल मुलांना घेऊन लावतो, कारण समाजात पण त्यांना वावरण्याची संधी मिळते. समोरच्या माणसाशी मला कसं बोलायचंय,
0: न घाबरता सामोरं जाणं,
1: सामोरं जायचंय, कॅल्क्युलेशन करायला मिळतं, बोलणं चांगलं होतं, संवाद कसा साधायचाय, किंवा आलेल्या व्यक्तीला मी माझी वस्तू कशी विक्री करेन गोड बोलून, त्या सगळ्या गोष्टी कळतात. की स्टॉलवर जेव्हा आमची मुलं हे सगळं करत असतात, आम्हाला पण त्यांच्याबरोबर एवढा आनंद होतो की आज माझी मुलं कुठेतरी सक्षम होत चाललेली आहेत. आणि खरं तर पालकांना हा एक सतावत असतो की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय. आणि खरं कारण आमच्याकडे हॉस्टेल सुरू करण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच. म्हणजे माझे मिस्टर असं म्हणायचे की हॉस्टेल नाही चालू करायचं का, आपण पालकांपासून मुलांना लांब ठेवायचं, कारण त्यांना त्यांचं प्रेम मिळायला पाहिजे. पण अशी एक घटना, शाळा चालू करता करता, म्हणजे सुरू झाली आमची 2010 मध्ये, तेव्हा अशी घटना घडली की एका ऑटिस्टिक मुलाला त्याच्या आईला सांभाळणं शक्य नव्हतं.
0: बरं.
1: आणि एकतर नवरा व्यसनी, तो म्हणजे व्यसन, दारू पिऊन येऊन तिला मारसोड इतका करायचा. मग ती म्हणायची मी संसार माझा सांभाळू की त्या मुलाला सांभाळू. ऑटिस्टिक मुलं कसं असतात की एका जागी स्थिर बसत नाहीत, स्वतःच्या विश्वात असतात. मग तिला हे करू का ते करू असं करून तिने 5 लिटरचं कॅन रॉकेलचं पूर्ण ओतून घेतलं आणि आत्महत्या केली. मग तेव्हा आम्ही ठरवलं की जे माझे मिस्टर आणि मी म्हटलं की नाही, आता आपण शाळेबरोबर रेसिडेन्शियल पण सुरू करायचं. आपण काय सगळ्या समाजातल्या मतिमंद मुलांच्या आईंना सगळ्या मुलांवर काम नाही करू शकणार, पण कमीत कमी आपल्या समोर ज्या घटना घडतात त्या तरी कुठेतरी कमी होतील,
0: कमी होतील,
1: यासाठी तर आपण नक्कीच प्रयत्न करू शकू. आणि मग खरी ती हॉस्टेलची सुरुवात
0: सुरुवात

0: पालक आपल्या मुलांना रोज शाळेत सोडतात, मुलं 4 ते 5 तास शाळेत बसतात, तर अशा वेळी त्यांच्यात कोणते बदल झाले, कोणकोणत्या नवनवीन गोष्टी ते शिकले हे जाणून घेण्याची उत्सुकता पालकांमध्ये असते, तर अशा वेळी पालकांशी रोजच्या रोज संवाद साधला जातो की कसं?
1: हो, महिन्यातून एक पालक मीटिंग होते. प्रत्येक मुलाची जी प्रगती होते ती पालकांना सांगितली जाते, कारण आमच्याकडे टास्कच पाडले जातात प्रत्येक गोष्ट जी शिकवायचे. म्हणजे आता ऑटिस्टिक मुलांमध्ये ADHD, स्थिर मुलं जी न बसणारी मुलं आहेत, तर त्यांना पहिल्यांदा बसून एखादी ऍक्टिव्हिटी करणं याच्यावरच जास्त भर दिला जातो. मग होम गोल त्यांना दिले जातात.
0: बरं,
1: म्हणजे आम्ही शाळेमध्ये हे घेतोय, तर वर्गात पालकांना बसवलं जातं मुलांबरोबर, आणि आम्ही हे जर शाळेमध्ये शैक्षणिक गोल आमचे हे आहेत, तर होम गोल तुम्हाला हे करून घ्यायचे आहेत.
0: बरं,
1: म्हणजे घरी सुद्धा तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत. मग त्याचं ट्रेनिंग पण दिलं जातं, आणि प्रत्येक म्हणजे अगदी 3 वर्षापासून 56 वर्षापर्यंत मुलांच्या पालकांना बोलून त्या त्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात.
0: म्हणजे फक्त मुलांना प्रशिक्षण देणं गरजेचं नाहीये, तर आईबाबांनीही त्या मुलांसोबत प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून 5 तासानंतर जेव्हा मूल घरी येईल तेव्हा मूल आपलं काय सांगतंय हे आपल्याला कळलं.
1: तर
0: त्या प्रशिक्षणाची गरज आईबाबांनाही तितकीच आहे. ही विशेष मुलं किंवा मुली जेव्हा वयात येतात तेव्हा काळजी घेणं, काही गोष्टी त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देणं हे खूप महत्वाचं असतं. तर अशा वेळी त्यांना काही प्रशिक्षण दिलं जातं का?
1: आमचे छोटे छोटे लेसन असतात, म्हणजे अगदी पॅड कसं लावायचं, MC आल्यावर काय करायचं, येण्याच्या अगोदर काय होतं, पोटात छोटं छोटं दुखतं, म्हणजे हा आम्ही 15 वर्षापुढील मुलींसाठी हा लेसनच असतो आमचा, आणि त्याचं हळूहळू ट्रेनिंग दिलं जातं, आणि अगदी प्रात्यक्षिक करून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. बरेचसे प्रश्न असतात मुलांचे, किंवा म्हणजे जसं की आता एक मुलगा आहे आमच्याकडे, तर तो म्हणतो माझ्या बहिणींची लग्न झाली आहेत तर माझं पण लग्न करा, पण त्याला आम्ही ओरडत नाही किंवा त्याला ओरडून काहीच उपयोग नाही, पण त्याचे जे काय प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करतो. मग त्याला सांगतो तुझं लग्न केलं तर तू कुठे राहणार, तर मग मी संस्थेत राहीन, पण आमच्याकडे लग्न झाल्यावर आम्ही ठेवत नाही, कारण तुला मग छोटीशी रूम घेऊन तुला वेगळं राहावं लागेल, ते तुला कसं जमेल, तू तुझ्या बायकोची जबाबदारी घेऊ शकतोस का, तू कुठे नोकरी करणार, तर मी संस्थेत नोकरी करेन, मला 8000 रुपये पगार मिळेल, पण मग 8000 रुपयात तुझं भागेल का, मग सगळ्या त्या हिशोब लावायचा, त्याला सांगायचं की भाजी किती रुपयाची, आज मावशींनी काय आणलंय, ह्या सगळ्या गोष्टींना इतके पैसे लागले, मग महिन्याला इतका खर्च होणार, हे शक्य आहे का? मग तो म्हणतो की शक्य आहे मॅडम, बघ लग्न झाल्यावर तर बाळ होतं, मग बाळ झाल्यावर तू त्याचं शिक्षण कसं करणार, तर नाही मी शिक्षण नाही करू शकत. मग तू अभ्यास घेऊ शकशील का त्याचा, तर नाही मी अभ्यास नाही घेऊ शकणार. मग शाळेत ऍडमिशनसाठी तुम्हाला बोलवतील, मग त्याची पण फी असते ना, कारण फी दिल्याशिवाय तर तुला कोण ऍडमिशन नाही देणार, मग तुझं हे 8000 रुपयात होईल का सगळं? तेव्हा कुठेतरी जाऊन, म्हणजे हे एका दिवसात नाही, त्याला सतत काउन्सिलिंग करून करून त्याच्यात मग हा बदल होतो. किंवा एखादं मूल पॅन्टमध्ये हात घालतं, एक मुलगी आहे ती म्हणते मला मिठी मार, मग तेव्हा सांगतो की बघ आम्ही इथे आज एवढ्या टीचर आहेत, आम्हाला तू बघितलेस का असं मिठी मारताना किंवा पॅन्टमध्ये हात घालताना, किंवा कुठेतरी आपले जे बॉडी पार्ट आहेत त्याला आम्ही कुठे हात लावताना तू बघितलेस का? तर नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी तुझी इच्छा झाल्यावर त्या कुठे जाऊन करायला पाहिजे, वॉशरूममध्ये. मग अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवून मग त्याचंही ट्रेनिंग दिलं जातं, छोटे छोटे व्हिडिओ दाखवले जातात. म्हणजे मी असं म्हणेन की आजूबाजूला जी लोक आहेत समाजात, म्हणजे आम्ही सगळ्या, आमचा जो स्टाफ आहे त्यांनी सगळ्यांनी विशेष शिक्षण घेतलंय, त्यामुळे आम्हाला ह्यातले बारकावे माहिती आहे, किंवा आम्ही तेच शिकलोय. मग आम्ही मुलांना आमच्या कधीच ओरडत नाही, पण समाजात जेव्हा वावरतात ही मुलं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नजरेस समाजाच्या येतात, तिथल्या लोकांना ह्या चुकीच्या वाटतात, तेव्हा ओरडून मारून काहीच, म्हणजे आमच्याकडे पालक सुद्धा मारतात की असं करायचं नाही, ही वाईट गोष्ट आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण आम्ही सुद्धा पालकांना सांगतो तुम्ही ओरडून उपयोग नाही, तुम्ही त्याला उत्तर द्या,
0: संवाद साधणं गरजेचं आहे. आता ही आई डेकर मधला एखाद्या मुलाच्या प्रगतीचा असा कोणता क्षण आहे ज्याने तुम्हाला आई म्हणून अक्षरशः भावुक केलं आणि मनात कायमचा ठसा उमटला, त्याविषयी ऐकायला आवडेल?
1: असे तर खूप क्षण आहेत. एक जी मुलगी आमच्याकडे हॉस्टेलला आलेली, म्हणजे तिच्या आई वडिलांचं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण ते एकदम हताश झालेले, बास आता मी हिला कुठेतरी ठेवतो, पण ती जेव्हा आली तेव्हा तिच्यावर जे काम केलं आम्ही खूप हायपर व्हायची. म्हणजे एकदा तर मावशींचे केस तिने असे ओढलेले, तर ते पूर्ण केस टक्कल पडलेलं त्यांना, छोटस
0: बापरे
1: एवढे केस ओढलेले, आणि आज ती

0: चार वर्षात तिची एवढी प्रगती झाली आहे की तिला आई वडील घेऊन जातात घरी, म्हणजे हायपरपणा पूर्ण कमी झालाय. म्हणजे चार वर्ष जे तिच्यावर काम केलं ते सक्सेस झालंय, तो आमच्यासाठी खूप आनंद. म्हणजे ती छान गाते, डान्स चांगला करते, भरतनाट्यम आता शिकते, परत बऱ्याचशा सुधारणा झाल्यात, स्वतःची कामं सगळी स्वतः करते. ही सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे.
1: वा छान. चैताली सारख्या विशेष मुलीचं संगोपन करत आई डे केअर मधल्या सगळ्या मुलांची आई होणं हा सगळा प्रवास खूप कठीण आहे. तर या सगळ्यामध्ये कुटुंबाची साथ कशी लाभली?
0: कुटुंबाचा सपोर्ट जर नसताना तर हे शक्यच नव्हतं. म्हणजे घरी आपल्या आई वडिलांचं प्रेम मिळतच, पण इथे सासरी आल्यावर चैतालीचं विश्वच माझ्या सासूबाई बनल्या. म्हणजे मला आनंद वाटतो सांगायला की आजपर्यंत, आता चैताली 33 वर्षाची आहे, पण आजपर्यंत मी अगदी क्वचित की जेव्हा सासूबाई नंदेकडे जातात तेव्हा तिला मी भरवत असेन. म्हणजे आता माझ्या सासूबाई 91 वर्षाचे आहेत, पण त्यांना चैन पडत नाही तिला भरवल्याशिवाय. त्यांच्या जवळ आपण ताट नेऊन द्यायचं पण तिला त्याच भरवणार. म्हणजे त्यांचा तो सपोर्ट मिळाला की तू शिक्षण घे, मी घरात बघेन. माझे मिस्टर, मला इंग्लिश यायचं नाही तर ते मराठी ट्रान्सलेट करायचे, आणि मराठी सगळे प्रश्न की हे प्रश्न 10 मार्काचे ते तू, जेव्हा डीएडला मी होते तेव्हा ते निवडून द्यायचे मला प्रश्न की तू हे प्रश्न पाठ कर. म्हणजे आयता सगळा आलेला अभ्यास मी करायची आणि त्यात मला फर्स्ट क्लास मिळाला. म्हणजे सासूबाई जेवढ्या महत्वाच्या आहेत, जेवढे मिस्टर महत्वाचे आहेत, तेवढेच माझे आई वडील महत्वाचे आहेत. कारण चैताली जेव्हा 5 वर्षाची झाली आणि आम्हाला कुठेच ऍडमिशन मिळत नव्हतं, फक्त एका कारणाने की तिला टॉयलेट ट्रेनिंग नाही. तेव्हा माझी आई म्हणाली, अगं आपल्या घराच्या समोर मतिमंद मुलांची स्वयं स्कूल आहे, तर तिथे आपण ऍडमिशन घेऊयात. आईकडे ठेवायला सुद्धा धीर होत नव्हता ना, पण मग तेव्हा आईने, जोपर्यंत मी शिक्षण घेत होते तेव्हा माझ्या आईने तिला सांभाळलं. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. जर कुटुंब आपल्या बरोबर असेल ना तर आपण काही करू शकतो.
1: काही विशेष बाळ जन्माला आलं की त्या आईबाबांच्या मनात त्या बाळाच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न असतात, मनात भीती असते, तर अशा आईबाबांना तुम्ही आज काय सांगाल?
0: रडत कुडत न राहता, हताश न होता, आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: एका आईच्या अनुभवातून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक विशेष मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आधाराची, आशेची आणि नव्या भविष्याची वाट ठरतोय. स्वाती मोहिते, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी इतका छान संवाद साधलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या वनिता मंडळात आत्ताच आपण ऐकली आई डे केअरच्या संचालिका स्वाती मोहिते यांची चेतना झांजे यांनी घेतलेली अतिशय भावपूर्ण मुलाखत.
3: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
4: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
3: आम्ही साऱ्या जणी, विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, ही होती वनिता मंडळाची निर्मिती आणि आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. तुर्तास माझ्या सहकारी चेतना, मधुलिका, सुहिता यांच्यासोबत मी, दीप्ती आंबेकर, आपली रजा घेते. पुन्हा भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि ऐकत रहा अस्मिता वाहिनी.

गीतबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झ वर, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो, शंकर म्हणजे विनाशातून नव्या निर्मितीकडे जाण्याची शक्ती. शिव या शब्दाचा अर्थच आहे मंगल, कल्याणकारी. आपल्या देवघरातल्या शिवलिंगांपासून ते हिमालयातल्या कैलासापर्यंत महादेवाची अनेक रूपं आपण पाहतो. कुठे तो भोळा भंडारी आहे, कुठे तो रुद्र आहे, कुठे नटराज आहे, कुठे अर्धनारीश्वर, तर कुठे ध्यानस्थ योगी. त्याच्या मस्तकावरचा चंद्र आपल्याला शांततेची आठवण करून देतो. जटांमधून वाहणारी गंगा ज्ञान आणि जीवनाचा प्रवाह सांगते. गळ्यातला नाग भीतीवर विजय मिळवण्याची ताकद सांगतो. आणि हातातलं त्रिशूल सत्व, रज आणि तम, आयुष्याच्या या तीन प्रवृत्तींचं हे प्रतीक. म्हणूनच शिव समजून घ्यायचा असेल तर फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं इतकंच पुरेसं नाही, तर कधी कधी स्वतःच्या मनात डोकवावं लागतं. कारण शिव बाहेर जितका आहे तितकाच तो आपल्या आतही आहे.

श्रोतेहो, भारत, आपला भारत ही केवळ भूमी नाही, ही श्रद्धेची भूमी आहे, कथेची भूमी आहे आणि हजारो वर्षांच्या आध्यात्मिक परंपरेची भूमी. या भूमीवर असंख्य देवस्थानं आहेत. काही डोंगरांवर, काही नदीकाठी, काही समुद्राच्या सानिध्यात, तर काही गर्द जंगलांच्या कुशीत. पण या सगळ्या देवस्थानांमध्ये एक नाव असं आहे जे उच्चारलं तरी मनात एक वेगळीच शांतता उतरते. शिव, महादेव, भोलेनाथ, शंकर, नीलकंठ, महाकाल आणि शिवाच्या या अनंत रूपांमध्ये एक विशेष महत्त्व आहे, ज्योतिर्लिंगाचं. ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतीचं लिंग, प्रकाशाचं प्रतीक, अनंताचं प्रतीक, शिवाच्या त्या दिव्य स्वरूपाचं प्रतीक, ज्याला ना आरंभ ना अंत.

0: ज्योतिर्लिंगाला भेट देणं हा फक्त प्रवास नाही, तो आहे स्वतःच्या मनाला भेटण्याचा प्रवास. देवळात आपण हात जोडतो, पण खरी भक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा त्या देवळातून बाहेर पडताना आपण एखाद्याचा हात धरतो, शिवाला बेलपत्र वाहतो, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं एखाद्याच्या दुःखावर माहेरची सावली धरतो. गीतबहार कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत होतात. आता 1:30 आहे राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं आज सकाळी 3 दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली. या दौऱ्यामुळे भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांचं महत्व अधोरेखित करण्याची संधी मिळाल्याचं पार्मेलिन यांनी औपचारिक स्वागतानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दोन्ही देशांमधले संबंध हे समान लोकशाही मूल्य, परस्पर विश्वास आणि आदरावर आधारित आहेत, असंही ते म्हणाले. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांबरोबर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातले नेते यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारत भेटीवर आलं आहे. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चा झाली. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. भारताने सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलमं भारताच्या बाजूने झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे, असं त्या म्हणाल्या. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातला मुक्त व्यापार करार आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार असून यात समाविष्ट देशांचा जगाच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 1/4 वाटा आहे, असं त्यांनी सांगितलं. भारताने युरोपियन महासंघातल्या देशांसाठी 92.5% आयात शुल्क माफ केलं असलं तरी महासंघातल्या सर्व देशांमध्ये भारतीय मालाला मुक्त प्रवेश मिळाला आहे, त्यामुळे स्पर्धात्मकता टिकून राहील, असं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव, याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ 2023 झाली होती. त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली होती. तामिळनाडू

0: तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोर्दोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विनातारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. गेल्या 11 वर्षात 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात जर असं आढळून आलं की काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीने घेतले आहेत तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी द्यायचे निर्देश दिल्ली पोलिसांना द्यायची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोंदणीकृत राजकीय पक्षांना शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी पोलीस देत नसल्याची माहिती एका वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला दिली. त्यावर तत्सम काही प्रकरण न्यायालयापुढे प्रलंबित आहे का हे तपासून घेऊ आणि त्यावर सुनावणी घेऊ असं न्यायालयानं सांगितलं. दिल्लीमध्ये 2019 साली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांच्या नंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार तसंच 2020 साली दिल्लीत झालेल्या दंगलीची चौकशी SIT तर्फे करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळल्या आहेत. या दंगलींची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन करावी, पीडित व्यक्तींना नुकसान भरपाई द्यावी, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करावेत इत्यादी मागण्या करणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती. पंजाबमध्ये चंदीगड इथं प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 40 जण प्रवास करत होते. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना लुधियाना इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बीजिंग इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकाच्या निकोला बार्टुनकोवाने जागतिक मानांकनात दुसऱ्या क्रमांकावरच्या अरिना साबालेंका हिचा 6-4, 6-3 असा पराभव केलाय. पुरुष गटात नोवोक जोकोविचनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव याचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि करैकल या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागातून तर छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आज उत्तराखंड, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या गांगेय क्षेत्र तसंच लक्षद्वीपमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवाई संपर्क व्यवस्था अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या उडान योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये 4 नवीन विमानतळ उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आज त्रिपक्षीय

सामंजस्य करार होणार आहे. हा करार कोलकाता इथं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केला जाईल. हे प्रस्तावित विमानतळ पुरुलियामध्ये चारा, पश्चिम मेदिनीपूरमध्ये कलईकुंडा, दक्षिण दिनाजपूरमध्ये बालुरघाट आणि अलीपूरद्वारमध्ये हासीमारा इथं उभारली जातील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, पंचनाम्यांना सुरुवात. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि गणेशोत्सव जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरा, 18,358 गणेश मूर्तींचं दान.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळाचं ट्रिगर 1 लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्यात येत आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातल्या पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करून पीकस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तात्काळ सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वैजापूर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पीकस्थितीची पाहणी केली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं सांगतानाच शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठक घेतली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करावं, पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामं गतीनं पूर्ण करावीत, तसंच पशुधनासाठी चाऱ्याच्या उपलब्धतेवरही सातत्यानं लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 79व्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कृष्णा खोऱ्यातल्या 30 TMC पाण्यासोबतच कोकणातल्या उल्हास खोऱ्यातून 70 TMC पाणी मराठवाड्यात आणून पुढच्या काही वर्षातच मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मराठवाड्याचा विकास तुमसेनं हो पायगा या जन आंदोलनाचा छत्रपती संभाजीनगर इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा तसंच रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करणारं निवेदन विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 12 अर्ज दाखल झाले आहेत, तर आतापर्यंत 97 इच्छुकांनी 174 अर्ज नेले आहेत. उद्या 6 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 48 शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा देशात 16 क्रमांक आला आहे. महानगरपालिकेमार्फत सातत्यानं राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, प्रभावी कचरा व्यवस्थापन, धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यास प्रतिबंध, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचं फलित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सिल्लोड तालुक्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या ग्रीड पाणी पुरवठा योजनेसह सिल्लोड सोयगाव मतदारसंघातल्या विविध पाणी पुरवठा योजनांचा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेतला. योजनेतल्या कामातल्या अडचणी विभागीय स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी समन्वयानं सोडवून कामं गतीनं पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले. गणेशोत्सव जिल्ह्यात उत्साहात पार पडला. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं भर देण्यात आला, त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनीही पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसून आलं. घरगुती गणेशोत्सवासाठी बहुतांश

0: करण्याची पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींना अधिक मागणी होती. गणेश विसर्जनही जिल्ह्यात शांततेत पार पडलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात उभारण्यात आलेल्या 47 गणेश मूर्तीदान संकलन केंद्रांवर 41,482 गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आलं. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या उपक्रमात 18,358 गणेश मूर्तींचं दान तर 23,124 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं, तसंच 64 टन निर्माल्य संकलित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं उमेद स्वयंसहायता समूहातल्या महिलांनी गणेश मूर्तींच्या विक्रीतून 6,31,43,000 रुपयांची उलाढाल केली. या महिलांनी जिल्हाभरात 253 स्टॉल उभारले होते. या स्टॉल्समधून 1,17,170 गणेश मूर्तींची विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव गेल्या महिन्यात पार पडला. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात झालेल्या या महोत्सवात जिल्ह्यातल्या 148 महाविद्यालयातल्या सुमारे 1,500 विद्यार्थ्यांनी विविध 28 कलाप्रकारांमध्ये सादरीकरण केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तिसरी यादी जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 1,105 गावांमधल्या 19,243 शेतकऱ्यांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा मीरा परांजपे यांना सुरुवातीला ऐकूया.

0: अशित देसाई यांनी गायलेलं हे गाणं होतं. आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
2: हायकू हा मूलतः एक जपानी काव्य प्रकार आहे आणि त्याचा उगम 15व्या ते 16व्या शतकापासूनचा आहे. पूर्वी हा होक्कू म्हणून प्रसिद्ध होता. याची निर्मिती जपानमध्ये कशी झाली बरं ते जाणून घेऊया. प्रत्येक देशाला एक राष्ट्रीय महाकाव्य असतं बरं का, तसं भारताचं रामायण महाभारत. पण जपानला काही राष्ट्रीय महाकाव्य नाही. जपानची भौगोलिक रचना पाहिली तर तो हजारो लहान लहान बेटांचा देश आहे. तिथे उंच डोंगर नाहीत, लांब नद्या नाहीत, तेथील माणसं ठेंगणी ठुसकी आहेत. सगळा देश सतत भूकंप आणि हादरणारा आहे. त्यात हिरोशिमा नागासाकी, तुम्हाला माहितीच आहे की जपानमधील हिरोशिमा नागासाकी ही दोन्ही शहरं प्रामुख्यानं 1945 मधील अणुबॉम्ब हल्ल्यासाठी जगभरात ओळखली जातात. तेव्हा तिथे जो संहार झाला होता तो जपानी माणूस कधीही विसरू शकत नाही. जपानी लोकांचा धर्म कोणता? बौद्ध. सर्व क्षणिक क्षणिक्य, सर्व दुःख दुःखम, सर्व शून्य शून्यम, अशा या तत्वविचारांचा त्यांच्यावर पगडा आहे. पर्यावरण, भौतिक घटना, धार्मिक वारसा

0: एक मेळ होऊन जपानी मनोरचना क्षणभानवादी झाली. वर्तमानाचा जो क्षण तळहातावर आहे त्या क्षणाचा आस्वाद घ्यायचा बस. हायकू या काव्यप्रकाराचा जन्म अशा तात्कालिकतेतून झालेला आहे. ठराविक अक्षर, ठराविक ओळी या संकेतांमुळे हायकूला सुबक घाट मिळालाय. हायकूत एखादा कवीनं काय करतो, उडता क्षण चटकन चिमटीत पकडतो. तो पटकन नाहीसा होणारा दिव्य क्षण असतो. काळ्या मेघातून चमकून जाणाऱ्या विजेप्रमाणे हा अनुभव असतो. कसं ते पाहूया. आता जपानीमध्ये मी वाचते आहे हा एक हायकू. फुरु इकेया कावानो तोबिकोमो मिझुनो आटो बाशो या प्रसिद्ध हायकूकाराने लिहिलेला हा जगप्रसिद्ध हायकू आहे. शिरीष पैयाने ध्रुवा काव्यसंग्रहात हायकूचं भाषांतर केलं तर असं आहे. एक तळे जुनाट स्तब्ध एक बेडूक उडी घेतो त्यात जराशी खळबळ पुन्हा शांत. शिरीष पै यांनी जपानी हायकूंचं इंग्रजी रूपांतर अभ्यासलं ना, त्यावरून हा हायकू लिहिला. म्हणून तो जरा पसरट झालाय, कारण इंग्रजी हे रूपांतरित हायकू काही असे पाच सात पास म्हणले नव्हतेच. मे 1978 नवप्रभाच्या अंकात कविवर्य बोरकर यांनी हाच हायकूचे भाषांतर दिले. ते असे, पुराण्या डबक्यात बेडकाच्या उडीसरशी केवढा आवाज. मी थोडस संक्षिप्त असं लिहिन. एक तळे जुनाट बेडकाची उडी त्यात खळबळाट. बेडूक उडी घेतो हा एचाच क्षण हायकूत पकडलेला आहे. जुनाट तळ म्हणजे जिथे कोणी येत नाही, जात नाही, स्तब्ध आहे, ज्याच्या जीवनात काही घडत नाही अशी व्यक्ती, वय झालेला माणूस. पण बेडकासारख्या सामान्य प्राण्यानेही उडी मारून खळबळ उडवून दिली. केवढा आवाज झाला, म्हणजे जर्जर माणसाच्या आयुष्यातही चैतन्य आलं. बोरकर असा अर्थ लिहितात, सारं जीवन त्याचं साकळून गेलेलं आहे, डबकं बनलं आहे. अशा माणसाच्या आयुष्यात बेडकासारखा किरकोळ माणूस आला तरी उभय व्यक्तिमत्वानं त्याचा भेद केला तर केवढा गाजावाजा. 50 भारतात या हायकूचा अभ्यास सुरू आहे. मित्र, पुढील भागात हायकू विषयी अधिक जाणून घेऊया.
1: हायकूच्या बनात या मालेत आताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. विना मशागत लागवड म्हणजे कोणतीही खास मशागत न करता केवळ पेरणीसाठी पुरेशी जमीन खोदून पिकांची लागवड करणं. मात्र या पद्धतीत तण नियंत्रण, बियाणं पेरणी आणि खत देणं या क्रिया करणं आवश्यक बाब आहे. अशा पद्धतींचा वापर करून पिकांची लागवड केली तर काही फायदे होतात. यात जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून राहतो, मशागतीचा खर्च कमी होतो, त्यामुळे निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते, तणांचा उपद्रव कमी प्रमाणात होतो, मजूर कमी लागतात, त्यामुळे निविष्ठांच्या खर्चामध्ये बचत होते, जमिनीतील ओलावा टिकून राहिल्यानं अशा अंग ओलितावर कडधान्यांसारखी पिकं घेता येतात. ओलिताखालील पिकं घ्यायची झाली तर 50% पाण्याची बचत होते. पाण्याची बचत झाल्यामुळे ओलिताखालील क्षेत्रामध्ये वाढ होते. बियाण्यास ओल भरपूर मिळाल्यामुळे उगवण चांगली होते. मशागतीचा वेळ वाचल्यामुळे पेरणी वेळेवर करता येते. या प्रकारच्या लागवडीसाठी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी. याशिवाय अळी करून ज्या पिकांची लागवड केली जाते अशा पिकांची निवड करावी. यात प्रामुख्यानं कडधान्य पिकात वाल, चवळी, कुळीत, सोयाबीन यांचा समावेश होतो, तर गळीत धान्य पिकांमध्ये मोहरी, कारळा, तीळ, सूर्यफूल, करडई ही पिकं घेतली जातात. भाजीपाला पिकांमध्ये दुधी, कारली, घेवडा, कलिंगड, काकडी यांचा समावेश होतो. पूर्वीच्या पिकातील तणांचं नियंत्रण करण्यासाठी पॅरॅक्वॉट हे बिन निवडक तणनाशक 6 मिलीलिटर प्रतिलिटर पाण्यामधून फवारावं. फवारणी पेरणीपूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर करावी. या पद्धतीमध्ये पिकाची पेरणी, खत आणि बियाणं पेरणी एकाच वेळी करणाऱ्या 2 चाळाच्या पाभरीच्या किंवा अशा पेरणी अवजाराच्या सहाय्यानं करावी. टोकण पद्धतीनं पेरणी करायची असेल तर खुरप्याच्या सहाय्यानं शेजारी 2 टोचे मारावे. एका टोचामध्ये बियाणं पेरावं आणि दुसऱ्यामध्ये खत टाकून मातीनं झाकून घ्यावं. कलिंगड, काकडी तसंच इतर वेलवर्गीय भाज्यांसाठी योग्य अंतरावर अळी करण्यासाठी खड्डे काढावे आणि त्यामध्ये खत देऊन पेरणी करावी. पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन या पद्धतीचा अवलंब करावा. तसंच गळीत धान्य आणि कडधान्यांसाठी अंग ओलिताची कमतरता भासली तर तुषार सिंचन पद्धत

0: मदतीनं गरजेनुसार एक ते दोन वेळा पाणी द्यावं. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी गुरांना खाण्यासाठी अयोग्य असलेला भाताचा पेंढा, गवत किंवा पालापाचोळा याचं आच्छादन टाकावं. आच्छादन प्रति हेक्टरी 5 टन वापरावं. त्यामुळे बाष्पीभवन रोखलं जाईल, तणांचा प्रादुर्भाव होणार नाही, तसंच जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होईल.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचं की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू सगळ्यांचा निरोप घेतोय आणि निसर्गात आगमन होतंय सुंदर ऋतूचं, तो ऋतू म्हणजे शरद ऋतू. अर्थातच या ऋतूच्या प्रारंभी अधूनमधून पावसाळ्यातील दमट स्थिती, बारीक बारीक पावसाच्या सरी या जाणवत आहेतच, पण बहुतांशी वेळेला आकाश निरभ्र आणि स्वच्छ दिसत आहे. दुपारच्या वेळेला कडक ऊन विशेषत्वाने जाणवत आहे. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारण सप्टेंबर शेवट ऑक्टोबर या महिन्यामध्ये सूर्य संताप हा प्रकर्षाने जाणवतो, म्हणूनच याला म्हणजेच या कालावधीला ऑक्टोबर हीट असं संबोधलं जातं. वातावरणातील हा बदल शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो. याच संदर्भात या भागामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. श्रोते हो, शरीरातील वात, पित्त आणि कफदोषांची स्थिती ही बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना काही नियम पाळावेत असं आयुर्वेद शास्त्रामध्ये उल्लेख आहे, जेणेकरून बदलत्या ऋतूतील वातावरणात शारीरिक व्याधींना प्रतिबंध करणं सोपं जातं. शरद ऋतूतील वाढत्या सूर्य संतापाच्या परिणामी शरीरातील संचित पित्त प्रकुपित होतं आणि वर्षा ऋतूतील शैत्यामुळे प्रकुपित झालेल्या थंड वाताचं शमन होऊ लागतं. वातावरणामुळे झालेल्या या शारीरिक दोषस्थितीच्या बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो, काही चांगला तर काही प्रमाणात विपरीत परिणाम होताना दिसून येतो. चांगला परिणाम असा होतो की पावसाळ्यामध्ये मंद झालेली पचनशक्ती वृद्धिंगत होते, परिणामी भूक चांगली लागू लागते. परंतु गेले 2-3 महिने पावसाळ्याशी जुळवून घेतलेल्या शरीराला वातावरणातील हा बदल सहन होत नाही. पित्तविकार, उष्णता, घोळणा फुटणे, शौचावाटे रक्त पडणे, डोळ्यांची आग अशी विविध लक्षणे त्रास देऊ लागतात. तळहात तळपायांची आग, भरपूर घाम येणे, घामोळे येणे, त्वचेवर उष्णतेचे फोड, त्वचा कोरडी पडणं, खाजणं अशी लक्षणं देखील या दिवसात आढळून येतात. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना थकवा देखील या दिवसात खूप प्रमाणात येतो. अशा वेळेला पाणी भरपूर प्यावं, शतावरी कल्प दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यावा, बाहेर जाण्यापूर्वी सोबत पाणी सरबत हे सगळं जवळ ठेवावं, जेणेकरून थकवा जाणवणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर थकवा आणि पित्ताचा त्रास कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या या दोन्हीचा अभ्यास अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे, कारण आयुर्वेदाचं उद्दिष्ट हे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजेच निरोगी अवस्थेमध्ये निरोगीपणा हा कायमस्वरूपी टिकवून ठेवणं हे आहे. व्याधीवरती चिकित्सा उत्तम पद्धतीने तर आहेत, पण व्याधी होऊ नयेत, वारंवार त्रास होऊ नये म्हणूनही तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याचा

0: हा अतिशय सुंदर अभ्यास आयुर्वेद शास्त्रामध्ये केला गेलेला आहे, ज्याचा अंगीकार सर्वांनीच करावा असं मला मनापासून वाटतं। त्यानुसार शरद ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या पित्ताचा विचार करून आपला आहारात थोडा बदल करावा, थोडी औषधी योजना, थोडं पथ्य हे जर आपण नीट सांभाळलं तर शरद ऋतूतील निसर्गाचा आस्वाद आपण सगळेजण आनंदाने नक्कीच घेऊ शकू असा मला विश्वास वाटतो। धन्यवाद।
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य या विषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात। सादरकर्ते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

श्रोतेहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. आजपासून चार भागात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉ सुरुची पांडे लिखित माहिती आपण ऐकणार आहोत. आज ऐकूया याचा पहिला भाग. वेगवेगळ्या देवतांची वाहनं किंवा प्राणी अथवा पक्षीमुखी देवता हा एक कुतूहलकारक विषय. पृथ्वीच्या पाठीवर केवळ माणूस नव्हे तर दृष्टीस पडणाऱ्या आणि न पडणाऱ्या सर्व जीवांना जगण्याचा समान अधिकार आहे हा मुद्दा त्यातून अधोरेखित केला गेलेला आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये एक छान उल्लेख आहे. तिथे म्हटलंय की ज्ञानिनो मनुजाहा सत्यम किंतु ते नही केवलम. म्हणजे काय तर मनुष्य हा ज्ञानी आहे परंतु तोच तेवढा ज्ञानी आहे असं नव्हे. पशुपक्षी देखील ज्ञानवान असतात. हिंदू अथवा बौद्ध विचार परंपरेत विविध देवतांची चर्चा आपल्याला आढळते. त्यातल्या मूर्तीशास्त्रामध्ये कित्येक प्राणी आणि पक्षी आढळतात ज्यांचा विचार आपण सहसा ईश्वराच्या आयामांमध्ये फारसा केलेला नसतो. असं एक उदाहरण आपण घेऊया. ते आहे मुंगूस या प्राण्याचं. हिंदू मूर्तीशास्त्रात कुबेर या धनदेवतेची चर्चा आढळते. कुबेर मुंगूसावर आरूढ असल्याचा उल्लेख आहे. धनाची राखण करणाऱ्या सापांवर विजय मिळवल्याचं प्रतीक म्हणजे मुंगूस. ज्ञान आणि करुणेचं रूप असलेल्या गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला नाही परंतु त्यांच्यानंतर बौद्ध दर्शनाचे विविध पैलू निर्माण झाले. साधनेच्या विविध पद्धती आल्या. त्यातून अतिशय सुंदर अशा बौद्ध मूर्तीकलेचा आविष्कार झाला. विविध बौद्ध देवतांची अतिशय देखणी, लयदार आणि विचार प्रवर्तक शिल्प, चित्र आणि भित्तीचित्र नेपाळ, श्रीलंका, भारत, जपान, चीन आणि तिबेटमधल्या संस्कृतीत आढळतात. ही रूपं विचारांशी, गुणांशी आणि निसर्गाशी जोडली गेलेली दिसतात. तिबेटमधल्या लामांच्या उपासनेत सूर्योदयाच्या वेळी मारीची या देवतेचं आवाहन केलं जातं. त्यावरून तिचं सूर्याशी असलेलं नातं लक्षात येतं. हिंदू सूर्यदेवतेशी तिचं काही प्रमाणात साधर्म्य आहे. तिचा रथ सात वराहांकडून ओढला जातो. मारीची देवतेचं अस्तित्व नेहमी चैत्याच्या आतल्या भागात असतं. ती नेहमी आलीढ रूपात उभी असून रथावर आरूढ असते. साधनमाला ग्रंथात मारीची देवतेची विविध रूपं वर्णिली गेलेली आहेत. साधना प्रकारानुसार ती एक, तीन, पाच अथवा सहा मुखांची असू शकते. तिला दोन, आठ आणि दहा किंवा बारा हात मूर्तींमध्ये दाखवले जातात. साधारणपणे तिच्याबरोबर वर्ताली, वदाली, वराली आणि वराहमुखी अशा नावांच्या सेविका असतात. मारीची देवता जेव्हा अधिक मुखांची दाखवली जाते तेव्हा तिचं एक मुख मादी वराहरूपी असतं. वस्तुत वराहमुख आणि सात वराहांचा रथ या दोन्ही गोष्टी मारीची देवतेच्या महत्वाच्या ओळखीच्या खुणा समजल्या जातात. सुई आणि दोरा ही तिची दोन महत्वाची चिन्ह आहेत. या चिन्हांमध्ये फार छान अर्थ दडलेला आहे. दुष्ट माणसांची मुखं आणि डोळे शिवून टाकण्यासाठी त्या सुई दोराचा ती उपयोग करते असं मानलं जातं. मारीची देवतेच्या विविध रूपांचं आणि साधनांचं वर्णन आपल्याला आढळतं. तिबेटी बौद्ध परंपरेत मारीची देवता पहाट वेळची किंवा प्रकाशाची, वेदनामुक्तीची तसंच सर्व जीवांना ज्ञानप्राप्तीची व्हावी अशी कामना करणारी देवता मानली जाते. जपानच्या बौद्ध परंपरेत ती रणदेवता मानली जाते. जंभल हा कुबेर सदृश देव आहे. तो भाग्य आणि संपत्ती

घनश्याम व्यास यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत सामंजस्य करार। 5 वर्षांसाठी व्हिसा मिळणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनांचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू। आणि मुंबईतल्या अनधिकृत फ्लेक्स बॅनर विरोधात महापौरांची विशेष मोहीम। भारत स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले। नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भात कराराचा यात समावेश आहे। भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसंच स्विस नॅशनल सायन्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्याच्या उद्देशपत्रावरही स्वाक्षरी करण्यात आली। तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि झुरिक युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस यांच्यात नवोन्मेष तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी अंमलबजावणी व्यवस्थेवर स्वाक्षऱ्या झाल्या। प्रधानमंत्री मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले। भारतीय निर्यातीसाठी स्वित्झर्लंडमध्ये बाजारपेठ वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांमधली गुंतवणूक अधिक सुलभ करण्यासाठी भारत आणि स्वित्झर्लंडने आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। यामुळे भारतीय कृषी उत्पादन, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची स्वित्झर्लंडला निर्यात वाढायला मदत होईल असं ते म्हणाले। त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान, जैवविज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं। लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधींची क्षेत्र आज दोन्ही देशांनी निश्चित केल्याचं ते म्हणाले।
1: आज हमने मिलिट्री एक्सचेंज और डिफेंस प्रोडक्शन में सहयोग की नई संभावनाओं की पहचान की। न्यूक्लियर एनर्जी में सहयोग को और प्रगाढ़ करने पर भी सहमति बनी। वाराणसी का रोपवे, नोएडा का जेवर एयरपोर्ट और पहाड़ी क्षेत्रों में रेलवे तथा टनलिंग प्रोजेक्ट हमारे इंफ्रास्ट्रक्चर सहयोग के उज्ज्वल उदाहरण है। इस सहयोग को सुदृढ़ करने के लिए आज हमने ट्रांसपोर्ट, मोबिलिटी और इन्फ्रास्ट्रक्चर पर एग्रीमेंट किया है।
0: तत्पूर्वी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं आज सकाळी 3 दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं। राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली। पार्मेलिन यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। ते आज संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। तसंच याप्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या। राज्यघटनेनं निवडणूक आयोगाला एक संस्था म्हणून दिलेल्या अधिकाराचा वापर ज्ञानेश कुमार यांनी व्यक्तिगत पातळीवर का केला यावर स्पष्टीकरण द्यावं असं न्यायालयानं सांगितलं आहे। निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय एकमतानं किंवा बहुमतानं होणं अपेक्षित असून ते तसेच होतात असं आपण गृहीत धरलं होतं असंही न्यायालयानं नमूद केलं। काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात आढळून आलं तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं। आमदारांचे विशेष अधिकार आणि त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या परिणामांच्या तरतुदीचा विचार करताना सैद्धांतिक स्वरूपाच्या चर्चेत आपण भाग घेणार नाही अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयानं आज मांडली। यासंदर्भातला 2003 ठराव तमिळनाडू विधानसभेनं 2004 मागं घेतल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं। उद्यापासून 7 न्यायमूर्तींचं घटनापीठ या मुद्द्यावर सुनावणीला सुरुवात करणार आहे पण हा प्रस्ताव मागे

0: घेतला असेल तर हा मुद्दाच संपुष्टात येतो आणि ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देणं हे आपलं कर्तव्य आहे असं तामिळनाडू विधानसभेचे वकील राजू रामचंद्रन यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य वाघची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरु झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.25% वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 झाली होती. त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विनातारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. गेल्या 11 वर्षात 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नये यासाठी महापौर ऋतू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत. अनधिकृत बॅनर्स फलक लावले जाऊ नयेत यासाठी सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांना त्या महापौर आवाहन करणार असून सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं रीतसर परवानगी दिलेल्या अधिकृत जाहिरातींवर परवाना क्रमांक, मुदत, प्रिंटरचं नाव आणि अधिकृत QR कोड छापणं बंधनकारक असेल. गस्ती पथक किंवा सामान्य नागरिक हा QR कोड स्कॅन करून परवान्याची सत्यता तपासू शकतील. QR कोड नसलेला कोणताही फलक, बॅनर, पोस्टर्स आदी अनधिकृत मानून त्वरित जप्त केला जाईल. वारंवार अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स आणि पोस्टर्स आदी छापणारे प्रिंटर्स, कंत्राटदार आणि एजन्सींवर केवळ दंड न आकारता त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकलं जाईल. राज्यातल्या सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. व्यावहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 ऑगस्ट 2027 स्थगिती दिली आहे. ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही हे अमराठी चालकांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा. या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळेल असं गृहित धरू नये असा इशारा त्यांनी दिला. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. सतीश चव्हाण याआधी 3 वेळा याच मतदारसंघातून आमदार होते. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान विविध

क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत सामंजस्य करार, 5 वर्षांसाठी व्हिसा मिळणार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू आणि मुंबईतल्या अनधिकृत फ्लेक्स बॅनर विरोधात महापौरांची विशेष मोहीम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

यार मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. आता हवामान वृत्त. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं आणि येत्या 48 तासातही हवामान कोरडं राहील. कमाल तापमान 38 तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. हे होतं हवामान वृत्त. AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. माझा वार माझा शिवार.

श्रोते हो, शेती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते धान्य, कडधान्य, भाजीपाला किंवा फळ पिकं यांची शेती. पण काही शेतकरी पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी नाविन्यपूर्ण करत असतात आणि यापैकीच एक आहेत सुभाष भट्टे सर. सुभाष भट्टे सर गेल्या काही वर्षांपासून सोनचाफा आणि जास्वंद यांची फुलशेती करत आहेत. तर फुलशेती करताना त्यांना कोणकोणते अनुभव येतात आणि त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं असतात याबद्दल आज आपण जाणून घेऊया. सर, आजच्या कार्यक्रमात

0: आपलं स्वागत.
1: नमस्कार
0: सर. सगळ्यात आधी आम्हाला तुमच्या शेतीविषयी सांगा.
1: नमस्कार मंडळी, मी सुभाष भट्टे, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर. वडिलोपरिचित शेती आहे आणि ती शेती करत असतो. पूर्वी आमच्याकडे काय होतं, वसई म्हटलं का केळीची लागवड. वसईची केळी पण प्रसिद्ध होती, अद्याप पण नाहीत. तर आम्ही केळी लावायचं आणि बहुतेक ठिकाणी केळीची लागवड असायची. भात पीक पावसाळ्यात असायचं.
0: बरं,
1: पण केळीच्या पिकाचं काय झालं, बागायत जमीन होती, कालांतराने त्याच्यावर रोग आले.
0: बरं,
1: वादळ आलं आणि मग वर्षातनं एकदाच येणारं उत्पन्न असायचं. आणि एकदा जर वादळाने मोडलं किंवा रोगाने गेलं का शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं.
0: बरोबर,
1: त्याला पर्याय काही नसायचा. म्हणून मग भाजीपाला लागवड करायला सुरुवात केली.
0: अच्छा,
1: त्याच्यावर पण कालांतर रोग यायला लागले.
0: बरं,
1: आणि भाजीपाल्याचं कसं, एकदा काढायचं परत पुन्हा नांगरायची जमीन वगैरे, असं पुन्हा परत मशागत करायची.
0: बरं,
1: आणि जे मजूर लावायचे त्यांना रोजचं काम नसायचं, त्यामुळे मजूर काय परवडत नव्हते.
0: बरोबर,
1: त्याचा पर्याय म्हणून आम्ही मोगरा चालू केला.
0: अच्छा,
1: मोगऱ्याची लागवड झाली पण मोगऱ्याला चांगली डिमांड वगैरे होती, चांगले पैसे मिळत होते, पण मोगऱ्याला अनेक प्रकारचे रोग आले, त्यामुळे मोगऱ्याचं पीक आमच्याकडनं नामशेष झालं. मग आम्ही सोनचाफ्याची लागवड केली.
0: अच्छा,
1: माझ्या अर्नाळ्याचे मित्र गोपाळ पाटील यांनी मला या शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केलं. आमचे मॅनेजर होते, कॅनरा बँकेचे मॅनेजर देवधर साहेब, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही कोकणातनं पहिल्यांदा 700-800 जवळजवळ कलम आणून लागवड केली.
0: बरं,
1: आणि सोनचाफा लागवड चांगली मोठी कलम असली तर एक वर्षाच्या आत त्याला उत्पन्न चालू होतं.
0: अच्छा,
1: सोनचाफ्याला 12 महिने ती फुलं येतात.
0: बरं,
1: जो सौंदर्य जातीची सोनचाफा आहे तो 12 महिने थंडीमध्ये कमी प्रमाणात फुलं येतात, पण बाकी 8 महिने चांगली फुलं निघतात. आपल्या माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत अनेक उत्सव सण वगैरे असतात, त्यामध्ये त्यांना फुलाची गरज लागते. सुखाला असो काही दुखाला फुलाची गरज लागते.
0: आणि काही हंगाम असे असतात की तिथे फुलांची, जसं सण सणावळ असतात, तिथे फुलांची खूपच आवश्यकता.
1: हो, सण सणावळ म्हणजे तुम्हाला सांगतो, श्रावण महिन्यात सण भरपूर असतात, त्यामुळे श्रावण महिन्यात फुलाला बाजार चांगले असतात.
0: बरोबर,
1: सर्वात हायेस्ट रेट गणपतीमध्ये मिळतो.
0: अच्छा,
1: गणपतीचे 10 दिवस चांगला रेट मिळतो, त्यानंतर नवरात्राचे 10 दिवस तेव्हा मिळतो, दिवाळीचे 4 दिवस, आणि मार्गशीर्ष महिना आहे आणि दर महिन्याला कुठले ना कुठले सण उत्सव येत असतात, त्याला डिमांड असते. पण या 2-4 सणांना, म्हणजे श्रावण, गणपती, नवरात्रे, लोक जास्त लक्ष देऊन काढतात फुलं. उन्हाळ्यामध्ये ना प्रचंड प्रमाणात उत्पादन येतं.
0: अच्छा,
1: पण त्यावेळी मार्केट पण थोडं डाऊन होतं, पण माल पण भरपूर येतो आणि सर्वच फुलं मोठ्या प्रमाणात येतात, कारण दिवसाचे जवळजवळ 12-14 तास उजेड असतो, त्याचा सूर्यप्रकाश जास्त, हीट जास्त, त्यामुळे त्या फुलाचं प्रमाण भरपूर असतं आणि सणवार कमी असल्यामुळे ते तसं वाढतं.
0: अच्छा,
1: गणपतीच्या वेळी काय असतं, सर्वच फुलं येतात पण सर्वात जास्त भाव यायला चालतो.
0: अच्छा,
1: लाल जास्वंद आणि हे गणपतीला आवडणारं फुल म्हणून त्याला बाजार येतो. पुढे थंडीत जरा फुलं कमी होतात, त्यामुळे आवक कमी आणि विक्री जास्त लागते, त्यामुळे थोडा बाजार पण चांगला राहतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला मुंबई शहर जवळ आहे, आम्ही जर शेतात माल काढला, फुलं काढली, तर ती 1.5 तासामध्ये दादर मार्केटला येतात. पण जोपर्यंत वसईचा माल येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पण मजा येत नाही. वसईचा माल जेव्हा कारण ताजा काढलेला असतो आणि त्याची निगराणी चांगली केली जाते, आल्यानंतर नुसताच नाही त्याची निवड केली जाणार, त्यामुळे आम्हाला बाजार चांगला मिळतो. आणि रोज काम असल्यामुळे आपल्याला पण शरीराला पण व्यायाम मिळतो. आज वयाच्या हिशोबाने बघितलं तर आम्ही चांगलं काम करू शकतो, चांगलं फिरू शकतो. अद्यापर्यंत आम्ही नवरा बायको दोघंही त्याच्यामध्ये काम करत असतो, माझी पत्नी शीला ती पण त्याच्यामध्येच मला सहकार्य करते, माझे कुटुंबीय आहेत, ते कधी आडा प्रसंगाला मला जेव्हा कधी लागेल, मजूर कधी कमी असले तर ते मला मदत करायला येतात.
0: बरं, किती वर्षांपासून तुम्ही या शेतीमध्ये?
1: जवळजवळ ह्या 25 वर्ष मला कम्प्लीट होतील का मी फुलशेतीमध्ये आहे.
0: बरं,
1: त्याच्या आधी भाजीपाला वगैरे लावायचं होतो, मोठ्या प्रमाणात भाजीपाला आम्ही करून बघितला, चांगले पैसे पण मिळायचे, पण रोग आणि मजुरीला परवडत नाही. सकाळी जर भाजी काढल्यानंतर संध्याकाळी मजुरांना काम काय द्यायचं, त्यासाठी मी सकाळी सोनचाफा काढल्यानंतर संध्याकाळची वेळ जी असते त्याला काढण्यासाठी मी जास्वंद लावलेली आहे. म्हणजे 2 प्रकारच्या फुलं लावल्यामुळे काय होतं, मजुरांना दिवसभर काम आणि 12 महिने आम्ही काम देऊ शकतो.
0: बरं,
1: आणि याला स्किल लागत नाही, त्यामुळे मजूर मिळतात.
0: जास्वंदीच्या शेतीबद्दल काय सांगाल?
1: जास्वंदीचं फुल आहे ना, हे बारमाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, त्याला काय असतं, किती पाऊस पडला तर त्याला काय त्रास होत नाही. सोनचाफ्याच्या झाडाला जास्त पाऊस झाला तर ते मुळं कुसतात आणि मरतात. ह्याला फार उत्पादन कमी येईल पण जिवंत राहणार, आणि ते सुद्धा फुल जास्त वेळ टिकत नाही. फुलं जेव्हा आपण पॅक करतो गरम होतात आणि मग त्या ते खराब होतात, म्हणून बाहेरून कुठून लांबून फुलं येत नाही, आणि एसिड कार बीर मधून आणणं वगैरे परवडणार नाही.

0: पारंपरिक शेती आणि ही फुल शेती याच्यामध्ये आव्हानं एकसारखीच असतात की काही वेगवेगळं आहे?
1: फुलशेतीमध्ये आव्हानापेक्षा काय माहितीये का, ज्यावेळी एखादा सणाचा वगैरे सीझन मिळतो आणि त्या 8 दिवसात चांगले पैसे पण होतात, म्हणजे कधी मंदी पडली कधी तेजी पडली तर त्याचा दोन्हीचा फायदा आपल्याला होतो. भाजीपालाचा असतो एका ठराविक सीझनला काढतो आणि त्याच्यानंतर तो एक 2 महिन्याचं पीक असतं, त्याच्यात जर नाही रेट मिळाला तर शेतकरी कोलमडून जातो.
0: बरोबर.
1: म्हणून हे आम्हाला परवडतं. ह्याला दुसरं असं आहे, शरीराला एक आणि आपल्या वागणुकीला एक शिस्त लागते. मजुराचा याला स्किल्ड मजूर काही असं लागत नाही, फुल फुललेलं असतं ते काढता येतं. काही जे असतात त्याला एकदम कुशल कारागिरी लागतात, त्याला कुशल कारागिरी लागत नाही. जास्वंदीला पण बरेच रोग पण आहेत. थंडीमध्ये काय असतं, ते फुल गळून पडतं, ते देठापासून मोडून जातं आणि ते परत फुलत नाही, तो एक त्रास आहे. त्याला औषधं मारली जातात, संशोधन केले जात आहे आणि संशोधन करायला आम्ही कृषी विभाग, आमचा जो वसई ठाणे पालघरचा जो कृषी विभाग आहे त्याचे सहकारी आम्हाला मदत करतात. आम्हाला जेव्हा अडचण येते तेव्हा आम्ही सर्व लोकांकडे जात असतो. म्हणजे शासकीय आणि शेतकऱ्यांच्या मध्ये गुंफण चांगली आणि चांगली आम्हाला मार्गदर्शन केलं जातं, सहकार्य केलं जातं. कृषी मेळावे सर्व ठिकाणी घेतले जातात आणि तिथे आम्हाला बोलवलं जातं, तिथे मार्गदर्शन केलं जातं.
0: व्यवस्थापन कसं करता आपल्या शेतीचं?
1: व्यवस्थापन मध्ये काय केलेलं आहे, माझ्याकडे जे मजूर लोक जे आहेत त्याच्यातला एक त्यांचा मुकादम असतो, म्हणजे तो प्रमुख असतो आणि तो जे सगळ्या मजुरांना आणतो, म्हणजे माझ्याकडे आज 15-16 मजूर असतील पण मी त्यांना कधी मी आणायला कुठे जात नाही. तो जो माणूस असतो तो तिकडनं आणतो, तर 1-1.5 महिना तो राहिला का तो जातो, मग त्याला आम्ही पगार वगैरे जर काय असतो. तो माझ्याकडे स्त्री पुरुष असा कुठला भेदभाव नाही, सगळ्यांना एकच भाव दिला जातो मजुरीचा. त्यांना मी सांगतो काय प्लॅनिंग आहे दिवसभरात, काय करायचं, कुठे पाणी द्यायचं, कुठे खत द्यायचं, कुठे औषध काय करायचं ते. आणि मी स्वतः आम्ही सगळे दोघं नवरा बायको आम्ही त्याच्या मागे असतो आणि काम काही असं जड नाही, हलकं काम असतं. आणि किती जरी 1000 जरी सोनचाफा काढला त्याचं वजन 3.5 किलोच्या वर होत नाही.
0: बरं.
1: वजन उचलायला लागतं कधी जेव्हा खत नेऊन टाकायचं असेल किंवा स्प्रे करायचं असेल, तर वजन काम नाही. त्यामुळे म्हातारी माणसं माझ्याकडे चालतात आणि माझ्याकडे म्हातारी माणसंच असतात जी 50-60 वर्षाच्या वर, त्यांना इतर कष्टाची करता येत नाही तशी असतात.
0: खत आणि पाणी यांचं व्यवस्थापन कसं करता?
1: झाडात जर आपण फिरलो ना, का झाडाला काय पाहिजे ते आपल्याला समजतं. जर पाणी पाहिजे असेल तर झाडाची पानं थोडीशी नरम पडतात, कसं म्हणतात का, ह्याला पाण्याची आवश्यकता आहे, मग आम्ही पाणी देतो. शिवाय जमीन थोडीशी खोदल्यावर सुद्धा कळतं का ओल कितपर्यंत आहे, त्याप्रमाणे आम्ही पाण्याचं नियोजन करतो. आणि आम्ही आता सगळं ठिबक वगैरे ते सगळं झालेलं आहे, सबमर्सिबल मोटर बिटर सर्व व्यवस्था. आता विजेचा पण प्रश्न नाही, काही नाही. स्प्रेईंगला आम्ही बुस्टर पंप लावतो, म्हणजे मशीनवर करतो. गवत कापण्यासाठी ग्रास कटर लावतो. छोटी छोटी जमीन नांगरणी करण्यासाठी पॉवर ट्रिलर असतो तो, किंवा रोटावेटर, असे आधुनिक जे आता यंत्र आले ते आम्ही वापर करतो आणि मजुरीचं प्रमाण कमी करतो.
0: बरं. आणि खतं कोणती वापरली जातात? रासायनिक
1: खतं बहुतेक आम्ही सेंद्रिय, म्हणजे शेण आमच्याकडे असतं, शेण आणून टाकतो. आणि रासायनिक आणि
0: जैविक खतं
1: आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे आम्ही वापरतो. झाडांना बुरशी येऊ नये म्हणून बुरशीचा आधी डोस देऊ शकतो, टॉनिक पण देऊ शकतो आपण. आणि कीड वगैरे येण्याचा संभव असेल तर आपण, जेव्हा जास्त प्रमाणात ऊन वगैरे पडतं कीड येण्याचा संभव असतो, त्याच्या आधी प्रिव्हेंटिव्ह म्हणून कीटकनाशक मारू शकतो. ते म्हणजे ती पण काळजी घेतो, म्हणजे जसं माणसासारखं त्याची पण आपण काळजी घेतो. अगोदर प्रिकॉशन म्हणून ते केलेलं तर थोडा त्रास कमी होतो.
0: बरं. एकंदरीतच रासायनिक आणि जैविक किंवा सेंद्रिय अशा तीनही पद्धतींच्या खतांचा वापर आपल्या शेतात केला जातो.
1: शाला परवडणारं पण पाहिजे, मार्केटमध्ये अव्हेलेबल पण पाहिजे, तसं आमच्याकडे पण कुठलं असेल ते घ्यायचं,
0: जे उपलब्ध असेल ते शेतात वापरलं. बरं. शेतीचं उत्पादन आणि हंगाम यांचा मेळ कसा जुळवून आणला जातो?
1: याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवावर काहीतरी केलेलं असतं.
0: अच्छा.
1: म्हणजे छाटणी घेतली कुठल्याही फुलाला किंवा काय, तर ती छाटणी घेतल्यानंतर त्याला किती दिवसांनी त्याला पालवी फुटणार, किती वेळ फुले येणार, हा आम्ही जरा अंदाज घेतो. आणि त्याप्रमाणे सीझन कोणता आहे, गणपतीला जास्त डिमांड असते त्यावेळे, मग ते काय करायचं, त्यामुळे ती छाटणी पाण्याचं औषधाचं आम्ही नियोजन करतो.
0: अच्छा. आणि मग
1: त्या अवधीमध्ये म्हणून काही लोक आमच्याकडे तो सीझन वाईज माल काढतात ना आणि पैसे कमावतात, ते तसं असतं. पण त्याच्यासाठी सगळ्यांचं आमचं सहकार्य असतं. म्हणजे कृषी खातं बोला तुम्ही किंवा कृषी विज्ञान केंद्र म्हणा, आमचे शेतकऱ्यांची मंडळ आहेत, ते एकमेकाला आम्ही मदत करतो.
0: बरं. या शेतीसाठी आर्थिक गुंतवणूक किती आवश्यक आहे?
1: तसं बघितलं मॅडम तर जमीनला आमच्याकडे पुष्कळ भाव आहे. शहरीकरणामुळे आणि आमच्याकडली जागा आहे, समुद्रकिनारे आहे, पर्यटन चांगले येतात, त्यावेळेला भाव पण पुष्कळ आहेत. त्यामानाने आम्हाला उत्पन्न शेतीतलं कमी मिळतं, पण

0: स्वतःची वडिलोपार्जित जमीन आहे ठेवून द्यायची पुढच्या पिढीसाठी, म्हणून ते आपण ते करायचं आणि एक आनंद मिळतो.
1: बरोबर.
0: म्हणजे जो आनंद आपल्याला पैसे देऊन मिळणार नाही तो आम्हाला आनंद त्या शेतीमध्ये मिळतो. सोनचाफ्याची लागवड जर करायची, कोणती सोनचाफा जास्त, पण सोनचाफ्याची आमच्याकडे एक पद्धत आहे, 10 बाय 10 फुटावर आम्ही लागवड करतो. जमीन उताराची पाहिजे, पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. आमची जमीन वाळूची असल्यामुळे तिकडे पाण्याचा निचरा चांगला होतो. किंवा डोंगर माथ्यावरची किंवा उतारावरची असली तर ती चांगली.
1: हा,
0: जर 10 बाय 10 फुटावर लावली तर 400 कलम एका एकर मध्ये लागतात, ज्याची किंमत 200 ते 250 रुपये प्रति झाड कलम असल्यामुळे त्या हिशोबाने तुम्हाला खर्च येतो. आणि मग खतं औषधं वगैरे टाकून ते वाढवायचं. शासनाच्या पण स्कीम आहेत, त्या पण मिळतात. पण आमच्याकडे काय झालं मॅडम माहितीये का, आमचा जो वसईचा भाग आहे हा बेटामध्ये आहे, तिन्ही बाजूने आम्हाला समुद्र आहे आणि चौथ्या बाजूने जंगल असल्यामुळे आमच्याकडे जागा कमी आहे. जागेचं प्रमाण गुंठेवारीत आहे. आमच्याकडे एकराने जागा कोणाकडे नाही, फार कमी लोकांकडे एकराने. त्यामुळे त्याच्यावर जी मेहनत आणि लक्ष दिलं ते आमच्याकडे केलं जातं.
1: यातून मिळणारा नफा किती असतो?
0: जर जागेच्या किमतीच्या बाबतीने बघितलं ना तुम्ही तर नफा फार एकदम अल्प असतो. पण आता रिटायर झालेली माणसं आता काय करू शकणार? आता माझ्यासारख्याच 73 वर्षाचं वय आहे, आता आम्ही दुसरं काय करू शकणार? आणि आता फक्त मॅनेजमेंटच करायची. मजूर वगैरे आहेत, झाडं लावलेली आहेत, ते लोक काढतात फुलं वगैरे, ते पॅकिंग वगैरे करतात. आणि वेळोवेळी आमच्याकडनं ना वसईमध्ये एक असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, आमच्याकडनं तुम्ही 10 जरी फुलं काढली किंवा 100 ग्रॅम जरी मोगरा असला तरी मार्केटला आमच्याकडे पाठवायची व्यवस्था आहे. फुलं नेणारे लोक आहेत का, ते त्याचे अमुक मजुरी घेतले का, आपल्या दुकानावर नेऊन विकली जाते, सगळं पैसे मिळतात. म्हणजे फुलं कुठे नास होत नाही काढल्यात वगैरे. म्हणजे कधीही काढा, रात्री काढा, दिवसा काढा, कधी पण काढा, ते न्यायला माणसं वेगवेगळ्या प्रकारची वेगळ्या वेगळ्या टायमात आहेत. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा पडतो. वजन घेतो ना त्याच्या 25-30% नफा पण असतो, कधी कधी नाही होत.
1: जेव्हा तुम्ही ही फुलं बाजारात विक्रीसाठी पाठवता तर त्याचं पॅकिंग कसं केलं जातं?
0: पूर्वी काय होतं मॅडम, आमच्याकडे पुष्कळ माल नव्हता, एवढा कमी असायचा, त्यामुळे आम्ही काय केळीच्या पानामध्ये बांधून पाठवायचो होतो.
1: बरं.
0: आता गेल 25-30 वर्षापासून तर आम्ही प्लास्टिक आल्यापासून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वापरून देतो. चांगला 50-51 मॅग्रॉनचा प्लास्टिक पिशवीत वापरतो आणि तो पाठवतो. प्लास्टिक पिशवीत म्हणजे माल व्यवस्थित राहतो फुलं, आणि त्यातनं दिसायला पण मार्केटिंग करताना फुलं चांगली दिसतात.
1: बरोबर.
0: जर आपण केळीच्या पानात वगैरे केली असं दिसणार नाही, मग चांगला माल खराब माल असं काय हे नाही करतात.
1: ग्राहकाला दिसली पाहिजे, त्यांनी भुरळ पडली पाहिजे, आकर्षित झाले पाहिजे ग्राहक.
0: त्यासाठी आम्हाला ती प्लास्टिक पिशवी वापरायला लागतं. एक 8 बाय 12 आणि 10 बाय 12 प्लास्टिकची पिशवी आणि 5 बाय 6 अशा याच्या पलीकडे पिशव्या लागत नाही आणि त्या परत रिसायकलिंग करता येण्यासारखे असतात.
1: पॅकिंग कसं असतं?
0: पॅकिंग 10 असतं, 50 आणि 100 असतं पिशवीमध्ये.
1: हा,
0: म्हणजे ते विक्री करणाऱ्याला पण बरं पडतं. 10 50 वगैरे अशी सगळे विक्री करतात.
1: आणि जास्वंदीच्या फुला,
0: जास्वंदीची 100 कळे असतात.
1: अच्छा.
0: जास्वंद एक दिवस अगोदर काढायची असते, कळे असतात आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी मार्केटमध्ये जाईपर्यंत ती फुलली पाहिजे.
1: बरं.
0: जेव्हा तो ग्राहक घेईल त्यावेळी त्याला ती फुललेली फुलं दिसणार.
1: फुलशेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही?
0: फुलशेतीमध्ये जर ज्यांना कोणाला यायचं असेल तर माझं असं हे आहे की रोज काम करायची तयारी असेल त्यांनी फुलशेतीत यावं. किंवा की त्याच्याकडे पर्याय काही दुसरा नसेल, कारण का फुलशेती अशी आहे ही रोज येणारी फुलं आहेत. काही मोगरा वगैरे आहेत ना, जाईजुई वगैरे सीझनल आहेत, पण सोनचाफा बोलाल, जास्वंद ही रोज येणारी फुलं आहेत. त्याला तुम्हाला रोजची मजुरी पाहिजे. आणि सकाळच्या वेळेस सोनचाफ्याला जर काढायचं सकाळी तुम्हाला एक तास दोन तास जर माणसं मिळाली तरी पण चालू शकतं. ते आपल्याला पण परवडतं आणि सगळ्यांना परवडतं. फुलशेतीच करावी, कारण माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत आनंद आणि सण वगैरे असतात, त्याला फुलंही लागतातच. फुलांची कधी पण कमतरता आहेच, फुलाची मागणी ही असणारच. समाजामध्ये सण हे उत्सव करण्याची परंपरा असल्यामुळे फुलांची डिमांड आहे. खूप आधुनिक पद्धतीची परदेशी फुलं वगैरे आलेली आहेत, पण सोनचाफा जास्वंद याला डिमांड आहे ती एवढी आहेच.
1: कायमस्वरूपी त्यांना मागणी आहे.
0: पारंपरिक फुलं आहेत आणि टिकाऊ आहेत. त्याला सोनचाफ्याला तुम्ही जर नेलं घरी ठेवून दिलं 2-3 दिवस त्याचा सुगंध येतच राहणार. तसं आम्ही तेल आणि ते काढण्याचं सुगंधी अर्क काढण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो. आणि त्यातनं जर अत्तर वगैरे जर निघालं, सेंट वगैरे जर निघालं तर शेतकऱ्याला आणखी पैसे मिळू शकतील.
1: बरोबर.
0: असं म्हणजे जो सकाळी मार्केटमध्ये चांगला भाव असेल, दुपारी कमी असतो, तर राहिलेला माल तिथे देऊ शकतो. आणि आदिवासी पट्ट्यामध्ये जे जव्हार वगैरे ट्रान्सपोर्टिंग कमी आहे, जर तिथे जर लावली तर आदिवाशांचा चांगले पैसे मिळतील त्यांच्याकडे जमीन असते, त्यांना त्याची कष्ट करायची ताकद.

0: असते आणि मेहनत करणार असते. तर तिथे जर लावले आणि तिथे त्या भागात जर एखादा कारखाना वगैरे काढला तर चांगलं युनिट चालेल आणि त्यांची पण जीवनमान सुधारेल असं आहे.
1: सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या फुल शेतीविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना सविस्तर माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.

कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे तुम्ही छानच आहात. तुम्हाला नवनवीन कपडे घालायला आवडतात ना? कोणाला सुंदर फ्रॉक आवडतो, कोणाला छान शर्ट, तर कोणाला रंगेबिरंगे कपडे. मला माहिती आहे तुम्हाला छान छान कपडे घालायला आवडतात. पण फॅशन म्हणजे फक्त छान कपडे घालणं नाही बरं का. आपण कपडे कसे घालतो, त्यासोबत आपला कॉन्फिडन्स, आपली स्टाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हसतमुख व्यक्तिमत्व, हा सुद्धा फॅशनचाच भाग आहे बरं का. तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये फॅशन शोमध्ये भाग घेतला असेल ना. या फॅशन शोमध्ये आपण फक्त छान छान कपडे घालून चालत नाही, तर कॉन्फिडन्सने स्टेजवर स्वतःला प्रेझेंट करतो. तुम्ही कधी आरशासमोर उभं राहून मॉडेलसारखं चालण्याचा प्रयत्न केलाय का? आज आपल्यासोबत अशीच एक छोटीशी फॅशन स्टार आहे, जिने आपल्या टॅलेंटने आणि कॉन्फिडन्सने फॅशनच्या दुनियेत खूप सुंदर कामगिरी केली आहे बरं का. चला तर आता तिच्याशीच आपण गप्पा मारूया आणि तिच्या फॅशनच्या या सुंदर प्रवासाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी आपण एक छानसं गाणं ऐकूया.

नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतिभा ताई तुम्हा सगळ्या बालमित्रांचं आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते.

0: बालमित्रांनो, जसं मी तुम्हाला मघाशी सांगितलं की आपल्यासोबत एक छोटीशी स्टार आहे, आपली बालमैत्रीण. तिचं वय फक्त 5 वर्ष आहे, पण तिची कामगिरी मात्र खूप मोठी आहे. फॅशन शोच्या विश्वात आपल्या टॅलेंटने आणि आत्मविश्वासाने तिने वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे तिने आत्तापर्यंत तब्बल 3 वेळा वर्ल्ड रेकॉर्ड फॅशन शोमध्ये भाग घेतला आहे आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या देशाचा गौरव केला आहे. इतक्या कमी वयात एवढं मोठं यश मिळवणाऱ्या या चिमुकल्या फॅशन स्टारसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. तिच्या आवडी, फॅशनची सुरुवात, स्टेजवरचा अनुभव आणि तिच्या या सुंदर प्रवासाबद्दल तिच्याकडून जाणून घेऊया. आपल्या बालमैत्रिणीचं नाव आहे पूर्विका खामकर. हॅलो पूर्विका.
1: हाय, नमस्कार फ्रेंड्स.
0: पूर्विका, मला सांग, तुला फॅशन शोमध्ये भाग घ्यायला कधीपासून आवडायला लागलं गं?
1: छान आवडायला लागलं
0: पण कधीपासून?
1: तेव्हा मी 4 वर्षाचे होते, तेव्हा मी वॉक कलर होते.
0: वॉक करत होतीस फॅशन शोमध्ये 4 वर्षांची असल्यापासून? अरे वा, म्हणजे तू खूपच लहान होतीस. आत्ताही लहानच आहेस, पण मग अगदी 4 वर्षाच्या वयापासूनच तू सुरुवात केलीस, हो ना? तू जेव्हा पहिला फॅशन शो केला तो तुला आठवतोय का गं?
1: हो,
0: मग त्यावेळी तुला कसं वाटलं होतं फॅशन शो मध्ये जाताना?
1: मला खूप छान वाटलं. मी वॉक खूप छान केला, मला खूप मजा आली वॉक मध्ये.
0: बरं बरं, जेव्हा तू स्टेजवर वॉक करत होतीस किंवा तुला वॉक करायचं होतं फॅशन शो मध्ये, तेव्हा तुला भीती वाटली का गं?
1: नाही
0: नाही वाटली?
1: नाही
0: वा, हुशार मुलगी आहे, तुला तो अजिबात भीती वाटली नाही. मग तुला फॅशन शो मध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं? काय आवडतं तुला?
1: वॉक आवडते.
0: वॉक करायला आवडतं?
1: हाँ, क्राउन, सर्टिफिकेट,
0: मज्जा छान वाटतं
1: ट्रॉफी.
0: ना? ट्रॉफी पण आवडते, म्हणजे त्यामध्ये तुला ट्रॉफी मिळते, सर्टिफिकेट मिळतं, क्राउन मिळतं, हो ना?
1: सास पण मिळतं.
0: आणि ते घातल्यावर पूर्वी का खूप सुंदर दिसते, हो ना? म्हणून तुला वॉक करायला आवडतं, कारण तुला हे सगळं मिळतं पण. पूर्वी का तुला स्वतःसाठी ड्रेस निवडायला आवडतो का गं? म्हणजे
1: हाँ.
0: तू स्वतः चूज करतेस तुला कोणता ड्रेस घालायचा आहे, की आई सांगते की हा पूर्वी का हा ड्रेस घालायला हवा, की तू सांगते आईला आई मला हाच ड्रेस हवा, काय सांगतेस?
1: मला मम्मा मला शॉपिंग मध्ये ना ड्रेस आणते.
0: शॉपिंग करते कपड्यांची, तुला आवडतं कपड्यांची शॉपिंग करायला?
1: हाँ.
0: बरं, आणि मग तूच निवडते तुझा ड्रेस की मम्मा निवडते?
1: माझ्यासाठी शॉपिंग वाला ना बेन सांगते मला आणि येऊ.
0: ड्रेस आणते आई, आणते ड्रेस. मग तुझा फेवरेट ड्रेस कोणता आहे?
1: ब्लॅक.
0: ब्लॅक कलर आवडतो तुला? मग ब्लॅक, सगळे ब्लॅक कलरचे ड्रेस आहेत की आणखीन पण वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस आहेत?
1: ब्लॅक कलर, पिंक कलर खूप आवडतं.
0: म्हणजे त्या रंगाचे कपडे तुला खूप आवडतात. आणि मग कपड्यांमध्ये कोणते कपडे तुला आवडतात? फ्रॉक आवडतो, गाऊन आवडतो, की जीन्स असे कपडे घालवतात, पॅन्ट शर्ट टॉप असे घालायला आवडतात, काय आवडतं तुला? तुझा फेवरेट ड्रेस कोणता आहे?
1: मी तेव्हा बटरफ्लाय वॉक केले ना आणि मी पप्पी दिलं तेव्हा.
0: बरं, असं फ्लाइंग कीस. ओके, आणि मग त्यावेळी तू कोणता ड्रेस घातला होतास? बटरफ्लाय झाली होतीस तेव्हा?
1: पिंक कलर.
0: पिंक कलर्स काय फ्रॉक होता पिंक कलरचा?
1: हाँ, माझ्याकडे हाय.
0: अरे वा, छानच आहे. मग पिंक कलर पण तुला आवडतो?

0: आवडतो आणि ब्लॅक कलर पण आवडतो, बरोबर? पूर्विका मला सांग की तू फॅशन शोला जातेस, बरोबर? मग त्यावेळी आपल्याला मस्त मेकअप करायला लागतो, हेअरस्टाईल करावी लागते आणि मग छान छान ड्रेस घालायचे असतात. मग यापैकी तुला सगळ्यात जास्त काय आवडतं, मेकअप करायला आवडतो, हेअरस्टाईल की कपडे? मेकअप करायला आवडतो. कोण करतं तुझं मेकअप?
1: मम्मी
0: मम्मी करते.
1: मला मेकअप कर खूप छान दिसते, वॉक पण छान दिसते, सगळं मला क्लॅप करते पण.
0: तू वॉक केल्यानंतर छान कपडे घालून, मेकअप करून, हेअरस्टाईल करून तू वॉक करते आणि मग तू छान वॉक केल्यावर तुला क्लॅप मिळतात, हो ना? तू आतापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड जे फॅशन शो होते त्यामध्ये भाग घेतला होता, बरोबर? आणि त्याच्यामध्ये तुला सर्टिफिकेट, ट्रॉफी, क्राऊन असं सुद्धा मिळालं ना? जेव्हा तुला क्राऊन मिळाला त्यावेळी तुला काय वाटलं, कसं वाटलं तुला, छान छान वाटलं का?
1: ड्रेस आवडत. क्राऊन मिळाला, खूप मजा आली मला, खूप आनंद झाला.
0: मग जेव्हा पहिल्यांदा तुला जेव्हा क्राऊन मिळाला, सर्टिफिकेट मिळालं, ट्रॉफी मिळाली, त्यावेळी मग घरी कसं सेलिब्रेशन केलं, काय पार्टी वगैरे केली की नाही?
1: हां,
0: काय काय केलं मग पार्टी मध्ये?
1: केक कट केला घरी.
0: वा वा वा.
1: मम्मीने सरप्राईज आणला, डॅडीने सरप्राईज आणला, पप्पाने सरप्राईज आणला.
0: मग काय सरप्राईज मिळालं तुला, गिफ्ट?
1: हा,
0: काय?
1: फुलायला, बबल्स, डॉग, लॅपटॉप.
0: वा, छान छान गिफ्ट मिळाले ग तुला. आणि हे सरप्राईज होतं तुझ्यासाठी, कारण की तुला छान, तू जिंकली होतीस, तुला ट्रॉफी आणि क्राऊन मिळाला म्हणून ना. वा, छान पार्टी केली मग तुम्ही, हो ना? तुला केक आवडतो का ग? जेवणामध्ये काय आवडतं फेवरेट तुला?
1: चपाती भाजी खाते.
0: अरे वा, छानच मुलगी आहेस, चपाती भाजी आवडते तुला,
1: मता स्ट्रॉंग होते आपल्याला.
0: बरोबर, बघितलं का बालदोस्तांनो, चपाती भाजी खाते पूर्विका, कारण तिला माहिती आहे चपाती भाजी खाल्लं का आपण छान स्ट्रॉंग होतो, दूध प्यायला हवं, आपण छान छान फळं खायला हवी, भरपूर पाणी प्यायला हवं, त्यामुळे आपलं शरीर सुदृढ होणार आहे. बरं पूर्विका, मला सांग तू कोणत्या शाळेत जातेस?
1: सेंट विल्सबर्ग उल्वे, मी सिनियर केजी ला शिकत आहे.
0: बरं, आणि मग तुझे शाळेमध्ये आहेत फ्रेंड्स? मला नावं सांगशील फ्रेंड्सची?
1: हो,
0: सांग ना.
1: शायशा, तस्किया, अनवी, माई, कार्तिक, श्यांश, प्रेमा.
0: खूप मित्रमैत्रिणी आहेत ग तुला, खूप फ्रेंड्स आहेत, हो ना? मग जेव्हा तू जिंकलीस फॅशन शो मध्ये, पण त्यांनी तुझं कौतुक केलं की नाही, तुला असं कॉंग्रॅच्युलेशन केलं की नाही? केलं ना. आणि मग शाळेमध्ये आपल्या टीचर असतात, त्या टीचरांनी काय सांगितलं तुला, त्यांनी पण असं कौतुक केलं असेल ना तुझं?
1: टीचरला सांगितलं मला ना आवाज करायचा. टीचरने मला कॉंग्रॅच्युलेशन दिले.
0: हो ना, अभिनंदन केलं तुझं. वा,
1: होमवर्क करायचा, मोठं व्हायचं.
0: म्हणजे आपल्या टीचरने बरोबर सांगितलं की नाही, म्हणजे तू फॅशन शो करतेस, पण फॅशन शो करता करता आपण शाळेत अभ्यासही करायला हवा, हो की नाही? आपल्याला शिकून मोठं व्हायचंय की नाही?
1: व्हायचे.
0: मग काय व्हायला आवडेल तुला मोठं झाल्यावर?
1: देश की रक्षा, मला सोल्जर बनायचे.
0: अरे वा, खूपच छान, देशासाठी सोल्जर बनायचं आहे तुला. मस्त. बर, तुला तू शाळेत जातेस तर तू तिकडे पोयम वगैरे बोलतेस? मला बोलून दाखव ना एखादं गाणं छान, एखादी कविता असेल तर.
1: मछली जल की रानी है, जीवन उसका रानी है, हाथ में लग गई दर जागी, पानी में निकल दर जागी. धूली रे आइज, हेल्प मी टू सी, टू लिटल ईयर्स हेल्प मी टू हियर वन लिटल।

0: Help me to smell 1 liter mouth and tail and tongue. One hand longs to write in the paint, two feet strong to hop in the jump. मी ट्रॅव्हल राईटला राईम बोलूस का?
1: हो बोल ना, तुला येत?
0: हो
1: मग बोल ना, बोल.
0: रेड लाईट रेड लाईट व्हॉट डू यू से? आईस्क्रीम शॉप स्टॉप अँड स्टॉप. येलो लाईट येलो लाईट व्हॉट डू यू से? आईस्क्रीम स्लो स्लो इज स्लो. ग्रीन लाईट ग्रीन लाईट Hi, say, I see, see, go, go, go, go.
1: वा किती छान. बरं पूर्वी का मला सांग, तू जेव्हा फॅशन शो साठी जातेस तेव्हा तू घरी कशी तयारी करतेस फॅशन शो ला जाण्याआधी?
0: घरी तयारी करतो मी कपडे घालून.
1: हा बरं, कोण करतं तयारी, तुला मदत कोण करतं?
0: मम्मी.
1: मम्मी करते आणि मग मेकअप वगैरे पण मम्मीच करते.
0: मम्मी डॅडी पापा.
1: अरे वा बरं, तू फिरायला जातेस? कुठे कुठे गेलीस फिरायला आतापर्यंत?
0: गावाला.
1: गावाला गेलीस? वा कोणतं गाव आहे तुमचं? गावाचं नाव काय आहे?
0: कोकण माझं गाव आहे.
1: कोकणामध्ये? वा छानच आहे. आणि मग गावाला जाताना मग तू असं बघितलं की नाही छान नदी झाड पक्षी बघितलंस का? गावाला मज्जा असते ना. कोण असतं गावाला?
0: डॅडी मम्मा पुष्पिका बेबी पापा पूर्वी गावाला गेलो होते तेव्हा.
1: मग तू गावाला खेळलीस की नाही छान?
0: खाली गेलो होते तेव्हा.
1: मग काय केलं होतंस गावाला जाऊन?
0: मॅंगो खाल्लो होता. गाव बघितलं होता. मी घरी ना मॅंगो खाल्ला.
1: आवडतो तुला मॅंगो? मॅंगो खाल्ले का?
0: आणि मी बाप्पा बघितला. आता मी टुमोरो ना बाप्पाकडे जाणार आहे.
1: वा छानच. मग बाप्पाकडे काही मागितलंस की नाही? आशीर्वाद घेतला बाप्पाचा?
0: गणपती बाप्पा ना मी बाप्पा गेलो मी.
1: बर पूर्विका मला सांग, जर तुझ्याकडे एक जादूची छडी असती. तू फेरी बघितलीस ना? परी परीकडे कशी एक जादूची छडी असते, हो ना?
0: माझ्याकडे पण अशी नाहीये.
1: नाहीये ना? ती परीकडे असते. मग तशी छडी जर जादूची तुझ्याकडे आली, ओके, तर जर तुला काही मागायचं असेल त्या जादूच्या छडीने, तर तू काय करशील, काय मागशील?
0: जादू जाळव ना तर मग गायब.
1: गायब? कोणाला गायब करणार आहेस?
0: कोण बॅट टच केले ना गायब होणार.
1: त्याला गायब करून टाकणार तू? वा किती सुंदर उत्तर आहे. इतक्या कमी वयात बालमित्रांनो आपल्या टॅलेंटने आणि आत्मविश्वासाने एवढं सुंदर यश मिळवणाऱ्या या छोट्या स्टारला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तिच्या चेहऱ्यावरचे सुंदर हास्य आणि तिच्या स्वप्नांना मिळणारी अशीच मोठी उंची कायम राहो ही आपण सगळे सदिच्छा व्यक्त करूया. पूर्विका तू इथे आलीस आणि आमच्या छान आपले सगळे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत छान छान गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.
0: थँक्यू.

0: बालमित्रांनो, आत्ताच आपण गप्पा मारल्या पूर्विका खामकर या आपल्या छोट्याशा मैत्रिणीसोबत. बरं तर बालदोस्तांनो, आपण नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे आम्ही आपला निरोप घेतो. बाय.
1: Yeah.

झालं, एक होती मुलगी, एकदा की नाही

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। लावण्य रंग कार्यक्रमात सध्या आपण फडावरची लावणी कशी असते ते जाणून घेत आहोत। पत्नीला घरी ठेवून लढाईवर जाणे हा पेशवेकाळातील सर्वसामान्य अलिखित नियमच होता, पण पती घरी नसल्यामुळे पत्नीची कुचंबणा होत असायची, पतीच्या आठवणींना ती व्याकुळ व्हायची आणि अशा विरहिणीची तळमळ शाहीर होनाजी बाळा यांनी आपल्या लावणीतून व्यक्त केलेली आहे। त्यांनी असं लिहिलंय, दिवस पाचवा मला चेतेला विषया नळ अंतरी, काय करू सखा नाही घरी, पुरुषाला मोकळे मार्ग बाहेर गोष्टी संधीसी, काय स्त्री जातही व्यर्थसी, डोंब हृदयी पेटला विषय तक्षके डंखिले मला, एवढा का ईश्वर क्षोभला, सुखसंपत्ती सर्व असून जीव माझा झाला पिसा, कधी अलिंगिन आपुला पती, या सुखसेजेवरी आता राहवेना मला, पती येईसी योजना करा। अशाच एका पती दूर गेलेल्या विरहिणीच्या भावना लोकशाहीर रामजोशी यांनी देखील हळुवारपणे एका लावणीमध्ये मांडलेल्या आहेत। ती लावणी आपण कोणती आहे ती बघणार आहोतच, पण त्यापूर्वी बाळकराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अंगाई या चित्रपटातलं एक गाणं ऐकूया।

0: अग थाम कारबा नी थाम किती करू मन धरणी किती करू मन धरणी
1: अरे मी नाही थांबायची जा
0: हात जोडून पाय।

लोकशाहीर राम जोशी यांनी विरहिणीची व्यथा एका रचनेमध्ये केलेली आहे. झाली तरुणपणाची धूळ, पती नाही शेजेवरी सुंदरा रडे मूळ मूळ. हा वसंत ऋतू अनिवार, करी मदन रशांचा मार, बहुत बेजार, आता काय करू मी संसार. सर्पा परिगमती गडे गळ्यामध्ये हार, जासूद करे तियर झरा, नाही पत्र साजणी कधी ते तपशील वार. या विरह समुद्रा पार, कधी होईल बाई येती कधी सरदार. बाई सर्व सुखाचे मूळ, तो दिलवर मला होईल कधी अनुकूल. पिंगळा सकाळी शुभ बदला पांगुळे. लावणीतली ही स्त्री पतिनिष्ठ आहे, पती भेटत नाही म्हणून ती थोडीशी दुःखी कष्टी झालेली आहे आणि पतीप्रेमामुळेच तिला विरहाच्या यातना सहन कराव्या लागत आहेत. तिचा पती प्रवासाला म्हणजे मोहिमेवर निघालेला आहे, तेव्हा ती व्याकुळतेने म्हणते, नूतन वय दोघांचे सारखा जोडा गे बाई, पती प्रवासा जाती हौस मनाची पुरली नाही. सासू सासऱ्याच्या घरीच आजवर होते मी अज्ञान, बाळदशा अगदीच आले नव्हते मजला न्हाण. आता उमेदीत आले समजले हो पुरते ज्ञान, तो पती निघून जातो मारून प्रीतीचे बाण. या लावणीतलं नायिकेचं दुर्दैव असं आहे की ती वयात आल्यानंतरच तिचा पती प्रवासाला निघालेला आहे, त्यामुळं ती म्हणतीये, कोण उपाय करावा मी घरची सासुरवासी, दर्द जीवातील माझा मी सांगू कोणापाशी. दोन गोष्टी समजावून सये सांग भ्रता राशी, येथेच ईश्वर येईल म्हणावे द्रव्यांच्या राशी. नित्य उठून अंतरी प्रार्थना करीते देवापाशी. पती घरी राहतील असा कधी पावेल नवसासी. अशा पद्धतीच्या या लावण्या पूर्वीच्या शाहिरांनी करून ठेवलेल्या आहेत. आता सुलोचना चव्हाण यांनी गायलेली एक गवळण आपण ऐकणार आहोत, कशी जाऊ ग मथुरेला.

त्या काळामध्ये प्रियकर आणि प्रेयसीची प्रेम प्रकरणं लपून छपून चालत असायची, कारण अनेक बालविवाह व्हायचे, त्यामुळं नवरा जरा दुधखुळा आहे असं त्या प्रेयसीला वाटायचं. तो तिला आवडत नसायचा आणि मग तिचं दुसऱ्याच एका तरुणावर प्रेम बसायचं. मग तो तरुण तिच्यासाठी झुरलेला असायचा. तेव्हा त्या झुरलेल्या तरुणाला ती म्हणते, वेणीफणीच्या मिसे सकाळी दर्शनास येते, सुखाने अलिंगन देते, कार्य साधुनी उघडन भावे किती यास्तव भीते, बातमी तुमची नित्य नेते, तुम्ही जितके पाजल पाणी मी पहा तितके पिले, झाली चुकी माफ करून घेते, अलीकडेच घरचे वाटू लागले भय, परिहार सर्वहरी करील निसंशय, विश्वास असू द्या मजकडे लावा लय, दृष्टीस पडत जा का मांडिली हय गय. अशाच प्रकारची आणखीन एक प्रेयसी आहे, ती सासूरवाशिणी आहे, पण तिचंही एका प्रियकरावर अतिशय प्रेम आहे आणि त्याच्यासाठी ती अंधाऱ्या रात्री पाऊस असतानाही त्याला भेटायला आलेली आहे. तेव्हा शाहिरांनी जे कवन केलंय ते असं आहे, पाऊसवर पडतो आहे रात्र सख्या अंधारी, भिजते तुझसाठी केव्हाची द्वारी, कोठून तुसी केला स्नेहसंग सख्या पहिल्याने, होसी नित्य वेडा न्याहाळून मला पहिल्याने, किती पुसू डोळे धाऊ धाऊ तुझ्या शेल्याने, सांड कर माझी दोन दिवस स्वस्थ निजल्याने, मी सासूरवासी आब जाईल उघड हसल्याने, होईन जनी चर्चा एकांती आपण बसल्याने. प्रियकराला देखील प्रेयसीचं वेड लागलेलं असतं, ध्यानी म्हणी त्यालाही तिचीच आठवण येत असते. तो काय म्हणतो ते जाणून घेणार आहोत एका ढंगदार अशा लावणीनंतर. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली मादा देवकाते यांची रचना आपण ऐकणार आहोत. जय तुळजाभवानी चित्रपटासाठी ही रचना संगीतबद्ध केली आहे राम किंकर यांनी.

प्रियकराला देखील प्रेयसीचं जे वेड लागलेलं असतं त्यावरती शाहिरांनी जे कवन केलंय ते असं आहे, प्राण प्रियकरणी तुझे स्वरूप आणूनी ध्यानात, दोन्ही हात धरूनी घालितो विडा वदनात, जवळ जणू बसली शृंगार सदनात, गळा मिठी मारून मोहिले सखे वचनात, अशी पडे दृष्टी गोजिरी मूर्त सदनात, जागेपणी पाहता एकटाच मी मंदिरात। प्रेयसी जवळ नसल्यामुळं प्रियकराची अशी अवस्था झालेली आहे। प्रेयसीची अवस्था फारशी वेगळी नसते, ती देखील त्याला तसंच म्हणते, नका होऊ कष्टी मला प्राणसख्या प्रिय पात्रा, वचन कोठे ढळता जिभ शेंड्यापासून कापा, फकीरीण होईन मी करीन यात्रा, जिता आणि मेल्या द्या माती कोमल पाया, माझी मी राजी झाले तुम्हा निरधारी, मनापून भोगावी तसी नेऊन मंदिरी। प्रियकरासाठी स्वतःचा संसार सोडून प्रेयसी फकीरीण होण्यास तयार आहे, शिवाय ती प्रियकराला दिलेल्या वचनानुसार वागण्यास तयार आहे। तशी जर ती वागली नाही तर कात्रीनं जीभ कापून टाका असं ती प्रियकराला सांगते आहे। याचाच अर्थ तिनं मनापासून प्रियकराला पसंत केलेला आहे। तेव्हा प्रियकर तिला असं म्हणतो, आम्ही तर दर्दी इश्काचे भुकेले प्राणी, शेवट कर सखे तू आहेस गुणाची खाणी, मनी नको आणू संशय भयाची कहाणी, शिरी जरी गेले तरी देतो सोड घे पाणी, तुसी स्नेह कैसा मोहराची लाधली गोणी, ईश्वर दिधली रूपवती आम्हा सराणी। असं एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसीचं चित्रण अनेक नाट्यमय संवादातून लावण्यांमधून पूर्वीच्या काळी लिहिलेलं असायचं। जेव्हा फडावर ही

वाद्यसंगीताच्या सामर्थ्यानं साभिनय सादर केली जात असते तेव्हा प्रेक्षकवर्ग निश्चितच या लावणीतून रंगून गेलेला असायचा. चला यानंतरची आणखीन एक ढंगदार आपण लावणी आपण ऐकणार आहोत. उषा मंगेशकर यांनी गायलेली ही लावणी सुरवंता चित्रपटातली आहे, माझा बांधा उपवर झाला.

श्रोते हो, लावण्यरंग कार्यक्रमात आज आपण फडावरच्या लावण्या कशा असतात आणि वेगवेगळ्या शाहिरांनी त्या कशा लिहिल्या आहेत हे आपण जाणून घेत आहोत. आणि विशेषतः प्रियकर आणि प्रेयसी यांच्यावरती आधारित ज्या लावण्या शाहिरांनी लिहिलेल्या आहेत त्यांच्या रचना कशा आहेत ते आपण जाणून घेतोय. प्रियकर आणि प्रेयसीच्या चोरट्या प्रेमाचा आणखीन एक नमुना शाहिरांनी लिहून ठेवलेला आहे. रात्रीच्या वेळी प्रियकर गुपचूप प्रेयसीच्या घरी आलेला आहे आणि तो तिला हळू आवाजात साथ घालतोय. त्यांनी लिहिलंय, हे नेत्र रमणे सखे गुणनिके, रात्रव चौथे घडी उघड मागल्या द्वाराची कडी, तारुण्य दशा मुख चंद्र कळा टवटवी, सुकुमार अंग नूतन नवी, हा मदन बाण चेतला आमचे जीवी, सर्व अंग सखे गमेना तुझविणा मज पळघडी. प्रेयसीच्या आठवणीनं प्रियकराच्या अंगी मदन बाण चेतलेला आहे, त्यामुळं प्रेयसीला घराच्या मागच्या दाराची कडी काढण्यास तो सांगतोय. घरामध्ये प्रेयसीनं प्रियकराचा आवाज ऐकलेला आहे तेव्हा ती मागच्या दाराची कडी काढून त्याला आत घेण्यास कोणती अडचण आहे ते देखील एका कवनातून सांगते. सुकुमारा सख्या सुंदरा कसे याल तुम्ही तरी, पिता माता बंधू मंदिरी, मुंगीस होईना वाट असी जप्ती आहे मज परी, रक्षिती भावजय परोपरी, तुम्ही तर इश्क बाज मोहिले मजला मधोत्तरी. घरातील सर्वांचं लक्ष त्या तरुणीवर आहे. तिला भेटायला तिचा प्रियकर आलेला आहे, त्याला भेटण्याची तिलाही आतुरता लागलेली आहे, पण भेटायचं कसं? घरातल्या सगळ्या लोकांसमोर

शक्य आहे का? पण प्रेयसी चतुर आहे, हुशार आहे. तिनं कुणालाही शंका येणार नाही अशी युक्ती शोधून काढलेली आहे. ती युक्ती कवनामध्ये कशी लिहिली आहे ते जाणून घेऊया एका ढंगदार लावणीनंतर. सुनबाई ओटी भरून जा या चित्रपटातली एक ढंगदार लावणी आता आपण ऐकणार आहोत. पाहुणं राहता का वस्तीत.

0: आकाशवाणी मुंबई आमची दुसरी सभा आता सुरुवातीला ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात तसंच निर्यात आणि गुंतवणूक प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भातल्या कराराचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पारमेलिन यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांच्या विरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे आज केली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार कार्ल डायसेरॉथ, पीटर हेगेमॉन

0: आणि गिऑर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. लाईट गेटेड आयन चॅनेल्स आणि ऑप्टोजेनेटिक्स क्षेत्रातील त्यांच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षित पटेल यांनी रौप्य पदक पटकावलं. मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नयेत यासाठी महापौर रितू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 473 अंकांची वाढ होऊन तो 72,382 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 134 अंकांची वाढ होऊन तो दिवसअखेर 22,556 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झवर आहे. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सई काटदरे यांचं गायन आपल्याला ऐकवत आहोत. सई काटदरे यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित ख्याल्याची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ कौस्तुभ दिवेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ निनाद जोशी यांनी केलेली आहे. ऐकूया सई काटदरे यांनी गायलेला राग मुलतानी.

सई काटदरे यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकत होता. त्यांना तबला साथ कौस्तुभ दिवेकर आणि हार्मोनियम साथ नीनाथ जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे की आपली तरुणाई ही कायमच स्वतःबद्दल समाजाबद्दल अवेअर असते, तशीच आपली तरुणाई मेंटल हेल्थ बद्दल सुद्धा भयंकर अवेअर आहे. आणि याच निमित्ताने आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे आपल्याला तरुणाईमधील मेंटल हेल्थ अवेअरनेस म्हणजेच तरुणाईतील मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता याबद्दल माहिती सांगणार आहे.
2: नमस्कार मित्रांनो, दररोज सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक ध्येय असतं. हे युग स्पर्धेचं आहे, वेगाचं आहे, आणि या वेगाशी जुळवून घेण्यासाठी आपली अखंड धडपड सुरू असते. शिक्षणातलं उत्तम यश, करिअरमधली नवी शिखरे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि समाजात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याची जिद्द, या सर्व आघाड्यांवर आजचा तरुण अतिशय हिरीरीने लढत आहे. या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतो. दररोज सकाळी धावायला जाणं, व्यायामशाळेत तासनतास घाम गाळणं, योगासनं करणं आणि शरीराला पोषक असा आहार घेणं, या गोष्टी आपण अतिशय शिस्त

0: जेव्हा मन निरोगी असतं तेव्हाच आपल्या विचारांना प्रगतीची नवी दिशा मिळते, आपल्या कर्तृत्वाला पंख लाभतात आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्याचं धैर्य निर्माण होतं. परंतु जर मन थकलेलं असेल, उदास असेल किंवा सतत कुठल्या तरी अनामिक भीतीच्या सावटाखाली असेल, तर जगातली कोणतीही भौतिक संपत्ती किंवा सुख आपल्याला आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच मानसिक आरोग्याचा विचार करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. मित्रांनो, जर आपण जागतिक स्तरावरच्या आणि आपल्या देशातल्या काही महत्त्वाच्या सांख्यिकीय अहवालांवर आणि संशोधनावर नजर टाकली तर काही अत्यंत गंभीर बाबी आपल्यासमोर दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHOच्या एका अहवालानुसार जगभरात दर 7 किशोरवयीन मुलांपैकी एक जण कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येचा सामना करत आहे. त्यात प्रामुख्याने डिप्रेशन, एन्झायटी आणि वर्तणुकीशी संबंधित विकारांचा समावेश आहे. संशोधनातून असंही सिद्ध झालंय की बहुतांश मानसिक आजारांची सुरुवात ही वयाच्या 14व्या वर्षापासून होते आणि वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ते अधिक तीव्र रूप धारण करू शकतात. हा आकडा किंवा ही आकडेवारी आपल्याला घाबरवण्यासाठी नाही मित्रांनो, तर आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगण्यासाठी आहे, सजग करण्यासाठी आहे.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

विसाव्या शतकातल्या आधुनिक युगात तरुणांचं मानसिक आरोग्य का धोक्यात येत आहे, तर संशोधक आणि मानसोपचार तज्ज्ञ यामागे काही प्रमुख कारणं सांगतात. पहिलं कारण म्हणजे अवाजवी स्पर्धा आणि शैक्षणिक दबाव. आज अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत केवळ गुणांची आणि रँकची स्पर्धा सुरू आहे. पालकांच्या अवाजवी अपेक्षा आणि स्वतःच्या भविष्याबद्दल असणारी अनिश्चितता यामुळे तरुणांचं मन सतत एका अदृश्य दबावाखाली असतं. दुसरं कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि डिजिटल जगताचं आक्रमण. आज आपल्या हातातला स्मार्टफोन हा केवळ संवादाचं माध्यम राहिलेला नाहीये, तर तो आपल्या आभासी जगाचा केंद्रबिंदू बनलाय. सोशल मीडियावरचं इतरांचं चकचकीत आयुष्य, तिथल्या लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून मिळणारं तात्पुरतं समाधान आणि सतत स्वतःची इतरांशी होणारी तुलना यामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आणि तीव्र नैराश्य निर्माण होत आहे. तसंच बदलत्या जीवनशैलीमुळे मैदानी खेळांचा अभाव, अपुरी झोप, अयोग्य आहार आणि कुटुंबातल्या सदस्यांशी कमी झालेला संवाद यामुळेही मानसिक जडणघडण कमकुवत होत चालली आहे. परंतु मित्रांनो, या धूसर चित्रामध्ये मला आपल्या आजच्या तरुण पिढीचा म्हणजेच आपल्या यूथचा अत्यंत अभिमान वाटतो. याचं कारण असं की आजचा तरुण या आव्हानांपुढे हात टेकून बसलेला नाहीये, तर तो या परिस्थितीशी लढण्यासाठी कमालीचा जागरूक झाला आहे. पूर्वीच्या काळी लोक मनातली दुःख, भीती किंवा नैराश्य उघडपणे सांगायला लाजायचे, कारण समाजात त्याविषयी कमालीचा पूर्वग्रह होता. परंतु आजचे आपले तरुण मित्र ही भिंत तोडून पुढे येत आहेत. ते मानसिक आरोग्यावर उघडपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करत आहेत. आजचा तरुण स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिकला आहे. आपली मानसिक स्थिती उत्तम आणि संतुलित ठेवण्यासाठी आजची तरुणाई अनेक कौतुकास्पद आणि शास्त्रीय मार्ग अवलंबत आहे. अनेक तरुण मित्र आता दिवसातले काही तास आपल्या फोनपासून आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहतात, ज्याला शास्त्रीय भाषेत डिजिटल डिटॉक्स म्हटलं जातं. मनाला शांत आणि एकाग्र करण्यासाठी ते नियमितपणे ध्यान म्हणजेच मेडिटेशन, प्राणायाम किंवा योगासन करत आहेत. आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देण्यासाठी डायरी लिहिणं, चित्रकला, संगीत, नाटक यांसारख्या ललित कलांमध्ये स्वतःला झोकून देणं किंवा निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगला जाणं अशा सर्जनशील मार्गांचा वापर तरुण करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मनाचा ताण हाताबाहेर जातो तेव्हा कसलाही संकोच किंवा लाज न बाळगता व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञांची किंवा समुपदेशकांची मदत घेणं हे आजच्या जागरूक तरुणाईनं अत्यंत सहजतेनं स्वीकारलं आहे. स्वतःच्या मित्राला मानसिक संकटात पाहून त्याला मित्र तू ठीक आहेस ना, मी तुझ्यासोबत आहे असा आश्वस्त करणारा हात देणं ही संवेदनशीलता आजच्या तरुणाईने जपली आहे.

परंतु मित्रांनो, मानसिक आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यावर काम करणं ही केवळ तरुणांची, विद्यार्थ्यांची किंवा एका विशिष्ट वयोगटाची जबाबदारी नाही, हा संपूर्ण समाजाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याशी जोडलेला अत्यंत जिव्हाळाचा विषय आहे. बऱ्याचदा आपल्या घरातली या समस्येला गांभीर्याने घेत नाहीत, परंतु आपण हे वास्तव अत्यंत नम्रपणे आणि गांभीर्याने स्वीकारलं पाहिजे की काळ बदलला आहे. आजच्या काळातली आव्हानं, कामाचं स्वरूप, स्पर्धा आणि सामाजिक दबाव हा पूर्वीच्या काळापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. म्हणूनच घरातलं वातावरण हे केवळ हुकुमशाहीचं किंवा केवळ अपेक्षांचं ओझं लादणारं नसावं, तर ते संवादपूर्ण असलं पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांशी केवळ त्यांच्या गुणांबद्दल, परीक्षांबद्दल किंवा करिअरबद्दल संवाद न साधता त्यांच्या मनाच्या स्थितीबद्दलही मैत्रीपूर्ण संवाद साधला पाहिजे. जेव्हा एखादा तरुण आपल्या पालकांजवळ मन मोकळं करतो, तेव्हा त्याला शांतपणे ऐकून घेणं आणि समजावून सांगणं जास्त गरजेचं असतं. अगदी तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये केवळ बौद्धिक क्षमतेवर भर न देता विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार केला पाहिजे. कार्यालयांमध्ये किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा काम करणाऱ्या वरिष्ठांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक थकव्याची दखल घेतली पाहिजे. मानसिक आरोग्याशी निगडीत समस्यांकडे आपण डोळेझाक करता कामा नये, कारण मित्रांनो, मानसिक आजार किंवा मनाचा थकवा हा शारीरिक आजारासारखाच असतो. जसा ताप किंवा खोकला आल्यावर आपण औषध घेतो आणि बरे होतो, तसंच मनाचंही असतं. योग्य समुपदेशन, शास्त्रीय उपचार, कुटुंबाची साथ आणि प्रेमाच्या बळावर कोणताही मानसिक आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याचा अर्थ असा की मदत उपलब्ध आहे, फक्त आपण ती मागण्यासाठी पुढे आलं पाहिजे. चला तर मग आज आपण सर्वजण मिळून एक दृढ संकल्प करूया. आपण स्वतःच्या मनाची तर काळजी घेणारच आहोत, पण त्यासोबतच आपल्या अवतीभवती असणाऱ्या, आपल्या कुटुंबातल्या, मित्रांमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा आदर करणार आहोत. कुणालाही एकाकी वाटू न देणं, कुणाच्याही मानसिक स्थितीची थट्टा न करणं आणि प्रत्येकाला आस्थेनं विचारणं की मित्रा, तू कसा आहेस, काही अडचण असेल तर मी तुझ्या पाठी

0: शुभाय हा विश्वास देणं आपल्या हातात आहे. जेव्हा आपण एकमेकांसाठी मनाची दार खुली ठेवू तेव्हा संवादाचे पूल बांधले जातील. तेव्हाच एक सशक्त संवेदनशील आणि निरोगी समाज घडेल. कारण मित्रांनो, जेव्हा मन जिंकेल तेव्हाच आपण हे जग जिंकू शकू, नाही का? तर जागरूक रहा, आनंदी रहा आणि आपल्या मनाचे आरोग्य जपा.
1: मित्रांनो, अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात अश्विनीने हे आपल्याला माहिती सांगितली. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: १८७२ ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
0: संध्याकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

चित्रपट संगीत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं गीत. गीत सुधीर मोघे यांचं आहे. चित्रपट चांदणी शिंपीत जा.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. थोड्याच वेळात 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं विशेष रूपक अभिजात मराठी काल आज आणि उद्या. लेखन अंजली ढमाळ.
1: श्रोते हो, नमस्कार. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपण जाणताच की 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला आणि या ऐतिहासिक निर्णयाच्या सन्मानार्थ दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान

0: दिन म्हणून तर 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा प्रवास हा इतका सहज झालेला नाही आहे. त्यामागे खूप सारे प्रयत्न, खूप सारा पाठपुरावा, अभ्यासपूर्ण मांडणी, केंद्र आणि राज्य शासनाची भाषा आणि संस्कृती याबाबतची दूरदृष्टी आणि तमाम मराठी माणसांची इच्छाशक्ती हे सर्व काही आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सखोल संशोधन आणि अभ्यासावर आधारित पुरावे एकत्रित करण्यासाठी आणि ते विहित नमुन्यात सादर करण्यासाठी राज्य शासनाने 10 जानेवारी 2012 रोजी अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना केली. 31 मे 2013 रोजी या समितीने आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. त्यानंतर विविध स्तरांवर केलेला अखंड पाठपुरावा, जनमताचा रेटा, मराठी माणसाने यासाठी केंद्र शासनाला पाठवलेली अक्षरशः लाखो पत्र, हे सारं जवळपास 12 वर्ष चाललं आणि त्यानंतर या प्रयत्नांना केंद्र शासनानं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला. खरं तर आपल्या मातृभाषेसाठी आपण केलेली ही एक फार मोठी तपश्चर्याच होती. या एकूण प्रवासाबद्दल आपल्याला माहिती देत आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गणेश देवी.
1: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याविषयी प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान वाटणं सार्थ आहे, अत्यंत योग्य आहे. प्राचीन भाषा जगामध्ये आजही बोलल्या जातात अशा अगदी थोड्याच आहेत. त्यात मराठी, तमिळ या भाषा, भारतामध्ये तेलुगू या भाषा भारतात महत्वाच्या आहेत. भारतात एकूण 11 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला. त्यातल्या काही केवळ जुन्या होत्या पण नामशेष झाल्या. म्हणून आहेत उदाहरणार्थ संस्कृत ही नामशेष झालेली भाषा आहे, पण ती एकेकाळी होती लॅटिन ग्रीक सारखी, म्हणून अभिजात दर्जा मिळाला. मराठी मात्र भाषा प्राचीन आहे आणि आजही अस्तित्वात आहे, म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. पण जरी त्याविषयी आपल्याला अभिमान वाटत असला तरी सरकारनी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला याचा आनंद होण्यापेक्षा आपल्या मराठी भाषिकांच्या पूर्वजांनी ती इतक्या शतकांमध्ये कशी जिवंत ठेवली याविषयीचा अभिमान जास्त वाटायला पाहिजे. कारण भाषा सरकार बनवत नसतं, भाषा सरकार संपवत नसतं, लोक भाषा जिवंत ठेवतात. आणि मराठी भाषा जे शतकानुशतक जिवंत राहिली त्याचं कारण होतं की मराठीच्या आसपास असलेल्या ज्या बोली आहेत, ज्या स्थानिक भाषा आहेत, ज्या परदेशातल्याही भाषा काही हितात येऊन पोचल्या, त्यातले शब्द मराठी उदार मनाने स्वीकारत राहिली. याचा अर्थ असा आहे की मराठीला जर भाषा म्हणून प्रतिष्ठा टिकून ठेवायची असेल तर मराठीला महाराष्ट्रात किंवा जवळपास असणाऱ्या स्थानिक भाषांना जिवंत ठेवणं गरजेचं आहे. एक मोठा वटवृक्ष आहे, तो जर ताट उभा राहायचा असेल तर त्याची मुळं जिवंत असायला लागतात. त्याच्यावर लावलेल्या लेबलमुळं कुठला वृक्ष जगत नाही. आणि म्हणून मराठी भाषेनी जर स्थानिक भाषांच्याकडे लक्ष पुरवलं, जर बोलींच्याकडे लक्ष पुरवलं, त्यांना खत पाणी घालण्याचं काम सुरू ठेवलं तरच हा मराठीचा महावृक्ष हा अजून महान होत राहील. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यात म्हणजे एखाद्या बाहेरून मिळालेल्या सन्मानापेक्षा मराठीमध्ये असलेली अनेक भाषिकत्वाची जी जाण आहे ती जाण जिवंत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला आजच्या दिवशी खास पासून सांगायचं आहे. ज्या भाषांनी अशी जाण ठेवली नाही त्या भाषा जात राहिल्या. संस्कृतनी इतर अपभ्रंश भाषांच्याकडून काहीतरी घ्यायला पाहिजे होतं, ते संस्कृतनी घेतलं नाही आणि संस्कृत कालाच्या ओघात विलीन होऊन गेली. मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठीला बहुभाषिकत्व स्वीकारणं, कुठल्याही भाषेचा दुस्वास न करणं, सगळ्या भाषांना उदार अंतःकरणाने आपल्यात स्थान देणं, इतर भाषिकांचा सन्मान करणं, हे सगळं

0: रसिको, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नेमकं काय झालं? तर केंद्र शासनाने अभिजात भाषेच्या दर्जासंबंधी जे निकष तयार केले होते ते निकष मराठी भाषेबाबत मान्य झाले. त्यातला पहिला निकष म्हणजे ती भाषा 1500 ते 2000 वर्षांपूर्वीची असावी. दुसरा निकष होता भाषेची मौलिकता आणि सलगता, म्हणजे या भाषेमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती झालेली असली पाहिजे. तसंच या भाषेला एक सलगता असली पाहिजे. जरी तिची रूपं बदलत गेली तरी पिढ्यानपिढ्या ही भाषा एखाद्या नदीसारखी प्रवाहित राहिलेली असली पाहिजे. तिसरा आणि अतिशय महत्वाचा निकष म्हणजे भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचं स्वयंभूषण, म्हणजे तिची साहित्यिक आणि भाषिक परंपरा ही देखील मूलभूत आणि स्वयंभू असावी. इतर भाषांमधून निर्माण झालेली नसावी. आणि सगळ्यात शेवटचा निकष म्हणजे प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यात पडू शकणाऱ्या खंडासह तिचं जोडलेलं असणं. आता हे प्राचीन भाषा आणि आधुनिक रूप यांचं जोडलेलं असणं म्हणजे काय? तर आपली मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा बोलली जात होती, मात्र त्या काळातील मराठी आणि आता आपण जी बोलतो ती मराठी यामध्ये अर्थातच फरक आहे. मात्र तरीही आपली भाषा एकच आहे. प्राचीन महारठ्ठी, मरहट्टी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी असा प्रवास करत करत आपण आजच्या बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेपर्यंत आलो आहोत. म्हणजेच महारठ्ठी, मरहट्टी, प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी या वेगळ्या भाषा नसून एकाच भाषेची रूपं आहेत. श्रोते हो, प्राचीन काळापासून वेगवेगळ्या रूपांमध्ये वाहत वाहत आज ही भाषा आपल्यापर्यंत पोचली आहे. कितीतरी प्रकारचं भाषिक साहित्य, भाषिक रूपं आणि संस्कृतीच्या कित्येक छटा या मराठी भाषेनं आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आपल्या जगण्यालाच या भाषेनं जणू कवटाळून घेतलं आहे आणि नवनव्या शब्दांना स्वतःच सामावून घेत ती आपल्याला पुढे घेऊन चाललेली आहे. आपल्या या लाडक्या अभिजात मराठी भाषेविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे म्हणतात,
1: असं पहा की मी स्वतः मराठीमध्ये काही एक लिहितो, साहित्य निर्माण करतो, म्हणून मी मराठी साहित्यिक अशी माझी ओळख आहे. पण मी मराठी वाचक आहे ना. अगोदर मी मराठीमध्ये वाचलं आणि नंतर मी लिहायला लागलो. म्हणजे पहिली माझी ओळख जी आहे ना ती मराठी वाचणारा आणि वाचण्याच्याही पूर्वी अगोदर जेव्हा लिपीची ओळख नव्हती तेव्हा मराठी बोलणारा. लहानपणी मी जे व्यवहार करायला शिकलो मनुष्य म्हणून ते मातृभाषा माझी जी आहे मराठी तिच्यातून शिकलो. त्यामुळे मराठीचं आणि माझं नातं जे आहे ते अतूट आहे हे लक्षात घ्या. मी असं म्हणेन की माणसावरती काही ऋण असतात असं आपल्याकडे मानलं जातात परंपरेने. जसं गुरुऋण, देवऋण, पितृऋण, तसं माणसावरती भाषेचं सुद्धा ऋण असतं. म्हणजे माणसाला एखाद्या गोळ्याला माणूस करून समाजामध्ये वावरण्याच्या पात्रतेचं करणं हे कोणाचं काम, कोणामुळे शक्य झालं? तर हे भाषेमुळे शक्य झालं. म्हणून भाषेचे आपण ऋणे असलो पाहिजेत हा पहिला मुद्दा आहे. मग आपली भाषा कुठली का असणार, जी कुठली असेल ती. परंतु मग जेव्हा मी मराठीची गोष्ट करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं, अरे ही माझी मराठी भाषा ही तर खूप श्रेष्ठ दर्जाची भाषा आहे. अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय, ते एक प्रकारची औपचारिक शिक्कामोर्तब होतं. लक्षात घ्या की अभिजात आहेच मुळात, होतीच मुळात, पण एक काही प्रक्रिया करावी लागते त्याच्यामध्ये, ती करावी लागली आणि त्याप्रमाणे ती झाली. ती अशी भाषा आहे की जिच्यामध्ये उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि लिहिताना तर काय म्हणाली की माझा मराठाची बोल कौतुके तरी अमृताची पैदा जिंके. म्हणजे मी अशा प्रकारची माझी मराठी आहे की जिच्यामुळे मी अमृताची सुद्धा पैज लावीन आणि जिंकीन. लक्षात घ्या म्हणजे एवढं महत्व या मराठीचं मराठी साहित्यिकांना वाटतं. मग ते ज्ञानेश्वर असतील किंवा इतर जे जे कोणी असतील ते आव्हान देऊन सांगतात. म्हणजे जेव्हा मराठीतून धर्मज्ञान देणं योग्य की नाही योग्य अशा प्रकारची चर्चा व्हायला लागली, वाद व्हायला लागले, तेव्हा एकनाथ काय म्हणाले, एकनाथ असं म्हणाले की संस्कृत

0: अशा देवी गेली. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे ना परंपरेने चालत आलेलं की ती देवबानी आहे, असू देत, आमचं काय त्याच्याबद्दल आक्षेप नाही. प्राकृत काय चोरापासून झाली, मग मराठी भाषा आमची जी आहे ती काय चोरापासून झाली का? नाही. तर या मराठीचा उचित अशा प्रकारचा की मराठीमध्ये ज्ञानाचा व्यवहार करता येतो, तत्वज्ञानाचा व्यवहार करता येतो, विज्ञानाचा व्यवहार करता येतो, राज्याचा व्यवहार करता येतो. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, तो याच उद्देशाने केला ना. आणि ही तशी भाषा जी आहे ती साधी भाषा नाही, त्या भाषेने अनेक अतिक्रमण पचवलेली आहेत दुसऱ्या भाषेंची, आणि त्या भाषांमधून चांगल्या गोष्टी घेतल्या सुद्धा, आणि त्याही भाषांना समृद्ध केलं होत्या त्या काळामध्ये. तर असा एक वेगळ्या प्रकारचा बाज आपल्या या भाषेचा आहे, म्हणून खरोखर आपणाला अभिमान वाटला पाहिजे. आपण या भाषेमध्ये, या भाषिक पर्यावरणामध्ये आपण जन्मलो, वाढलो, वाचलो, लिहिलं, व्यवहार करतोय आणि व्यवहार करणार आहोत, अशीच माझी एक साहित्यिक म्हणा किंवा मराठी भाषक म्हणून म्हटलं तरी चालेल प्रतिक्रिया आहे.
1: श्रोते हो, एका प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आपण भाषेसंबंधीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला, तो म्हणजे आता पुढे काय. अर्थात महाराष्ट्र शासनाने ही जबाबदारी ओळखून त्यासाठी आश्वासक पावलंही उचललेली आहेत. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हे केंद्र स्थापन झाल्यानंतर त्या माध्यमातून भाषा संवर्धनासाठी केंद्र शासनाला प्रकल्पनिहाय प्रस्ताव सादर केले जातील आणि या प्रस्तावानुसार अनुदान सुद्धा मिळेल. आपल्या अभिजात मराठी भाषेचा प्रवाह अखंड वाहता ठेवण्यासाठी शासकीय स्तरावर कामकाजाची जोरदार घोडदौड आणि निश्चित आखणी असल्याचं दिसून येतं. या कामकाजाचा पाठपुरावा करण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या स्तरावर अभिजात मराठी भाषा कक्षही तयार करण्यात आला आहे. शासनाच्या या तयारीमध्ये आता श्रोतेहो आपणही वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. भाषा, साहित्य आणि एकूण दैनंदिन व्यवहारात आपल्या मातृभाषेचं स्थान दृढ करणं, उंचावत नेणं आणि महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमा ओलांडून आपल्या मातृभाषेला संपूर्ण देशभरात तसंच जगभरात पोचवणं, प्रेमानं रुजवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याकडे कसं पाहावं आणि त्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन करत आहेत ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर.
2: भाषा ही एक जैविक संस्था आहे, याचा अर्थ कुठल्याही सजीवासारखी ती एक सजीव वस्तू आहे. सजीवाची लक्षणं सांगितली जातात, अस्थि, जायते, वर्धते, विपरिमणते, अपक्षीयते आणि नश्यती. म्हणजे अस्तित्वात येणं, त्याला प्रत्यक्ष जन्म मिळणं, त्याची वाढ होणं, त्याच्यामध्ये बदल होत जाणं, मग ती क्षयाला लागणं म्हणजे तिला उतरणीला लागणं आणि शेवटी नाश होणं. पण ज्या क्षणी पहिल्या गोष्टीचा नाश होत असतो सृष्टीमध्ये, त्याच क्षणी फूल गळून जातं, त्यावेळेस फळ लागतं, फळ गळून जातं, बी जमिनीमध्ये रुजतं आणि नवीन निर्मितीची सुरुवात होते. कवीने म्हटलंय, फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरुडुले. तर याप्रमाणे बीज नाहीस होतं परंतु नवीन वृक्ष त्याच्यातनं निर्माण होतो. तेव्हा भाषेमध्ये सतत बदल होत राहणं, कुठल्याही सजीवामध्ये बदल होतो तसा, हे महत्वाचं लक्षण आहे. आणि सतत बदल केव्हा होतो? ज्यावेळेस ती वस्तू प्रचारात असते, वापरात असते, त्यावेळेस. म्हणून भाषा पहिल्यांदा बोलली पाहिजे समाजामध्ये, व्यवहारामध्ये, मग ते घरात असो, बाजारात असो, शाळेत असो किंवा कुठल्या आपल्या कामाच्या ठिकाणी असो. तर बोलणं हे भाषेचं आद्य कर्तव्य आहे, ऐकणं हे दुसरं आहे, कारण बोलल्याशिवाय ऐकायला येत नाही. तिसरी गोष्ट वाचन लिपीमध्ये होण्यासाठी आणि चौथी गोष्ट लेखन. तेव्हा या टप्प्याने भाषा शिकणं आणि आपणही त्याच टप्प्याने शिकत असतो. मूल पहिल्यांदा भाषा ऐकत असतं, त्याच्यासाठी कोणीतरी बोलत असतं, नंतर वाचन आणि नंतर लेखन. आपल्या शिक्षणाचा क्रम हा असा पाहिजे. म्हणून भाषा टिकायची असेल तर ती सतत व्यवहारात चालणार पाहिजे, सर्वत्र संवाद पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला सगळ्यांनी अभिजात दर्जा मिळाला म्हणून गौरव केला, सगळ्यांना आनंद झाला तसा मलाही आनंद झाला. परंतु एक शिक्षक म्हणून आणि एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मला सातत्याने वाटत राहिलं की हा अभि

0: जास्त दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? तर जे निकष लावलेले होते ते निकष पूर्ण झाले, मराठीने ते केले, म्हणून तिला शासकीय पातळीवर दर्जा मिळाला. प्रश्न असा आहे की ते व्यवहारात टिकण्यासाठी शासन आणि समाज शिक्षण क्षेत्र नेमकं काय करत आहे किंवा करणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाचं माध्यम, प्राथमिक शिक्षणाचं माध्यम हे मराठी भाषा असलं पाहिजे. त्याच्याशिवाय अभिजात पर्यंत आपण जाणार कसे? मूळ नसेल तर एकदम पर्वतावर चढण्याची अपेक्षा करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि म्हणून पहिल्यांदा प्राथमिक शाळेतलं शिक्षण हे अतिशय दर्जेदार चांगलं असं विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. दुर्दैव असं आहे की प्राथमिक क्षेत्रातून मराठी भाषा जवळजवळ हद्दपार होते आहे. शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे म्हणजे काय? त्याच्या इमारती चांगल्या पाहिजेत, शिक्षक चांगले पाहिजेत, दर्जेदार इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोयी पाहिजेत, वाचनालय पाहिजेत, असं विद्यार्थ्यांच्या आटोक्यामधलं ती शाळा पाहिजे, म्हणजे भौगोलिक अंतरही त्यांच्या आसपास असलं पाहिजे, म्हणून शाळांची संख्या जास्त पाहिजे. शिक्षकांना पगार चांगले मिळाले पाहिजेत, ते योग्य वेळेला मिळाले पाहिजेत, ग्रंथालय समृद्ध पाहिजेत. आणि हे जर सगळं नसेल तर नुसता अभिजात दर्जा मिळून उपयोग काय असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो, माझ्या समोरही आला. दर्जा मिळाला, एखादा शासकीय शिक्का मिळाला याचा आनंद जरूर असतो, परंतु या व्यावहारिक गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मराठी शाळांची संख्या अत्यंत झपाट्याने गेल्या 18 वर्षामध्ये कमी झालेली आहे. डोळ्या देखत देखत इमारती पाडल्या जात आहेत, बंद होत आहेत. विद्यार्थी संख्या कमी होते, शिक्षक संख्या कमी होते, मराठीमधनं लेखन कमी होत चाललेलं आहे. अशा वेळेला ती प्रमाण बोली ही जास्त समृद्ध व्हायला पाहिजे. बोली हे वास्तव असतं, त्याच्यानंतर भाषा ही मानव संकल्पना आहे. की बोलीतला अमुक शब्द हा दर्जेदार आहे की नाही हे वापरामधनं ठरत असतं. या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष देणं हे मराठी भाषेच्या संरक्षकांचं किंवा मराठी भाषेबद्दल नुसता अभिमान न बाळगता ते टिकवण्यासाठी आस्था असलेल्यांचं कर्तव्य आहे. तेव्हा भारतीयांनी आपापल्या भाषांच्या बद्दल आग्रह टिकवून ठेवला पाहिजे. दक्षिणेकडच्या भाषांनी तो टिकवून ठेवलेला आहे. मराठी मंडळी मात्र उदासीन दिसत आहेत याची या निमित्ताने खंत व्यक्त करावीशी वाटते. आणि मराठी भाषेतला जो अभिजातपणा आहे तो अभिजातपणा मुळापासून कळसापर्यंत शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी दर टप्प्यावर तिचं पोषण चांगल्या रीतीने होणं आवश्यक आहे असं साधार म्हणावंसं वाटतं.
1: श्रोते हो, जगात सुमारे 11 कोटी लोक मराठी भाषा बोलतात आणि ही भाषा अनेक बोलींनी समृद्ध आहे. या बोली थोड्या थोडक्या नसून 200 हूनही अधिक आहेत. आपल्या मराठी भाषेची मुळं अशी घट्ट रुजलेली आहेत आणि ही या भाषेची थोरवी आहे. हा आपला अभिमान आहेच, परंतु यासोबत या भाषेला एक अतिशय समृद्ध अशी साहित्यिक परंपरा आहे, व्याकरण परंपरा आहे. तिचा स्वतःचा असा एक अद्वितीय गोडवा आहे आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. श्रोते हो, आपल्या लाडक्या अभिजात मराठी भाषेचा हा वारसा जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेच, पण आपण मराठी जनता म्हणून, मराठीची लेकर म्हणून आपले लाखो कोट्यावधी हात या प्रयत्नांना लावले पाहिजेत. आपण हे करू शकलो तर नक्कीच खऱ्या अर्थानं अभिजात मराठीचा सन्मान होईल. आणि अभिजात मराठीचा केवळ सप्ताहच काय, संपूर्ण वर्षभर 365 दिवस अभिजात मराठी भाषेचा उत्सव म्हणून साजरे होतील.
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत विशेष रूपक अभिजात मराठी काल आज आणि उद्या. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं अंजली ढमाळ यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं उमा कुलकर्णी यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:55 झाली, माफ करा, संध्याकाळचे 6:55 झाली आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:58 आणि 40 सेकंद होत आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या, पण तत्पूर्वी संदेश.
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरटीआई लाइफ, इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: टिकू जी 100 ग्राम पेढे द्या ना.
4: 250 ग्राम च्या खाली नाही मिळणार.
3: अरे का,
4: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
3: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
5: बँक अकाउंट विना मिनिमम?
3: हो, बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
4: दे बाबा.
6: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
7: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पीक लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वीऐवजी 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. यासंदर्भातला शासनादेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी. यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. राज्यातल्या ऐतिहासिक आणि प्राचीन बारवांचे नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. विविध महोत्सवांचं आयोजन मर्यादित स्वरूपात करावं, स्थानिक लोककलावंतांच्या मदतीचे कार्यक्रम करावेत, तसंच दुष्काळग्रस्तांसाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना मुंबईतलं रवींद्र नाट्य मंदिर मोफत उपलब्ध करून देण्यात

करावं असे निर्देशही त्यांनी दिले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातल्या 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबतची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत आज दिले. ग्रामीण भागांमध्येही व्यवहार्य असेल तर केंद्रीय स्वयंपाकघराचा पर्याय निवडावा, दुर्गम आणि आदिवासी भागातल्या शाळांपर्यंत अन्न पोहोचायला उशीर होत असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर पर्याय स्वीकारावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच शक्य असेल तिथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी, स्थानिक आहार पद्धती आणि विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन भरड धान्य तसंच पोषण मूल्य असलेल्या पर्यायांचा विचार करावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोषण समितीची बैठक घेऊन संबंधित भागांमध्ये प्रथिन समृद्ध खाद्यपदार्थांचा समावेश करण्यासाठी नियोजन करावेत असे निर्देश फडणवीस यांनी दिले. केंद्रीय स्वयंपाकघराची व्याप्ती वाढवावी तसंच ग्रामपंचायतींना निधी देऊन स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांना द्यावी अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या. तर पोषण आहारामध्ये मैद्याचा वापर टाळण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केल्या. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारसपत्रात म्हटलं आहे. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतल्या अंतर्गत मतभेद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावर स्पष्ट झाले आहेत. भाजपचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतल्या जागावाटपाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नागपूर पदवीधर मतदारसंघ असो किंवा अमरावती शिक्षक मतदारसंघ, महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केल्या जाणाऱ्या राज्य संरक्षित स्मारकाच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या कामांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यामुळे हे निर्देश दिल्याचं शेलार यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असतील असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबाबत विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवड

0: निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. ओला उबर सारख्या ऍप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तत्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिऑर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तणूक कशाप्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे. सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धुळ्यात कारवाई करत 1,853 किलो संशयित खवा जप्त केला आहे. त्याची सुमारे किंमत 6.5 लाख रुपये आहे. हवामान. येत्या 2-3 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून नैऋत्य मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वीऐवजी 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
2: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
1: पण क्लेम करणं कठीण असेल.
2: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
6: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचं की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: '1872 जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला। त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते।
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा।
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत। अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर। याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला।
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशांतर्गत नक्षलवाद आता संपुष्टात आल्याचं केंद्र सरकारनं नुकतंच जाहीर केलंय. राज्यातल्या गडचिरोलीमध्ये आता यापुढे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक जनतेच्या परस्पर सहकार्यातून पुढची वाटचाल होत आहे. या विकासाची पुढची दिशा नेमकी काय आहे याचा आढावा आज आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, गडचिरोलीच्या दुर्गम भागात मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून काय प्रयत्न होत आहेत याविषयी जाणून घेऊया गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून.
1: गडचिरोली जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात विकासात्मक काम सुरू आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जरी आपण बघितलं तर दुर्गम भागात आता मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. PMGSY अंतर्गत आपण 105 रस्ते 500 किलोमीटरचे आपण तिथे तयार केलेलं आहे. काही काम प्रगतीपथावर आहे. आपले जे कट ऑफ विलेजेस आता 92 विलेजेस पर्यंत आपण आलेलो आहे. ते काही वर्षाआधी 400 पर्यंतचे होते. त्याच्यामध्ये पण जे जिल्हा परिषदचे रस्ते आहे, PMGSY चे रस्ते आहे, स्टेट PWD चे रस्ते आणि पूल आहे, याचा एक इंटिग्रेटेड आपण प्लॅन करून त्याच्यावर आपण कारवाई करतोय. नुकताच 2500 कोटीचे रस्ते दुर्गम भागासाठी मंजूर पण झालेले आहे. ते पण काही दिवसात काम सुरू होणार. याच्या व्यतिरिक्त रेल्वेज आता गडचिरोलीपर्यंत पहिल्यांदा रेल्वे लाईन येत आहे आणि याच्या पुढील टप्प्यात गडचिरोली टू शिरपूर जे तेलंगणामध्ये आहे त्याचं पण लेआउट मंजूर झालेलं आहे. याच्यातून पूर्ण गडचिरोली नॉर्थ टू साऊथ पर्यंत रेल्वेच्या माध्यमातून कनेक्टेड राहणार. एअरपोर्टचे पण नोटिफिकेशन आलेलं आहे. जलसंधारण आणि पाणीच्या विषयावर पण खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. 6

0: 1000 पेक्षा जास्त जलसंधारणचे स्ट्रक्चर्स जलयुक्त शिवार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनातून उभे झालेले आहे. याच्यामध्ये शेततळे बंधारे पाणी अडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खूप यश मिळालेलं आहे. ऑलमोस्ट 939 गाव गडचिरोलीमध्ये हर घर जल झालेलं आहे. नल जोडणीचं जो कव्हरेज आहे ते आता जवळजवळ 95% पर्यंत गेलेलं आहे आणि आपलं सोलर ड्युअल पंपचं जो स्कीम आहे वॉटर सप्लाय स्कीम याला एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणून पूर्ण नॅशनल लेवलवर याची एक ओळख निर्माण झालेली आहे. मोबाईल टॉवर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. प्रत्येक गावात आपला आता मोबाईल टॉवर आयदर एअरटेलच्या जिओच्या किंवा BSNLच्या आता उभे झालेला आहे. 578 मोबाईल टॉवर्स आपण उभे केलेला आहे. शाळाच्या विषय जरी आपण बघितलं तो ऑलमोस्ट 1650 शाळा आहे आपले जिथे आपण पूर्णपणे सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये आश्रमशाळा पण आहे, जिल्हा परिषद स्कूल आहे. सर्वे करून त्याच्या गॅप्स काढून आपण प्रायोरिटाईज करून आता आपण काम सुरू केलेलं आहे. काही ठिकाणी मेंटेनन्सचे इश्यूज आहे, तिथे आपण ग्रामपंचायत सरपंचला पण आपण स्कूल मॅनेजमेंट कमिटीजला आपण सेन्सिटाईज करतोय. आणि केंद्रीय विद्यालय 2 महिना आधी गडचिरोलीमध्ये सुरू झालेलं आहे. आपले 7 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आदिवासी विकास विभागाचे, तिथे जेवढे काही लँड फॉरेस्टचे क्लिअरन्सेसचे इश्यूज होते ते सगळे सॉर्टआउट झालेले आणि 7 चे 7 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आता प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यापैकी 2 मध्ये काम पण पूर्ण होऊन विद्यार्थी तिथे कूलिंग त्यांचं सुरू झालेलं आहे. अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांवर खूप मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये काम सुरू आहे.
1: श्रोते हो, या भागातल्या नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि रोजगार तसंच उपजीविकेसाठी प्रशासनाचं पुढचं पाऊल काय याविषयी ऐकूया जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून.
0: गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेवटचा घटक आणि सर्वात अतिदुर्गम क्षेत्रात सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सेवा संतृप्ती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जेवढे जेवढे प्रकारचे महसूल सेवा आहे त्याच्यामध्ये जन्माचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार, बँक खातं उघडणे, KYC करणे, हे सगळं आता कारवाई सुरू झालेली आहे. आपण सर्वात अतिदुर्गम भागात 22 मिनी सेतू केंद्र पण सुरू केलेलं आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या गावाच्या गावात त्यांना जेवढे सर्व प्रकारचे सेवा आहे त्यांना उपलब्ध होतील. याच्या व्यतिरिक्त ST महामंडळचे बसेस पण आता दुर्गम भागाचे एरियाज पर्यंत पोहोचत आहे. नुकताच 20 नवीन बसेस देण्यात आलेला आहे. बँक्सच्या मार्फत आपण काही नवीन ब्रांचेस पण सुरू केलेला आहे. तिथे बिझनेस कॉरेस्पॉन्डंटचा जो सिस्टम आहे सेम गावातून आपण लोकांना प्रवृत्त करून त्यांना हे जे फायनान्शियल इन्क्लुजनचे काम त्यांच्या मार्फत करून घेणे हा पण आपण प्रक्रिया सुरू केलेला आहे. आजीविका क्लस्टर्सचा प्रोसेस गडचिरोलीमध्ये सुरू झालेला आहे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण DMF क्षेत्रात मशरूम युनिट्स, काही किराणा दुकान, कृषी यंत्र बँक, टीक प्रोसेसिंग युनिट, इफेक्टिव्हली जे जे आदिवासी संस्कृतीचं जतन करण्यासाठी वन उपज आणि वन संवर्धनची जो बळकटीकरण करण्यासाठी आपण हे काही उपक्रम आपण राबवलेला आहे. शेवटी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15 लाख हेक्टर पैकी 5 लाख हेक्टर सामूहिक वन क्षेत्र असल्यामुळे त्याची सक्षमीकरण करणे फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी पण आपण कटिबद्ध आहोत. तिथे आपण हँड होल्डिंग करतोय लोकांना मत्स्य व्यवसायाचं काम कसं करता येईल, तिथे मोहाफूल आणि बॅम्बू च्या प्रोसेसिंग हे सगळं कसं करता येईल याच्यासाठी पण आपण प्रयत्नशील आहोत. आणि शेफ्टी हा एरियामध्ये आता इंडस्ट्री येण्यामुळे उद्योग आणि खाणपट्टा भागात पण रोजगारच्या खूप पोटेन्शियल निर्माण झालेलं आहे. तिथे आपण कौशल्य विकासचे जे कोर्सेस आहे ते इंडस्ट्री सोबत आपण राबवत आहे. त्याच्यामध्ये जे युवक आहे त्यांना आयडेंटिफाय करून जे जे नवीन इंडस्ट्रीज आहेत तिथे जे त्यांना गरज आहे त्याचं आपण प्रशिक्षण आपण यांना देतोय, जेणेकरून ते डायरेक्टली त्याच्यामध्ये ते ऍब्झॉर्ब होतील. आणि असं एकंदरीत आपलं जिल्ह्यामध्ये रोजगार, कौशल्य विकास आणि आजीविकाचा हा जो पोटेन्शियल निर्माण झालेला आहे ते वाया जायला नको त्याच्यासाठी आपण आता काम सुरू केलेलं आहे.
1: श्रोते हो, नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये पुनर्वसनाची भूमिका मोठी आहे. याबद्दल सांगताना जिल्हाधिकारी अविशांत पंडा म्हणाले,
0: आत्मसमर्पित जे नक्सल्स आहे एक मेजर अडचणी होतं की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नाही होते. तो आता आपण कॅम्प राबून आधार, पॅन कार्ड आणि बाकीचे जात प्रमाणपत्र, जॉब कार्डचं आपण प्रोसेस सुरू केलं. ऑलमोस्ट 99% लोकांच्या आधार

0: आता तयार झालेला आहे, त्यांना तिथे नवजीवन वसाहत आहे, तिथे भूखंड आपण मंजूर केलेला आहे. नुकताच आपण 29 जे पात्र कुटुंबांना त्यांना लाभ दिलेला आहे. आणि कौशल्य विकासचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पोलीस विभाग खूप पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. ते मोटर चालन, शिवणकाम, ब्युटी पार्लर, पशुपालन प्रशिक्षण हे सगळ्या प्रकारचे त्यांनी प्रशिक्षण प्रोसेस सुरू केलेला आहे. इंडस्ट्री सोबत पण कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. एकंदरीत आम्ही पण कंटिन्युअसली त्यांच्यासोबत आम्ही डायलॉग ठेवत आहे की प्रशासन गडचिरोलीमध्ये विकास करण्यासाठी, लोकांना सगळ्या प्रकारचे सेवा देण्यासाठी इथे कटिबद्ध आहे. आणि जरी कुठल्याही प्रकारचे जे मूलभूत सुविधातून जरी लोक वंचित आहे तो त्याच्यासाठी प्रशासन 100% तिथे प्रयत्न करून ते सोडवणार. आरोग्य तपासणी आपण वेळोवेळी आपण करतोय, समुपदेशन आणि ध्यान योगा वगैरेचं पण आपण शिबिर ठेवतोय, जेणेकरून हे परत त्याच मार्गाने कुणीही जाणार नाही अशा प्रकारचा आपला पण विश्वास आहे. ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये आता एक पॉझिटिव्ह वातावरण आहे की गावोगावापर्यंत आपले जे फील्ड स्टाफ जे आधी जाऊ शकत नव्हते, तिथे कनेक्टिंग रोड्स नाही होते, सिक्युरिटीचे इश्यूज होते, ते पण आता जात आहे दुर्गमच्या दुर्गम भागापर्यंत जाऊन. जे आपले वनपट्टेधारक असो किंवा आदिवासी बंधू भगिनी असो, त्यांचे जे जे मूलभूत सुविधाचे जे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा ते प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. अशा प्रकारचं आपला प्रयत्न आहे ऍज अ होल टू एन्श्युअर की कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पुनरावृत्ती होऊ नये.
1: श्रोते हो, युवकांना नक्षलवादाच्या भूतकाळापासून दूर ठेवून शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या नव्या संधींकडे वळवण्यासाठी समाजात बदल होणं आवश्यक आहे. याविषयी सांगत आहेत स्पर्श संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ दिलीप बार सागडे.
2: आपल्याला माहित आहे गडचिरोलीत विपुल लोहखाणी संपत्तीच्या आधारे स्टील उद्योगांचा विकास होत आहे. कुंभारीमध्ये जवळपास 10,000 कोटींचा सुरजागड स्टील प्रकल्प आणि त्याभोवती विकसित होणारी औद्योगिक परिसंस्था जी आहे ती जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवू शकते. मात्र या औद्योगिकरणाचा सर्वात मोठा लाभ हा स्थानिक आदिवासी युवकांना मिळणे हे अतिशय महत्वाचं आहे. मात्र केवळ उद्योग उभे राहणे पुरेसे नाही, म्हणजे गडचिरोलीत उद्योग आले यापेक्षा गडचिरोलीतील किती तरुण उद्योगासाठी तयार झाले ना, हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे असं मला वाटतं. औद्योगिक विकासाचा सर्वाधिक फायदा जर तरुणांना मिळवून द्यायचा असेल तर शिक्षण आणि उद्योग याच्यातील जी दरी आहे ना ती कमी करावी लागेल. म्हणजे मग अभियांत्रिकी, वेल्डिंग, ऑटोमोबाईल्स किंवा मशीन ऑपरेशन याच्यासारख्यापासून तर AI, सॉफ्टवेअर, डिजिटल सेवा या सगळ्या क्षेत्रात ग्रामीण आणि आदिवासी युवकांना संधी मिळाली पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं की गडचिरोलीतील युवक केवळ पारंपरिक रोजगारापुरता मर्यादित न राहता नव्या अर्थव्यवस्थेचा भागीदार झाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की गोंडवाना विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण आणि इतर ज्या उच्च शिक्षणाच्या संधीचा विस्तार इथे होतो आहे ही सकारात्मक बाब आहे. मात्र पुढच्या टप्प्यात शिक्षण व्यवस्थेला करिअर मार्गदर्शन, कौशल्य, संशोधन, उद्योजकता आणि रोजगाराशी अधिक घट्ट जोडणं हे आवश्यक आहे. गावातील मुलांना केवळ नोकरी मिळावं असं सांगण्याऐवजी तुझ्या कौशल्याला कुठली संधी आहे हा दृष्टिकोन विकसित करावी लागेल. कारण गडचिरोलीत प्रत्येकच तरुणाला सरकारी किंवा खासगी नोकरी मिळेलच असं नाही, त्यामुळे स्थानिक संसाधनावर आधारित उद्योजकता हा विकासाचा दुसरा महत्वाचा मार्ग असू शकतो. नक्षलवादाच्या काळात युवकांना ज्या प्रकारच्या कथा, प्रतीकं आणि नेतृत्वाचा प्रभाव पडत होता ना, त्याला पर्याय म्हणून शिक्षण, विज्ञान, क्रीडा, सामाजिक सेवा, उद्योजकता आणि लोकशाही नेतृत्वाची सकारात्मक उदाहरणं गावागावात निर्माण करावी लागतील. यासाठी विकासाची नवी सामाजिक भाषा निर्माण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आजच्या तरुणाला असं वाटलं पाहिजे की माझ्या गावात माझ्यासाठी भविष्य आहे, माझ्या शिक्षणाला आणि कौशल्याला मूल्य आहे, मी रोजगार मिळवू शकतो, तसंच रोजगाराचं निर्माणही करू शकतो आणि गडचिरोली सोडल्याशिवायही मी माझं भविष्य घडवू शकतो. म्हणजे गडचिरोलीचा विकास केवळ सरकारी योजना आणि पायाभूत सुविधाच्या आकडेवारीत मोजता येणार नाही, तर लोकांच्या मानसिकतेत आणि त्यांच्या आकांक्षामध्ये झालेला बदल हा त्यांच्यासाठी महत्वाचा परिणाम असला पाहिजे असं माझं ठाम मत आहे सर.
1: श्रोते हो, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात CBM म्हणजेच कॉन्फिडन्स बिल्डिंग मेकॅनिझमच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस आणि स्थानिक जनता यांच्यात परस्पर विश्वास कसा वाढवता येईल याविषयी जाणून घेऊया प्राध्यापक डॉ दिलीप बार सागडे यांच्याकडून.
2: खरं तर गडचिरोली सारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्यात प्रशासन आणि पोलीस यांची भूमिका आता केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरता मर्यादित राहिलेली नाही. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या योजना, आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगार आणि इतर मूलभूत सुविधांशी जोडण्याच्या दिशेनेही विविध उपक्रम राबवले जात आहेत. खरं तर पोलीस विभागाच्या वतीनं जे जनजागरण मेळावे राबवले जातात ना, ते सीबीएमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. कारण इथे पोलीस आणि नागरिकांचा संबंध ही केवळ सुरक्षा किंवा तपासापुरता मर्यादित राहत नाही, तर नागरिकांच्या सामाजिक आणि विकासात्मक गरजांशी देखील पोलीस यंत्रणा जोडली जाते. ही व्यवस्था पुढे नेत पोलीस जनता संवाद मेळावा याच्यात परावर्तित झाली ना तर अधिक फायदा होईल. म्हणजे याच्या पुढील टप्प्यामध्ये दुर्गम भागातील लोकांसाठी करिअर काउन्सिलिंग, स्किल ट्रेनिंग, एम्प्लॉयमेंट लिंकेज अशी सलग व्यवस्था निर्माण करता येऊ शकते. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सीबीएमशी जोडताना ग्राम पातळीवरील सेवा वितरणाची गुणवत्ता आणि लोकांचा सहभाग याला विशेष महत्व द्यावं लागेल. म्हणजे एखाद्या दुर्गम गावामध्ये शिक्षक नियमित उपलब्ध असणं किंवा आरोग्य सेवा वेळेवर मिळणं किंवा रस्ता आणि पाण्यावरचे प्रश्न जे आहेत ना, या छोट्या छोट्या पण अनुभवातनं शासनावर नागरिकांचा विश्वास निर्माण होतो. त्याच्यामुळे गडचिरोलीमध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक संघटना, महिला बचत गट यांना या प्रक्रियेमध्ये औपचारिकपणे जोडलं जाणं, जेणेकरून कम्युनिटी डेव्हलपमेंट पार्टनरशिप उभी करता येईल. यामुळे शासनाचा संदेश फक्त सरकारी यंत्रणेकडून न जाता विश्वासार्ह स्थानिक व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं.
1: श्रोते हो, नक्षलवादमुक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा नवा अध्याय सर्व घटकांच्या प्रयत्नांमुळे लवकरच पूर्णत्वाला जाईल यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

वृत्त विशेष हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र प्रस्तुत कृषिविषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम मटवळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार.
1: आज सोमवार भारतीय सौर दिनांक 13 अश्विन शके 1948 म्हणजे
0: 5 ऑक्टोबर 2026. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र निर्मित माझा वार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणाच्या कार्यक्रमात मी माहेश्वरी मिसाळ
1: आणि मी अंकुश जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, बीज प्रक्रिया हा एक बियाणावर केला जाणारा महत्वाचा उपचार आहे. बीज प्रक्रियेमुळे आपल्याला अनेक फायदे होतात.
0: बियाणं जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून बियाणातून पसरणारे विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी बियाण्यावर जैविक रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते. याला बीज प्रक्रिया म्हणतात.
1: कोणत्याही हंगामातल्या कोणत्याही पिकांची पेरणी करण्यापूर्वी बियाणाला शिफारसीनुसार प्रक्रिया केल्या तर पुढे

0: उभ्या पिकावर येणाऱ्या किडी रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. याशिवाय काही प्रक्रिया पिकांच्या उगवणीसाठी उत्पादन वाढवण्यासाठी करायच्या असतात.
1: बीज प्रक्रिया केली असता जमिनीतून आणि बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो.
0: बियाण्याची उगवण क्षमता वाढते, रोपं सतेज आणि जोमदार वाढतात, पिकांच्या उत्पादनात 10-15% वाढ होते, कमी खर्चात बीज प्रक्रिया होते. त्यामुळं पिकांवर येणारे रोग किडींचं नियंत्रण झाल्यानं औषधाच्या फवारणीवर होणारा मोठा खर्च वाचतो. किडी रोग नियंत्रणाची ही फायदेशीर पद्धत आहे. असे अनेक फायदे बीज प्रक्रिया केल्यामुळं होऊ शकतात. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडं.
1: आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला मुलाखत ऐकणार आहोत दुधातील घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या बाबी याविषयी. मुलाखत आहे कृषी महाविद्यालय लोणी तालुका संगमनेर इथल्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर दीपाली तांबे यांची. ही मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी.
0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आपल्याला दुधातील विविध घटक आणि त्या घटक द्रव्यांवर परिणाम करणाऱ्या बाबी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. कृषी महाविद्यालय लोणी तालुका राहता इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दीपाली तांबे यांच्याकडून. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो.
0: दूध हा सगळ्यांच्याच रोजच्या आहाराचा एक भाग आहे. दूध म्हणजे नेमकं काय, तर याविषयी आपण सुरुवातीला काय सांगाल?
2: दुधाची संज्ञा जर म्हटलं तर आपण एक गाई जी असते ती विण्यापूर्वी 15 दिवस आधी आणि एक विल्यानंतर 5 दिवसांनी जी स्वच्छ निरोगी एक पांढरट पिवळसर आपल्याला जो स्राव मिळतो त्याला आपण दूध असे म्हणतो. आपण सर्वांनाच माहिती की दूध हा जो घटक आहे तो मानवी शरीरात किती महत्वाचा आहे. सर्वात महत्वाचं कॅल्शियम हे दुधामध्ये सर्वात जास्त असतंय. हाडांसाठी शरीरवाढीसाठी हा दूध जो आहे तो खूप महत्वाचा घटक आहे. अगदी ऋषीमुनींच्या काळापासून चांगल्या स्वास्थ्यासाठी दुधाचे सेवन केले जाते. आजही गावाच्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर गाईचं ताजं दूध काढून पिणं अतिशय लाभदायक मानलं जातं. दुधामध्ये जीवनसत्व, खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्वेही असतात. दुधाचे महत्व सांगण्यासाठी दरवर्षी आपण 1 जून हा दिवस जो आहे तो दुग्ध दिवस म्हणूनही साजरा करतोय. तर अनेकांना मी तर सांगते की दुधाचे जे पदार्थ आहे जे पनीर व्हे त्यापासून विविध व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्सही तुम्ही करू शकतात. आणि त्यामध्ये मग पनीर किंवा पनीरच्या वेगवेगळ्या डिशेस आहे, सर्वांचे लहान मुलं वगैरे असतात तर त्यामध्ये आपण घरगुती केमिकल विरहित पनीर कसं बनवू शकतो आणि सर्वांना छान केमिकल विरहित घरी कसं खायला देऊ शकतो ह्यासाठी तुम्ही पनीर वगैरे करू शकतात. आणि त्याबरोबर पनीर केल्यानंतर जे व्हे आपण ते फेकून देतो, जो घट्ट पार्ट असतो त्याला आपण पनीर म्हणतो आणि उरलेलं जे पाणी जे असतं पिवळसर ग्रेनिश तर ते जे असतं हिरवं पिवळं पाणी तर त्याचा आपल्या अगदी झाडांपासून त्याबरोबर आपण तुम्ही त्याचा व्हे कँडी करू शकता, व्हे कुल्फी करू शकता, व्हे ड्रिंक्स वेगवेगळे फ्लेवर्स टाकून व्हे बिव्हरेजेस करू शकता. तर खूप सारे व्हॅल्यू ॲडेड तुम्ही पदार्थ ह्या दुधापासून तयार करून अगदी चॉकलेट आणि कॅडबरीही तुम्ही बाहेर खाण्यापेक्षा तुम्ही घरी तयार करू शकता.
0: दुधाचे विविध पदार्थही आपण सांगितले, दुधाच्या आहारातल्या महत्वाविषयी सांगितलं. दुधाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुधात प्रामुख्याने मग कोणते घटक असतात काय सांगता येईल?
2: तर त्याचं जे वर्गीकरण जर आपण बघितलं तर दुधात सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तर तो पाणी. जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या ज्या आपल्या ब्रीड्स ज्या आहे तर जनावरांच्या विविध जाती ज्या आहे त्याप्रमाणे त्यावर आपण जर बघितलं तर गायमध्ये समजा गीर असेल, होलस्टेन फ्रिजन असेल, थारपारकर असेल तर प्रत्येक गाईच्या दुधामध्ये जे पाण्याचे प्रमाण वेगवेगळे आहे पण साधारणतः 86-87% जो भाग आहे दुधाचा तो पाण्याने व्यापलेला आहे. तर आणि ह्या पाण्याचे महत्व तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की रक्ताभिसरण प्रोसेस जी असते तर त्यामध्येही पाण्याचं खूप महत्व आहे. आणि त्यामध्ये आपण जे दूध पचनासाठी सुलभ आहे, दुधातून घेतलेल्या पाण्यामुळे रक्ताभिसरण जी क्रिया आहे ती व्यवस्थित तर होतेच आणि शरीरात कमी झालेल्या पाण्याचे हे प्रमाण वगैरे अति वाढून काढते. पाणी हे महत्वाचं घटक आहे. दुधातील जी चरबी त्याला आपण स्निग्धांश, धृतांश किंवा फॅट असे म्हणतो. फॅट आणि SNF यावरच आपल्या दुधाच्या किमती ठरत असतात. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं सगळ्यात जास्त जे फॅट आहे ते तुपामध्ये जवळजवळ ते 99-99.5% या स्वरूपात आढळते. आणि स्निग्धांश हा ऊर्जेचा एक मुख्य घटक आहे. जर आपण बघितलं तर 1 ग्रॅम स्निग्धांशापासून 9.3 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला मिळते. आणि त्यामुळे या रोजच्या आहारात तुपाचा वगैरे समावेशही आपणास माहीत आहे की खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुधात साधारणतः 110 स्निग्ध आम्ल आहे. त्यातील

0: दुधाला हा मऊपणा किंवा गुळगुळीतपणा प्राप्त होतो.
1: आता या स्निग्धांशांचा जसं आपण प्रकार सांगितले तसे दुधामध्ये दुसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रथिनं आहेत, तर या प्रथिनांचे सुद्धा काही प्रकार आहेत का?
0: हो नक्कीच सर, या प्रथिनांचेही दोन मुख्यतः प्रकार पडतात, वनस्पतीजन्य एक प्रथिने असतात आणि एक प्राणीजन्य प्रथिने असतात. आता दुधातले जे प्रथिने आहेत ते प्रामुख्याने प्राणीजन्य वर्गामध्ये मोडतात. ही प्रथिने जी असतात ती केसिन, लॅक्टोअल्ब्युमिन, ही जे आहे केस दुधातच फक्त नैसर्गिक स्थितीत आढळतात. आणि गाईच्या दुधामध्ये जर बघितलं तर साधारणतः 2.5% प्रोटीन असतं, केस असतं, प्रथिने असतात. आणि म्हशीच्या दुधामध्ये हे 3%, म्हणजे साधारणतः गाईचं दूध असू किंवा म्हशीचं दूध असू, साधारणतः 2 ते 3% प्रथिने, ज्याला आपण प्रोटीन्स म्हणतो, ते असतात. आता हे जे दुधातील फॅट जे आहे ते आपल्या वेगवेगळ्या ब्रीड्समध्ये वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या जातीमध्ये जनावरांच्या वेगवेगळं असतं. तर जर आपण बघितलं तर गाईच्या दुधामध्ये साधारणतः 3.5 ते 4.5% हे फॅट असतं. आणि जर तुम्ही जर म्हशीचं दूध घेतलं तर त्यामध्ये 7.5 ते 7% फॅट असतं. असे भरपूर सारे दुधाचे टाईप्स आहे, तर दुधाचे प्रकार आहे, तर त्यामध्ये वेगवेगळे फॅट्स आपल्याला बघायला मिळते. लॅक्टोज म्हणजे काय? तर एक दुधाची दुग्ध शर्करा, ज्याला आपण लॅक्टोज असे म्हणतो, दुधामध्ये साधारणतः 4 ते 4.5% जी शर्करा आहे ती विरघळलेली असते. आणि आपण विचारल्याप्रमाणे जसं की एक जीवाणू आहे, तर लॅक्टोबॅसिलस हा जो जीवाणू आहे तो दुग्ध शर्करावर अभिक्रिया करून ते आपल्याला दुग्धाम्ल, ज्याला आपण लॅक्टिक ॲसिड म्हणतो, तर ते तयार होतं. आणि लोणी आणि चीज बनवताना याची गरज भासते. दुग्धाम्ल जे असतात त्यामुळे, ज्याला आपण लॅक्टिक आम्ल म्हणतो, त्यामुळे दही आंबट होते. आणि दुग्ध शर्करा ही साखरेपेक्षा 1.6 पटीने गोडी असते. प्रथिनाच्या जे पचनामुळे तयार होणारे जे अपायकारक वायू जे आहे ते दुग्ध शर्करेच्या पचनामुळे तयार होत नाही. म्हणून लहान मुलांना, आजारी माणसांना, गर्भवती मातांना दूध सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
1: नक्कीच. दुधामधला एक महत्त्वाचा आणखीन एक घटक म्हणजे त्यातले क्षार आणि खनिज. तर दुधामध्ये यांचं प्रमाण किती टक्के असतं याविषयी काय सांगाल?
0: जसं आपण प्रथिने, आता ही दुग्ध शर्करा वगैरे बघितले, जसं की लॅक्टोजमध्ये 1 ग्रॅम लॅक्टोजपासून 4.1 कॅलरी एक ऊर्जा मिळते. आणि तसंच क्षाराचंही महत्त्व आहे आपल्या दुधामध्ये. तर दुधातील काही क्षार विरघळलेले असतात, ते फॉस्फरस आणि कॅल्शियमशी संयोग पावलेले असतात. आणि साधारणतः लहान मुलांच्या वाढीस, पचनक्रियेत पचन होण्यासाठी हे उपयुक्त असतात. आणि आपण जर बघितलं तर क्षारांचं प्रमाण जे आहे दुधात ते 0.7 ते 0.8% असतं. पण जो 75% जो भाग आहे तो कॅल्शियम आणि फॉस्फरसचा असतो. याशिवाय मॅग्नेशियम, क्लोरीन, आयोडीन, मॅंगनीज इत्यादीही खनिज द्रव्ये या दुधामध्ये आढळतात.
1: या व्यतिरिक्तही जीवनसत्वही दुधामध्ये काही असतात का? त्यांचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत?
0: जीवनसत्वाचं जर म्हटलं तर आपण प्रामुख्याने 2 प्रकार बघतो. एक वॉटर सोल्युबल, जे पाण्यात विरघळणारे असतात, आणि दुसरे फॅट सोल्युबल असतात. तर साधारणतः व्हिटॅमिन जे जीवनसत्व अ, ड, ई आणि जे के असतात ते साधारणतः फॅट सोल्युबल असतात. आणि जे बी कॉम्प्लेक्स आणि जे ब वर्गातील जे असतात आणि सी व्हिटॅमिन, तर ते आहे पाण्यात जे असतात ते पाणी विरघळणारे असतात. आता आपण हे जे सर्व घटक बघितले हे घटक आहे दुधातील, पण ह्या घटकावर विविध बाबींचा परिणाम होतो. तर त्या बाबी कुठल्या? तर त्यात 4 प्रामुख्याने आहे बाबी आहेत. फर्स्ट आहे अनुवांशिक जे घटक असतात, दुसरं म्हणजे शारीरिक स्थिती म्हणता येईल, तिसरं म्हणजे वातावरणीय बदल, आणि चौथं म्हणजे व्यवस्थापन. त्यापैकी जे अनुवांशिक घटक आहे त्यामध्ये मग तुमचा जनावरांचा वर्ग, जनावरांची जात, त्यानंतर वैयक्तिक जनावर, यावर तो अनुवांशिक घटक अवलंबून असतो. आणि जर शारीरिक स्थिती त्या जनावराची कशी आहे, म्हणजे जनावरांचं वय किती आहे, जनावरांचं वय जरी जास्त असेल तर मिल्क प्रोडक्शन हे कमी भेटतं आपल्याला, आणि पिताची अवस्था, त्यानंतर प्रसूतीच्या वेळेस शारीरिक अवस्था कशी आहे, जनावरांचं आरोग्य कसं आहे, जनावरांचा स्वभाव कसा आहे, ह्यावरही खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि तिसरं म्हणजे वातावरणीय बदल. त्या वातावरणीय बदलमध्ये तापमान आणि हंगाम म्हणजे सीझन हे खूप परिणाम करतात दुधावर. आणि शेवटचं सांगायचं म्हटलं तर व्यवस्थापन. व्यवस्थापन ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, जी की व्यवस्थापन व्यवस्थित नाही केलं तर त्या बाबी आपल्या दुधावर परिणाम करतात. जसं की 2 धारेतील अंतर, दूध काढण्याची क्षमता, जनावरांचे जे खाद्य, खुराक, आहार, औषधोपचार, धारांची संख्या, अनियमितपणा, त्यानंतर जनावरांची उत्तेजितता आणि दूध काढणारी व्यक्ती, ह्या प्रामुख्याने ज्या गोष्टी आहे त्या दुधातील घटकावर खूप सारे परिणाम करतात.
1: शेतकरी बंधू भगिनीनो, आपल्यालाही याविषयी आणखीन काही जाणण्याची, काही तांत्रिक गोष्टी समजून घ्यायच्या असतील, त्यासाठी दीपाली तांबे यांच्याशी जर संपर्क करायचा असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 96-73-02-31-07. मॅडम, आज आपण आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकरी

0: बंधूंसाठी दुधातील घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या बाबी ह्या शेतकरी बांधवांना सांगितल्यात, त्यासाठी सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: थँक्यू सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण दुधातील घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या बाबी याविषयी कृषी महाविद्यालय लोणी तालुका संगमनेर इथल्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ दीपाली तांबे यांच्याशी अंकुश जोशी यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आस्वाद घेऊयात एका गीताचा.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत फळबागांचं व्यवस्थापन याविषयी. मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर यांची. मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळबागांचं व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर सरांकडून. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, फळबागांचं व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीनं करू शकलो तर साहजिकच आपला फायदा जास्त होणार आहे त्यामध्ये. तर याच विषयी आज आपल्याला मार्गदर्शन जाणून घ्यायचंय. सर, सगळ्यात सुरुवातीला विचारायचं की केशर आंब्याचं उत्पादन वाढवण्यासाठी मोहर फुटण्याच्या वेळी आपण काय काळजी घेतली पाहिजे?
2: सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये केशर आंबावनाचं क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. शेतकऱ्यांचा कल हा घन लागवडीकडे जास्तीत जास्त वाढत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केशर आंब्याचं जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या कृषी उद्यानविद्या विभागाने जी शिफारस केलेली पश्चिम महाराष्ट्रासाठी केशर आंब्याचं उत्पादन वाढवण्यासाठी, तर त्यामध्ये केशर आंब्याचं फळांचं अधिक उत्पादन घेण्यासाठी उभयलिंगी फुलांचे प्रमाण तसेच फलधारणा आणि उत्पादन वाढवण्यासाठी मोहर फुटण्याच्या वेळी 1% पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट म्हणजे 10 ग्रॅम प्रति लिटर किंवा 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करणे, त्यानंतर 1 महिन्याने पहिल्या फवारणीच्या नंतर 1 महिन्यानंतर पोटॅशियम नायट्रेट म्हणजे KNO3 आपण त्याला म्हणतो, 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी म्हणजे त्यामध्ये उभयलिंगी फुलांचे प्रमाण वाढेल, फलधारणा चांगली होईल आणि केशर आंब्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल.
1: सर, आता शेतकरी बांधवांकडे जो काय आंबा असतो, गावठी आंबा असतो, त्या सहज त्याच्या कोया पडतात आणि झाडामध्ये रूपांतर होतं, तर हा जो गावठी आंबा आहे या गावठी आंब्याचं सुधारित जातीमध्ये रूपांतरण करायचं असेल तर काही करता येऊ शकेल का?
2: तसं जर पाहिलं तर आपण ग्रामीण भागामध्ये आपण जर फिरत असताना आपण जर विचार जर केला तर बरेचसे शेतकरी बांधवांच्या बांधावरती म्हणा, शेतामध्ये म्हणा, शेतावरच्या बांधावरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला गावठी झाडं आढळतात आणि काही कालावधीनंतर या झाडांचं उत्पादन हे कमी होत चालतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी बांधवांचा आम्हाला फोन येतो की आमच्याकडे शेतावरती 20 वर्षाचं झाड, गावठी आंब्याचं झाड आहे, 25 वर्षाचं आहे, 30 वर्षाचं आहे, त्यापासून आम्हाला अपेक्षित असं उत्पादन मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्याला काय केलं पाहिजे? तर आपल्याच विद्यापीठाने शिफारस केलेली अशी आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जे गावठी किंवा अनुत्पादक आंब्याच्या झाडांचं जर आपल्याला सुधारित जातीमध्ये रूपांतर करायचं असेल तर अशी गावठी आंब्याची झाडे किंवा ज्यांचं उत्पादन कमी झालेलं आहे, ज्यापासून अपेक्षित असं उत्पादन आपल्याला मिळत नाही, तर ह्या आंब्याची झाडांची छाटणी ही नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जमिनीपासून 2 मीटर उंचीवरती छाटणी करावी. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये नोव्हेंबर जमिनीपासून 2 मीटर उंचीवरती छाटणी करावी आणि ज्या छाटणी केलेल्या फांद्या आहेत त्यावरती जी फूट येणार आहे त्यावरती फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये अपेक्षित म्हणजे तुम्ही केशरवानाची कलमे करून त्या ठिकाणी जे गावठी अनुत्पादक झाड आहे ते केशर आंब्याच्या सुधारित वाहनामध्ये ते आपण रूपांतरित करू शकतो.
1: आता 5x5 मीटर अंतरावर लागवड केलेल्या जुना आंबा बागेचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने करता येऊ शकेल याविषयी सांगा सर.
2: मगाशी सांगितल्याप्रमाणेच दिवसेंदिवस आंबा फळाची मागणी ही बाजारपेठेमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली केशर, आपण जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर केशर आंब्याच्या फळांना दिवसेंदिवस मागणी ही वाढत चाललेली आहे. बाजारपेठेची मागणी आणि होणारा जो पुरवठा आणि शेतकऱ्यांचा त्या लागवडीकडे वाढलेला कल पाहता बरेचसे शेतकरी बांधवांनी आता घन लागवडीकडे वळण्याचा विचार केलेला आहे. बऱ्याचशा आंबा बागा ह्या घन लागवडीमध्ये लागवड केलेल्या आपल्याला आढळतात आणि त्यामध्ये घन लागवडीमध्ये लागवड केल्याच्या नंतर बरेचसे शेतकरी बांधवांना म्हणजे 5x5 मीटर अंतर असेल किंवा कमी असेल, तर 5x5 मीटर स्पेशली जर आपण जर विचार जर केला तर 5x5 मीटर अंतरावर लागवड केलेल्या फळझाडा म्हणजे आंबा केशरवानांचे जे फळबाग आहेत तर या काही कालावधीमध्ये याच्यामध्ये उत्पादन हे कमी होत चालतं कारण त्याची छाटणी त्याचा आकारमान जर पाहिला तर त्याची छाटणी ही वेळोवेळी होणे गरजेचं असतं, शेतकरी बांधवांकडून ती वेळेत होत नाही आणि परिणामी अशा भागामध्ये हवा खिळती राहत नाही, सूर्यप्रकाश हा विस्तारित स्वरूपामध्ये फळझाडामध्ये आतमध्ये योग्य प्रकारे पसरत नाही, त्यामुळे रोग किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि परिणामी त्याचं उत्पादन हे कमी होत चालतं. मग अशा फळबागांचं पुनर्जीवन करणं हे आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. अशा परिस्थितीमध्ये ज्या फळबागा ह्या म्हणजे केशर आंब्याच्या ज्या फळबागा 5x5 मीटर अंतरावरती लागवड केलेल्या आहेत आणि ज्या फळबागांचं उत्पादन हे कमी झालेलं आहे अशा फळबागांची छाटणी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जमिनीपासून 1.5 मीटर उंचीवरती आपण जर छाटणी जर केली तर त्या फळबागांना परत पुनर्जीवित होऊन त्या साधारणपणे आपल्याला 1.5 वर्षामध्ये 1.5 ते 2 वर्षामध्ये परत उत्पादन आपल्याला पहिल्यासारखं त्या ठिकाणी चालू होऊ शकतं. त्याचं योग्य प्रकारे खत व्यवस्थापन सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे, पाणी व्यवस्थापन सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण 5x5 मीटर अंतरावर लागवड केलेल्या जुन्या घन लागवड केलेल्या फळबागांचं पुनर्जीवन आपण करू शकतो.
1: सर आता आंब्यानंतर यायचं पेरूकडं, पावसाळ्यामध्ये पेरू बागेतलं फळमाशीचं नियंत्रण जे आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी सांगा आणि त्यासोबतच देवी रोग जो आहे त्याचं नियंत्रण कसं करायचं याविषयी सांगा.
2: आपण जर पाहिलं तर पेरूमध्ये जो कमर्शियल बहार आपण जो म्हणतो तो मृग बहार आपण म्हणतो आणि या बहाराची फळे आपल्याला साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये खाण्यासाठी येतात आणि अशा वेळेस पेरूवरती पावसाळी हंगामामध्ये फळमाशीचा जो प्रादुर्भाव आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो आणि फळमाशीचा जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये जर झाला तर अशी फळे वरून एकदम चांगली दिसतात पण आतमध्ये कापल्यानंतर आपल्याला त्याचा आस्वाद घेता येत नाही. तर मग अशा फळामधील फळमाशीचं प्रमाण आपल्याला कसं कमी राखता येईल किंवा कशा प्रकारे त्याचं निर्मूलन करता येईल तर त्यासाठी आपण फळमाशीच्या योग्य नियंत्रणासाठी आपल्याला बागेमध्ये रक्षक सापळ्यांचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणपणे जे आपण कामगंध सापळे आपण म्हणतो फळमाशीचे ते 1-4 कामगंध सापळे आपण लावावेत. त्यानंतर फळमाशीची जी काही कोशावस्था आहे ती नष्ट करण्यासाठी झाडातील आळ्यांची जी माती ती आपण मातीची खोदणी किंवा नांगरणी आपण त्या ठिकाणी आळ्यातल्या आळ्यामध्ये केली पाहिजे. जे काही तुमचे कीडग्रस्त फळं आहेत ते फळं वेचून तुम्ही वेळीच ते नष्ट केली पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण फळमाशीचं नियंत्रण आपण योग्य प्रकारे करू शकतो. तसेच पावसाळी हंगामामध्ये पेरूवरती देवी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतो आणि या देवी रोगामुळे ही फळं आपल्याला विक्रीयोग्य राहत नाही किंवा खाण्यायोग्य राहत नाही. फळांच्या वाढीच्या अवस्थेमध्येच आपल्याला त्यावरती तो जास्त प्रमाणामध्ये पाऊस जर आला, आर्द्रता मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढली तर आपल्याला देवी रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसतो. तर देवी रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी विद्यापीठानेच आपल्या केलेली जी शिफारस आहे तर मँकोजेप 63% WP अधिक कार्बन डेंजिम 12% या संयुक्त बुरशीनाशकाचे आपण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मध्ये टाकून अशा 3 फवारण्या जर 10 दिवसाच्या अंतराने जर केल्या तर देवी रोगाचं आपल्याला प्रभावी असं नियंत्रण झालेलं दिसतं. यासाठी शेतकरी बांधवांनी सांगितलेल्या औषधांच्या जर फवारण्या योग्य वेळी जर केल्या तर आपल्याला प्रभावी असं नियंत्रण देवी रोगाचं मिळू शकतं.
1: सर आता डाळिंब पीक जे आहे या डाळिंबाची रोपं खरेदी करत असताना आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच कोणत्या वाणाची लागवड शेतकरी बांधवांनी केली पाहिजे याविषयी सांगा.
2: आता आपण मागील 5 ते 10 वर्षापूर्वीचा आपण जर क्षेत्राचा विचार जर केला, महाराष्ट्रातील डाळिंबाखालील क्षेत्राचा विचार जर केला तर तेलकट डाग रोग आणि मर रोग या रोगांच्या प्रादुर्भावामुळे जास्तीत जास्त प्रादुर्भावामुळे आपल्या महाराष्ट्रातील डाळिंबाखालील क्षेत्र हे घटत गेलेलं आपल्याला दिसतं आणि मागील 2 वर्षाचा आपण जर विचार जर केला तर ह्या घटत गेलेल्या क्षेत्रामुळं वाढलेल्या मागणीचा विचार जर केला, मार्केटमध्ये फळांची मागणी जी वाढलेली आहे आणि मिळणारं शेतकऱ्यांना मिळणारा जो दर आहे याचा जर विचार जर केला तर सद्य परिस्थितीमध्ये डाळिंबाला उच्चांकी असा दर मिळत आहे बाजारपेठेमध्ये. त्यामुळे शेतकरी वर्ग आपले शेतकरी बंधू हे परत एकदा डाळिंब पिकाकडे वळलेलं आपल्याला दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये परत मागचेच पाडे पूर्ण येऊ नये त्या दृष्टिकोनातून आपल्या शेतकरी बांधवांनी डाळिंबाचे रोपे कलमे खरेदी करताना एक विशेष अशी काळजी घेतली गेली पाहिजे किंवा डाळिंबाचे रोपं हे जी आपली कृषी विद्यापीठाची रोपवाटिका आहे, कृषी विभागाची रोपवाटिका आहे आणि शासनमान्य रोपवाटिका आहे, अशा रोपवाटिकेमधूनच शेतकरी बांधवांनी डाळिंबाची कलमे रोपे ही खरेदी करण्यावरती भर दिला गेला पाहिजे. कारण अशा परिस्थितीमध्ये अशा ठिकाणामध्ये ठिकाणावरून शेतकऱ्यांना एक शाश्वत आणि एक विश्वसनीय अशा प्रकारचे रोप कलमांचा पुरवठा हा केला जातो. त्या तुलनेमध्ये जर प्रायव्हेट याच्यामध्ये जर शेतकरी बांधवांनी विचार जर केला तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विश्वासार्हता शेतकरी बांधवांना दिली जात नाही. परिणामी कलमाचे दर आपण जर पाहिलं तर शासकीय दर आमचा 30 रुपये आहे प्रति कलम आणि आपण जर रोपवाटिकेतला AQ दर जर पाहिला तर तो फार तुलनेने कमी आहे आणि अशा याच्यामध्ये शेतकरी बांधव फसतो आणि परिणामी स्वस्त कलमांचा खरेदी करून आपण ज्या शेतकऱ्यांनी महागडी रोपं आणून चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान शेतकरी बांधवांचं होऊ शकतं। त्यासाठी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी या उक्तीप्रमाणे आपण विश्वसनीय ठिकाणावरूनच तेलकट डाग म्हणजे तेलकट डाग रोगमुक्त असेल किंवा मरोगमुक्त असलेल्या ठिकाणावरूनच कलमे रोपांची खरेदी करणं गरजेचं आहे। आणि अशा ज्या रोपवाटिका आहेत त्यांची तज्ज्ञामार्फत तपासणी झालेली आहे किंवा नाही तर हे सुद्धा खात्री करणं तितकंच आपल्याला गरजेचं आहे। म्हणजे आपण एकदा डाळिंब लागवड केल्याच्या नंतर आपल्याला निश्चिंतपणे म्हणजे निश्चिंत राहता येईल। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बरेचसे वाण मार्केटमध्ये आपल्याला आलेले दिसतात, परंतु महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं डाळिंबामधील संशोधन हे एक नाविन्यपूर्व आहे। विद्यापीठाने संशोधित केलेले जे वाण आहेत ते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा त्याला आजही आपण जर पाहिलं तर त्याला मागणी आहे, कारण आंतरराष्ट्रीय तोडीचे वाण या विद्यापीठामधून संशोधित केलेले आहेत। त्यांची असणारी त्यांना असणारी मागणी त्यांचा असणारा टिकवण क्षमता याची जर आपण जर विचार जर केला तर देशातील 90% क्षेत्रावरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फुले भगवा आणि फुले सुपर भगवा या वाहनांचं क्षेत्र आपल्याला आढळतं। आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा जर विचार जर केला तर शेत व्यापारी वर्ग किंवा ग्राहक वर्ग हे ज्या वाहनांचा मागणी करतात त्याच्यामध्ये सर्वप्रथम अशी पसंती ही भगवा आणि फुले भगवा सुपर या वाहनांनाच आहे, कारण त्यांचे मार्केटमध्ये असणारा ऍक्सेप्टन्स, त्यांची टिकवण क्षमता, त्यांचं उत्पादन यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत। तर ते सर्व विचार करून शेतकरी बांधवांनी आपला भगवा आणि फुले भगवा सुपर या वाहनांची निवड

0: करणं तितकंच क्रमप्राप्त ठरेल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळबागांचं व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेतलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या उद्यान विद्याविभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर सरांकडून, सरांचा मोबाईल नंबर आहे 75 88 51 79 67. डॉक्टर सचिन मगर सर, आपण ही जी मुलाखत दिली, सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण फळबागांचं व्यवस्थापन याविषयी मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर यांची. मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी.
3: तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर माझावर माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी महेश्वरी मिसाळ
2: आणि मी अंकुश जोशी आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूयात आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन.
3: तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुधा मटुळे. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.

राज्यस्तरीय प्रसारण आत्ताच आपण ऐकलं. बरं तर मंडळी, भेटूया या पुढील कार्यक्रमात. माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:47 झाली आहेत.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
3: 1872 जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
4: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
5: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये आज 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चेदरम्यान हे करार झाले. या सामंजस्य करारांमध्ये 5 वर्षांसाठी व्हिसा, युवकांना परस्परांच्या देशात संधी, वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश आहे. यामुळे स्वित्झर्लंडला भारतीय कृषी उत्पादनं, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वाढायला मदत होईल. जैवतंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं.
2: हम स्विट्जरलैंड की इंफ्रास्ट्रक्चर कंपनीज को भारत में बड़े लेवल पर निवेश करने और कैपेसिटी बिल्डिंग, डिजाइन और मैन्युफैक्चरिंग में भागीदारी के लिए आमंत्रित करते हैं. फ्रेंड्स, साइंस और टेक्नोलॉजी सहयोग भी हमारी साझेदारी का एक मजबूत स्तंभ है. मुझे बहुत खुशी है कि हम जल्द ही हेल्थ, क्लीन एनर्जी और स्पेस जैसे प्रायोरिटी एरियाज में नए ज्वाइंट रिसर्च प्रोजेक्ट लॉन्च करने जा रहे हैं.
1: अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणखी दृढ करण्यासही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधी तयार करण्याचं निश्चित केल्याचं ते म्हणाले. भारत आणि स्वित्झर्लंडच्या मैत्रीपूर्ण संबंधांना अनेक शतकांचा इतिहास असल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. यासंदर्भातला शासन आदेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकूण वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करण्याचं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. न्यायमूर्ती संगीता अग्रवाल, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह या 3 न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. 28 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं त्यांच्या नावांची शिफारस केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयातल्या महिला न्यायाधीशांची संख्या 3 वर पोहोचली आहे तर एकंदर न्यायाधीशांची संख्या 37 झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिओर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तवणूक कशाप्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे. सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. ओला उबरसारख्या ॲप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तात्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारतानं सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलम भारताच्या बाजूनं झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. निवृत्तीवेतन विभागानं निवृत्तीवेतनधारकांचे अनुभव आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणीतून सतत शिकायला हवं तसंच सध्याच्या प्रणालीतल्या त्रुटी दूर करण्याच्या दिशेनं काम करायला हवं असं केंद्रीय कार्मिक आणि निवृत्तीवेतन मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित 17व्या अखिल भारतीय निवृत्तीवेतन अदालतीला ते संबोधित करत होते. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात महिला सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांची गरज सर्वोच्च न्यायालयानं आज अधोरेखित केली. या भागात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. महिलांना रस्त्यानं किंवा मेट्रोनं प्रवास करताना रात्रीच्या वेळीही सुरक्षित वाटायला हवं असं न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती KVinodchandran यांच्या पीठानं सांगितलं. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. विमानाच्या इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इंडिगोनं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी इंधन अधिभार शुल्कात वाढ केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. MPSCचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेला पोवाडा आता आपण ऐकूया. रचना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आहे.

शेतकऱ्यांचे हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजारांची कमतरता आहे याची विचारपूस करत आहे। त्यांच्या झोपडी मध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी राजे खायला लागलेले आहे। आणि याच मावळ प्रांतामधले भील रामूशी कोळी वडार मुसलमानाचे पोहर शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत। आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना राजांचं शिक्षण

महादेवा, जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि राजांची घोडदौड चालू झालेली, राजे दौडायला लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400 साडेचारशे हे बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं

राजाने घोडा थांबवला. इसाजी कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजा थांबा. इसाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळाय लागला पाचता पाचता, हे सांगून पटला गुडघ्याला लागलेला आहे. परत उठलेला आहे आणि परत उठत आहे, राजा राजे थांबा राजे. तो पळत येणारा ग्रस्त पळत आला, राजांचे घट्ट पाय धरले आणि सांगितलं, राजा राजा संपलो रे राजा, मला या जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं. आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा. अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी भांड पोरली भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलानी तिच्यावर खाला खाल्ला राजा संपलो, असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच. एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या. आणि एसाजी निघालेला आहे प्रणाम.

ராம் ராம் பாட்டி, நீ சாஜியாய். அரே காலாஸ் பாட்டி, शिवाजीराजांच्या कानावर तुमची कागाळी आली आहे, म्हणून शिवाजीराजांनी तुम्हाला येशीपाशी बोलवलंय. अरे कोण राजा? अरे ज्याचा बाप आदिलशहाच्या दरबारामध्ये मुजरे करतो त्याचा मुलगा राजा. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला तू नकली राजा आहे म्हणावं. नामधारी राजा आहेस, अजून तुझी नाळ वाढली नाही, ओट पिळा तर दूध निघेल. तोंड सांभाळून बोला. अरे जा. इसाजी तसाच पाठीबाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तानाजी, राजे पाटील मगरूर आहे. काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाढली नाही, ओट पिळा तर दूध घेल. तानाजी मालुसरे बाजून उभे होते. तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वळ्या. हे साजी, अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीतीस काय? पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितलं, एसाजी तानाजी, एसाजीनं केले ते बरोबर आहे. बाबा आपले नाव? रामजी. आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी. एसाजी रामजीला घोड्यावर घ्या, निघा आमच्या बरोबर. आणि राजे निघालेले. राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा. नाही, या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे. या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं पाळ, माझ्या माता भगिनी. नाही, या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे. या विचारामध्येच राजे पुण्याला आले. आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेल्या, सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा.

झाला काय बंदोबस्त केला अहो सर्व घरांना बाहेर न कड्याला टाकले जर तिकडे बाटला नारडावरून केली तर कुणाला याला मार्ग नाही गावाचा बंदोबस्त केला पाटलाच्या वाड्यावर गेला पाटील गाड झोपलेला ईसाईन पाहिलं

पाण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे माँसाहेबांच्या दर्शनासाठी आले. माँसाहेबांचं दर्शन घेत असताना माँसाहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज माँसाहेबांना वेगळाच.

काय बोलताय तुम्ही? मा साहेब नामधारी राजा। शोभा तुम्ही काय बोलता आमच्या काय? मा साहेब दरबारी चला कळेल तुम्हाला। येते बाबा। जिजाऊ मा साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले। एसाजी अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर। आणि पुढच्या दारातन पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली। पाटील पळत पुढालाडी काय म्हणताय? प्रणाम मा साहेब, प्रणाम शिवाजी राजे। प्रणाम शिवाजी राजे म्हटल्या बरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे। काय रामजी हास का तो? राजे, राजे याच निचानी माझ्या मुलीची आबरुटली। राजा याला जिवंत ठेवू नका। काय पाटील आम्ही ऐकतो ते खरं आहे का? मा साहेब, मा साहेब मला न्याय होय। पाटील आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल। ज्या पायां तिच्या पर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जातील। मा साहेब पाटील, पाटील तू जशी आता गायवाया करतोय त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाया केल्या नका। पाटील, पाटील माझ्या माझ्या अंगाला हात लावू नका। मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे। पाटील माझ्या अंगाला हात लावू नका। पण नीच तुला तिची माया आली नाही। ज्या पायां तिच्या पर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील। हे साजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि काय झालं

श्रोते हो, आत्ताच आपण सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेला पोवाडा ऐकलात. रचना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची होती. लोकसंगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा. कुमुद भागवत यांनी गायलेलं कुसुमाग्रज यांचं गीत ऐकूया.

कुमुद भागवत यांनी गायलेलं हे गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. रचना कुसुमाग्रज यांची होती. भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया भीमराव पांचाळे यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत आता प्रसारित करत आहोत मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन राग यमन. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ अमित मिश्रा यांनी केली आहे. ऐकूया तर मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन राग यमन.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिलिंद रायकर यांचं यमन या रागातील व्हायोलिन वादन ऐकलं. त्यांना तबला साथ केली होती अमित मिश्रा यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: '1872 जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: वाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सई काटदरे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे मारू बिहाग. त्यांना तबला साथ केली आहे कौस्तुभ दिवेकर यांनी तर हार्मोनियम साथ आहे निनाद जोशी यांची. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत रसिया आओना, तर द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत तडप तडप पियाविना. ऐकूया सई काटदरे यांचं मारू बिहाग या रागातील शास्त्रीय गायन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण सई काढ दे यांचं मारू बिहाग या रागातील शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना त्यांच्या शास्त्रीय गायनात तबला साथ केली होती कौस्तुभ दिवेकर यांनी, तर हार्मोनियम साथ होती निनाद जोशी यांची. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, रात्रीचे 11 वाजत आहेत। प्रथम ऐकूया ठीक 11 वाजता समाचार आणि त्यानंतर न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 दरम्यान आपण AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम अखंडपणे ऐकू शकता. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

11:12 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ मुख्यतः निरभ्र होतं. कमाल तापमान रेकॉर्ड करण्यात आलं. कुलाबा इथे 35 आणि सांताक्रूज इथे 33° सेल्सिअस. किमान तापमान होतं कुलाबा इथे 27 आणि सांताक्रूज इथे 24° सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 80 आणि सांताक्रूज इथे 70%. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ मुख्यतः निरभ्र असेल. कमाल तापमान 36 आणि किमान तापमान 25° सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. समुद्रात 35 ते 45 किलोमीटर प्रतितास वारे वाहतील. वादळात त्यांचा वेग 55 किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता असल्याने कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीच्या भागात मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो, रात्रीचे 12:13 झाली आहेत, क्षमा करा 11:13 झाली आहेत. भावधारा या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहात अमृता काळे यांनी गायलेलं संगीता म्हस्कर यांचं भावगीत. संगीतबद्ध केलं आहे हेमंत सपकाळे यांनी.

0: वैदेही करंबेळकर यांनी गायलेलं गायलेली ही गझल आत्ताच आपण ऐकली. श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: १८७२ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोते हो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 8:15 वाजता FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता

0: बातमीचा वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
1: श्रोतेहो, रात्रीचे 11:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात लियाकत अली खान यांचं सारंगी वादन, राग आहे झिंझोटी. त्यांना तबला साथ केली आहे विश्वनाथ शिरोडकर यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया लियाकत अली खान यांचं झिंझोटी या रागातील सारंगी वादन.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण लियाकत अली खान यांचं झिंझोटी या रागातील सारंगी वादन ऐकलं. त्यांना तबला साथ केली होती विश्वनाथ शिरोडकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची डीटीएच उपग्रह वाहिनी AIR मराठी. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. आकाशवाणीच्या संग्रहातून या मालेत आता ऐकूया कथांतर, या मालिकेचा भाग 5.

श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत श्याम मनोहर लिखित 100 मी या पुस्तकातला काही अंश. आम्ही आपल्यापुढे सादर करतो आहोत 100 मी. ही खरं तर 100 ठिपक्यांची रांगोळी आहे. त्यात वाचकांनी आपल्या कल्पनेनी रेषा जोडून रंग भरायचे आहेत. या पुस्तकात श्याम मनोहरांची भूमिका एका आर्किटेक्टची आहे. त्यांनी दिलेल्या आराखड्यातून आणि स्पेसमधून आपल्या बुद्धीनुसार आपण वास्तुनिर्मिती करायची आहे. या पुस्तकात श्याम मनोहरांनी सर्वस्वी वेगळ्या उपायाचा अवलंब केलाय. इथे बऱ्याच ठिकाणचा मुख्य मजकूरच जाणीवपूर्वक डिलीट केलाय आणि केवळ कथनपूर्व मजकूर आणि कथनोत्तर मजकूर वाचकांच्या हाती सोपवला आहे. या पुस्तकातलं निवेदन कुठेही पूर्ण होत नाही. त्याच्या अपुऱ्या उजेडात थोडी थोडी झलक मात्र आपल्याला दिसत राहते. सहज अनौपचारिकपणे भिरकावलेल्या सुविचारांपासून ते कविता सदृश वाक्य मांडणीपर्यंत सर्व प्रकारचं मजकूर वैपुल्य या पुस्तकामध्ये आहे. कथांतर मालिकेमध्ये श्याम मनोहर लिखित 100 मी या पुस्तकातले काही भाग आपण टप्प्याटप्प्याने ऐकणार आहोत. आज सुरुवातीला ऐकूया एकमेव ऍडव्हेंचर. वाचक आहेत अजित सातभाई.

तो मला म्हणाला, देवळात जाऊ, चल चल. मी म्हणालो. तो होता 10 वर्षांचा, मी होतो 7 वर्षांचा. तो आमच्या गावात पाहुणा होता. त्याची थोरली बहीण आमच्या गावच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. आमच्या घरातल्या एका खोलीत राहत होती. लग्न नव्हतं झालेलं. चांगलं शिकवायची, पोरांना मारायची नाही, माझ्याशी जास्तच प्रेमानं वागायची. आम्ही तिला बाई म्हणायचो. रविवार होता, दुपार होती. तो आणि मी देवळाकडं निघालो. बाईंनी त्याला सांगितलं, संतोषला नीट ने, पळापळ धावाधाव करू नका, पडू नका, लवकर या. त्यानं मला सांभाळून नेलं. देऊळ थोडंसं गावाबाहेर होतं. देऊळ मोठं नव्हतं, म्हणजे खुद्द देऊळ मोठं नव्हतं. देवळाभोवती अंगण मोठं होतं. अंगण भर दगडी फरशी होती. आम्ही अंगणातनं देवळाभोवती मोठा फेरा घातला. हिवाळा होता, उन्हात फिरायला मज्जा वाटत होती. तो मला हाताला धरून सांभाळून फिरवत होता. इतका मोठा फेरा मी पहिल्यांदाच घेतला होता आणि त्यानं माझ्या हाताला अगदी प्रेमानं धरलं होतं. मग आम्ही देवळाच्या पायरीवर बसलो. त्यानं पुण्याची माहिती सांगितली. तो पुण्याचा होता, मी पुण्याला कधी गेलो नव्हतो. थोड्या वेळानं मी म्हणालो, आपण उन्हात बसू, इथं ऊन लागत नाहीये. आम्ही उठलो, कुठं बसायचं ते शोधत फिरलो. त्यानं माझा हात धरला होता, मला सांभाळत चालवत होता. देवळाच्या अंगणाभोवती तट होता. तट मधनं मधनं पडलेला होता. एका ठिकाणी खिंडार होतं, तिथं दगडांच्या तोडी पडलेल्या होत्या. तिथं ऊन भरपूर होतं, तिथं बसणं शक्यच नव्हतं. मला जास्त वेळ उभं राहणं झेपत नाही, बसणं आवश्यक होतं. पुन्हा आम्ही हळूहळू चाललो. तो माझी काळजी घेत होता. तटाला कट्टा होता सगळीकडे. कट्टाही खूप ठिकाणी पडलेला होता. देवळाच्या आम्ही होतो त्या बाजूचा कट्टा पडलेला होता. मग आम्ही दुसऱ्या बाजूला गेलो. दुसऱ्या बाजूला तट नीट होता.

कट्टाही नीट होता, ऊनही नीट होता. मी म्हटलं, कट्टा उंच आहे, कट्ट्यावर नको बसायला. त्यानं हे मान्य केलं. तो मला सांभाळून घेत होता. या दुसऱ्या बाजूला थोड्या अंतरावर जिना होता. जिन्याच्या पायऱ्यावर आम्ही बसलो. उन्हं छान वाटत होती. छान शांतता होती. मला आनंद वाटत होता. मी देवळाकडे बघून एकदम ओरडलो, शंभो शंभो. माझ्या मागनं तोही ओरडला, शंभो शंभो. मग मी पुन्हा आणखीन जोरात ओरडलो, शंभो. तो जोरात ओरडला, शंभो. मग आम्ही दोघ मिळून जीव खाऊन ओरडलो, शंभो शंभो. दर खेपेला पुन्हा आवाज यायचा, शंभो. मग मी दमलो, तरी मला आनंद वाटत होता. तो दमला तरी ओरडला, शंभो शंभो शंभो. तो एकटा ओरडला तरी मला आनंद झाला. मग आम्ही गप्प राहिलो. तो उठला आणि जिन्याच्या पायऱ्या चढला. दोनच पायऱ्या चढला. मी बघून मोजल्याच जिना उघडा नव्हता, तटाच्या आतून होता. तो वरपर्यंत जातोय का काय? तो परतला म्हणाला, आत नीट दिसताय. दिसतंय? अंधार नाहीये? नाही. चल बघू. आत दिसतंय ते मला बघायचं होतं. त्यानं माझा हात धरला. मला सांभाळत आम्ही पायऱ्यात चढू लागलो. दिसत होतं. तीन पायऱ्या चढल्यावर फिकट दिसत होतं. आणखी दोन पायऱ्या चढल्यावर दिसणं एकदम कमी झालं. पुढच्या दोन पायऱ्या अंधारातच होत्या. त्यानं मला आणखी सांभाळलं. मी सावकाश चढे. तो मला हाताला धरून होता. माझ्यानंतर तो पायऱ्या चढला. पुढे पुन्हा फिकट दिसत होतं. सांभाळत मी पुढच्या दोन पायऱ्या चढलो. आणि पुढची पायरी उन्हानं भरलेली. मला आनंद झाला.

आनंदानं उत्साहाने सांभाळत सांभाळून घेत ती पायरी चढलो. मागनं तो मला हाताला धरून होता. मी ती पायरी चढलो आणि माझं डोकं जिन्याच्या बाहेर वर आलं. आणखीन दोन पायऱ्या सांभाळत सांभाळून घेत आम्ही चढलो आणि तटाच्या गच्चीवर मी पोहोचलो. माझ्या मागून तो आला. आम्ही तटाच्या गच्चीत उभं राहून सगळीकडे सभोवार पाहिलं.

आमचं गाव पाहिलं. अख्खंच्या अख्खं गाव एकदम मी पहिल्यांदाच पाहत होतो. मला आनंद झाला होता. आनंदानं मी शेतं पाहिली, लांबवरचं आकाश पाहिलं आणि एकदम उत्साह येऊन मी मान वर करून आकाशात पाहिलं. मान अवघडली तोपर्यंत आकाशात वर उंच उंच पाहिलं. आकाशात इतकं उंच मी पहिल्यांदाच पाहिलं. मला आनंद वाटत होता. मग आम्ही गच्चीत फिरलो. त्यानं माझा हात सतत धरून ठेवला होता. जिन्यापासनं लांब नको जायला, मी म्हटलं. त्यानं ते मानलं. तो मला सांभाळून घेत होता. आम्ही जिन्याच्या जवळ फिरलो. पुन्हा गाव, शेतं, लांबचं आभाळ पाहिलं. आम्ही आमचं घर ओळखलं. मला आनंद झाला. आम्ही थांबलो कारण आमच्या समोर एक भिंत होती. देवळाच्या बरोबर प्रवेशद्वाराच्या वर अजून एक छोटी गच्ची होती. त्या गच्चीची ती भिंत होती. भिंतीला वर छोटी खिडकी होती. दार नव्हतं. आम्ही तटाच्या देवळाकडच्या बाजूला वळलो आणि देऊळ पाहिलं. देवळाच्या शिखराच्या निम्म्याशी आमची नजर पोहोचत होती. हेही आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो.

मला आनंद वाटत होता. तटाच्या त्या बाजूला एक भगदाड होतं. ते प्रवेशद्वाराच्या गच्चीपाशी होतं. तिथं तो गेला. तिथं नको जाऊस, पडायला होईल, मी त्याला म्हटलं. नाही, बघतोय काय आहे ते, तो म्हणाला आणि बघत राहिला. मी त्याला सांभाळत त्याचा हात धरून उभा राहिलो. वरच्या गच्चीची इथं पायरी दिसतीये, तो म्हणाला. पायरी नव्हती. प्रवेशद्वाराच्या गच्चीच्या खालच्या भागाचा थोडा पुढे आलेला दगडी भाग होता आणि उतरता होता थोडा. पायरी उतरती नसती. त्याला काय म्हणायचं माहीत नाही, मला नीट सांगता येत नाहीये. त्यानं भगदाडातून एक पाऊल पुढे टाकून त्या उतरत्या दगडी भागावर टाकलं. मग दुसरं पाऊलही टाकलं. तिथं उभा राहिला. इथून या गच्चीवर जाता येत आहे, तो म्हणाला. हात दे, मी हात पुढे केला. त्यानं माझा एक हात धरला. ये ये सावकाश ये, तो म्हणाला. मी सावकाश तिथं एक पाऊल टाकलं. ये, मी धरलंय. मी दुसरं पाऊल टाकलं. आता आम्ही दुसऱ्या गच्चीच्या त्या उतरत्या भागावर उभे होतो. एक छोटी पायरी चढली की उंच गच्चीत. तो आधी चढला आणि त्यानं माझे हात धरून मला दुसऱ्या गच्चीत घेतलं. आम्ही चढलो तिथे आणि समोर भिंती नव्हत्या. डाव्या उजव्या बाजूंना भिंती होत्या. उंच गच्चीवरनं भिंत नसलेल्या बाजूला उभे राहिलो आणि गाव पाहिलं. आता आणखी उंचावरून आम्ही गाव पाहत होतो.

घराची छपरं दिसत होती, पिकांचीही छपरेच दिसत होती, विमानातनं असंच दिसत असेल मला आनंद वाटत होता. इतक्या उंचावर तर मी पहिल्यांदाच आलो होतो. मग आम्ही वळून देवळाचं शिखर पाहिलं, अगदी कळस दिसत होता. मग मी खाली पाहिलं. मी त्याला म्हटलो, अरे खाली बघ किती खोल दिसतंय. तो म्हणाला, खाली नको बघूस, गरगर लागत होतं, मी मगाशीच बघून घेतलंय. मग मी कळसाकडे पाहिलं. कळस उन्हात चमकत होता. सोन्याचा आहे कळस, मी म्हणालो. नाही नाही, सोन्याचं पाणी दिलेलं असेल, तो म्हणाला. सोन्याचं पाणी कसं दिसत असेल याची मला गंमत वाटली. चल आता जाऊ, तो म्हणाला आणि बसून खालच्या उतरत्या पायरीवर उतरला. तिथं भगदाडाच्या भिंतीला धरून हळूहळू आडवे चालत भगदाडापाशी पोचला. मग भगदाडातून आत तटाच्या गच्चीवर गेला. उतर, तो म्हणाला. नाही उतरता येत मला, मी म्हणालो. मी थांबून राहिलो. तो गप्प राहिला. मग म्हणाला, तू मागे सरकून बैस, मी कुणाला तरी बोलवतो आणि तुला खाली उतरवतो. तो जिन्यात मध्ये दिसेनासा झाला थोडा वेळ आणि मग अंगणात खाली दिसला. तिथून ओरडून म्हणाला, आहेस तिथे, थांब, हलू नकोस. हां, आणि तो जोर जोरात पळाला. थोड्या वेळानं तो, त्याची बहीण, माझी आई, वडील, आणखीन आमच्या शेजारचे दोघे ताते आणि नाना आले. खाली अंगणात उभे दिसले सगळे. वडील ओरडून म्हणाले, संतोष हालू नकोस, हा भिवू नकोस, आम्ही येतोय तिथं. वरच्या भगदाडातून वरच्या गच्चीच्या खालच्या उतरत्या पायरीवर उभे दिसले मला. वडिलांनी मला, आत्ता मला की आठवत नाही वडिलांनी काय हालचाली केल्या ते, मला एवढंच आठवत आहे, नानांनी मला तटावरच्या गच्चीत घेतलं, मग नानांनी मला कडेवर घेतलं, आम्ही जिना उतरून अंगणात आलो, आई खाली बसून मला धरून रडली, ती रडली ते मला आठवत आहे. मग आम्ही देवळात गेलो. शंभू देवा, तू वाचवलंस रे माझ्या पोराला, आईचं म्हणणं आजही मला आठवत आहे. आम्ही सर्वांनी शंभो महादेवाला नमस्कार केला. त्याच्या बहिणीनं माझ्या गालावरनं हात फिरवला, ते आठवत आहे. नानांनी मला खांद्यावर घेतलं, आम्ही घरी आलो. नंतरचं जास्त आठवत नाही आहे, एवढं आठवत आहे मला खूप भूक लागली होती आणि मी जेवलो. भाकरी आणि अंड्याची भाजी खाल्ली. आईनं अंड्याची भाजी केली मुद्दामून माझ्यासाठी. मला अंड्याची भाजी खूप आवडते, अजून आवडते.

त्यानं लिहिलं होतं. त्या दिवशी त्याचे वडील, त्याची आई, नाना, तात्या, माझी बहीण मला काही बोलले नाहीत. पण मी फार घाबरलो होतो. माझा तो मित्र पोलिओग्रस्त होता.

त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखाली लुळे होते आणि गुडघ्यात वाकून आडवी पावलं टाकत तो कसाबसा चालायचा। मी त्या दिवशी कोणत्या विचित्र प्रेरणेनं देवळात नेलं त्याला, देवळाच्या त्या उंच गच्चीवर का नेलं कुणास ठाऊक। नेतानाच काही झालं असतं तर पुढचं आठवून अजूनही मला घाम फुटतो। त्यानं वर्तमानपत्रात ही गोष्ट लिहिली होती। गोष्टीत सांगणारा जो मी होता तो म्हणजे तो होता। त्याची गोष्ट वाचल्यावर मी माझ्यावरनं मनात ते सगळं आज आठवलं। हा प्रसंग घडल्यावर दुसऱ्या दिवशीच तो आणि त्याची बहीण पुण्याला गेले। बहीण म्हणजे माझ्या शाळेतल्या बाई परतल्या, महिनाभरानं बदली होऊन गाव सोडून गेल्या। त्याची आणि माझी पुन्हा कधी गाठ पडली नाही। तो लेखक झाल्याचं पुढं मी नोकरीत असताना औचित कळलं। वर्तमानपत्रात त्याचा फोटो आणि मुलाखत आलेली होती। फोटो पाहून मी त्याला लगेच ओळखलं, पण त्याचा फोटो बघून त्याचा पत्ता शोधावा वगैरे मला वाटलं नाही। त्याचे लेख वगैरेही मी कधी वाचले नाहीत, म्हणजे माझ्या पाहण्यात आले नाहीत। आजच्या वर्तमानपत्रात देवळातला प्रसंग छापून आलेलं दिसलं, त्याचं नाव दिसलं म्हणून वाचलं आणि माझ्यावरनं मी पुन्हा सगळं मनात जुळवलं। जुळलंच आपोआप। खरं तर मी हुशार होतो, बी कॉम झालो, अपंगाच्या कोट्यातून मला बँकेत नोकरी मिळाली, माझं लग्न झालं, मला दोन मुलं आहेत, मुलगे, थोरला मुलगा मेजर आहे, दुसरा इंजिनियर आहे, तो बंगलोरला असतो, मेजर आहे, त्याची पोस्टिंग पुण्याला आहे। मी सेवानिवृत्त झालो आहे, आता मी आणि बायको पुण्याला मेजर मुलाकडेच राहतो आहे। मुलाच्या प्रशस्त बंगल्यातल्या वरांड्यात एकटाच खुर्चीवर बसून मी ही गोष्ट वाचली आहे। गोष्टीतल्या प्रसंगी मी देवळाच्या प्रवेशद्वाराच्या गच्चीवर चढतानाच खाली पडलो असतो, पडण्याच्या शक्यताच जास्त होत्या, तर सातव्या वर्षीच माझं आयुष्य संपलं असतं, पण तसं काही झालं नाही। माझं आयुष्य यशस्वी झालं, मी सुखात आहे, कृतार्थ आहे। सातव्या वर्षीचा तो प्रसंग आठवून आत्ता मला घाम फुटत नाही आहे, उलट वाटतंय बरं झालं, एक ॲडव्हेंचर आयुष्यात झालं, ते माझ्या आयुष्यातलं ते एकमेव ॲडव्हेंचर आहे। आत्ता मला वाटतंय त्याचा पत्ता शोधावा आणि त्याला कळवावं। तो प्रसंग आठवून घाबरा घुबरा होऊ नकोस, घाम फुटू देऊ नकोस। त्या प्रसंगी मला खूप आनंद मिळाला होता, आत्ताही आठवून मला आनंदच होतोय।

एकमेव ॲडव्हेंचर शंभर मी या पुस्तकातला हा अंश आपल्यासाठी सादर केला अजित सातभाई यांनी. यानंतर ऐकूया गंमत, वाचन अस्मिता चिंचाळकर.

मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. आमच्या अपार्टमेंटमध्ये एक मुलगी राहते. मुलगी म्हणजे लहान नाही काही, मोठी, राधिका. आणि आमच्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये एक मुलगा राहतो, त्याचं नाव आहे अभिजित. राधिका दिसायला छान आहे, स्मार्ट आहे, गोरी आहे, उंच आहे, स्लिम आहे. राधिका जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून बाहेर पडते ना, इतका छान दिसतो तिचा फॉर्म. अभिजितही हँडसम आहे, गोरा, उंच, अगदी मॅनली. राधिका कम्प्युटर इंजिनियर आहे, अभिजितही कम्प्युटर इंजिनियर आहे. राधिकाची आई माझ्या आईला सांगत होती, राधिकाला महिना 90,000 पगार आहे. अभिजितला किती असेल पगार? मी एकदा आईला विचारलं. आई म्हणाली, राधिकाला 90,000 म्हणजे अभिजितलाही तेवढा तरी असेलच ग. मी सारखा विचार करते, राधिका आणि अभिजित प्रेमात कसे पडत नाहीत एकमेकांच्या? अभिजितची आई एकदा माझ्या आईला सांगत होती, अभिजित इतका बिझी असतो, सकाळी 9 जातो नोकरीला, ते रात्री 10 परततो. मी राधिकाचं बघून ठेवलंय, राधिकाही सकाळी 9 नोकरीवर जाते आणि रात्री 10 परतते. खूप पगार म्हणजे खूप काम असणारच, पण दोघांना प्रेमात पडायला अजिबात वेळ नाही. शनिवार रविवार सुट्टी असते ना दोघांनाही. राधिकानं अभिजित प्रेमात कसे बाई पडत नाहीत? नंतर माझ्या आईची गडबड सुरू झाली. ती कधी राधिकाच्या फ्लॅटवर जायची, कधी अभिजितच्या फ्लॅटवर जायची. कधी राधिकाची आई माझ्या इकडे यायची, कधी अभिजितची आई माझ्या इकडे यायची. राधिकाची आई माझ्या आईची मैत्रीण आहे आणि अभिजितची आई देखील माझ्या आईची मैत्रीण आहे. मी सगळ्यांवर लक्ष ठेवून होते. मला वाटलंच आणि तसंच झालं. अभिजितचं आणि राधिकाचं लग्न ठरलं. माझी आई मध्यस्थ. आता तुम्हाला गंमत सांगते, मोठी माणसं लग्न जुळवतात, प्रेमात नाही पाडू शकत. हे माझं मला कळलं. आहे ना गंमत?

श्याम मनोहर लिखित 100मी या पुस्तकातला गंमत हा अंश श्रोते हो आत्ता आपण ऐकला. वाचन केलं होतं अस्मिता चिंचाळकर यांनी. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणीच्या संग्रहातून या मालिकेअंतर्गत कथांतर या मालेचा भाग पाचवा श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद।

0: धन्यवाद.
1: ऐका, दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, DTH उपग्रह वाहिनी. 12:30 वाजले आहेत. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकणार आहात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत. गीतरचना आहे मधुसूदन कालिलकर यांची, संगीत सुधीर फडके, चित्रपट लग्नाला जातो मी.

अष्टभुजा हाथ आयु हाथी

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 101 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र DTH उपग्रह वाहिनी। रात्रीचा ठीक 1 वाजतोय। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात पंडित प्रकाश संगीत यांचं शास्त्रीय गायन। राग आहे शहाणा, त्यांना तबला साथ केली आहे मदन मिश्रा यांनी, तर हार्मोनियम साथ आहे अनंत जोशी यांची।

मध्यलय आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत सुंदर आंगना बैठी. ऐकूया पंडित प्रकाश संगीत यांचं शहाणा या रागातील शास्त्रीय गायन.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। लावण्य रंग कार्यक्रमात सध्या आपण श्रोतेहो प्रियकर आणि प्रियसीवरती लिहिलेली कवन आज आपण जाणून घेत आहोत। प्रियकर पाठीमागच्या दरवाज्याची कडी काढण्यासाठी प्रेयसीला सांगतोय, त्यावेळेला प्रेयसीनं एक युक्ती शोधून काढलेली आहे। ती म्हणतीये, एक विचार सुचला आहे माझे मानसी, सांगते गृही भूत बाधा जाहली मशी, मी सर्वा देखता अगदीच होते पिसी, ब्रह्मचारी पंचाक्षरी होऊनी तुम्ही यावे तातडी। लगेच तिनं भूतबाधा झाल्याचं नाटक केलं, भूमीवर अंग टाकून ती गडबडा लोळू लागली। माता पिता बंधू लगबगीनं तिच्याकडे धावत गेले। मला भूतबाधा झाली आहे असं तिनं आईला सांगितलं। तिची भूतबाधा काढण्यासाठी तिचा भाऊ ताबडतोब एक ब्रह्मचारी पंचाक्षरी घेऊन येतो आणि या पंचाक्षरीचं सोंग घेतलेला हा तिचा प्रियकरच असतो। तो तिच्या नातेवाईकांना सांगतो, म्हणे पंचाक्षरी आहे पिशाच मळा इच्यावरी, म्हणो ही होतसे घाबरी। मग हातातली छडी मारून तो

सर्वांना घराबाहेर काढतो, फक्त तिलाच आतमध्ये घेतो. आता घरात फक्त दोघेच असतात आणि मग पाहती एकमेकांशी आनंदमय उडविला रंग उभयता होऊन निर्भर. अशा नाट्यमय प्रसंगाने भरलेल्या लावण्या प्रत्यक्ष फडावर पाहताना आणि ऐकताना रसिकांच्या काळजाला गुदगुल्या होत नसतील तरच नवल. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

प्रियकर आणि प्रेयसी उजळ माथ्यानं उघडपणे प्रेम करू शकत नव्हते. त्यांनी लपून छपून केलेलं प्रेम हे शाहिरांच्या काव्याचे विषय झाले होते. त्या काळामध्ये चोरट्या प्रेमाचे प्रकार कसे चालत होते, शरीर सुख घेण्यासाठी प्रियकर आणि प्रेयसी वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या कशा करत होते, हे एका लावणीमध्ये शाहिरांनी लिहून ठेवलेलं आहे. अधीर झालेल्या प्रियकराला प्रेयसी कशी समजावून सांगते ते पहा. या उघड पसाऱ्या मधी असे गुण निधी नको रे कुच धरू, चल जाऊ वरल्या जिन्यात तेथे मनमाने ते करू. सासरी आणि माहेरी कशी मिरे ठमक्याने वागते, ठेवून छाप सर्वांवर तुझला हळूच अलिंगिले. काही पुरुष हे फुलपाखरासारखे असतात. वेगवेगळ्या फुलातला गंध घेण्यात फुलपाखराला आनंद वाटतो, पुरुषांनाही वाटतो. असाच एक पुरुष एका तरुणीवर त्याचं प्रेम होतं, पण नंतर तिच्याबद्दल त्याला आकर्षण वाटेना, तिच्याशी तो बोलेना, एवढंच काय तर तिच्या घरापुढूनही तो जाईना. तेव्हा त्याची प्रेयसी त्याला विचारते, का मजसी अबोला धरुनी जाशी वाकडा घरावरुनी, तुझसाठी पतीसमी मुकले हाता पाया पडूनी मी चुकले, ममतेच्या करी विकले जसे निरुदक कमल सुकले, गांजिशी उरामधी पिकले

0: शोखी दावीसी तरहा करुनी, का होसी तू असा करडा, माझी या जीवाच्या अरडा। अशा प्रकारे प्रियकर प्रेयसीच्या वेगवेगळ्या तऱ्हा शाहिरांनी आपल्या वेगवेगळ्या लावण्यांमधून रंगवलेल्या आहेत। आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत, सुनबाई ओटी भरून जाई या चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेली
1: आहे।

लावण्यांमध्ये प्रियकर प्रियसी असो किंवा पती पत्नी असो, हे एकमेकांच्या भेटीसाठी आतुरलेले आहेत. पण त्यांची ही आतुरता निखळ प्रेमासाठी नसून केवळ शरीर सुखासाठीच आहे असं काही लावण्यांमधून दिसतं. एका लावणीमध्ये एक स्त्री आपल्या रायाला घरी येण्यासाठी विनंती करते. त्यासाठी लिहिलेलं कवन असं आहे, घडीभर या हो माझ्या घरासी राया, का मन आपुले खवळूनी जाता, मी नव्हे कामिनी तशी गुणवंता, बिन अपराधे का दुखविता, मी वंदिते आणि तुमच्या अहो पाया, टाकूनी देता का ममतेला, दीन जनावरी का हटकेला, कोप कशामुळे हा मनी केला, नवतनुसंगमी मदन भुललेला. आणखीन एका स्त्रीचं वर्णन एका लावणीमध्ये केलेलं आहे, स्वतः खपून चार दिवस रंग महाल सजविला, चौगर्दा शिंपून सुगंधे चौखणी भिजविला, वसंत ऋतूचा बहार एकांती पलंगावर भोगा, लगट करून शेल्या मी धरते तीन तीनदा सोगा, कर्ण फुले तळपता उजेड दोहो गाला.

0: பதர் ஹத்தாத்து கவுலா
1: நன்னு ஜீவால சட்டா லவுலா
0: பதர் ஹத்தாத்து கவுலா
1: நன்னு ஜீவால சட்டா லவுலா
0: பக பக பதர் ஹத்தாத்து கவுலா நன்னு ஜீவால
2: சட்டா லவுலா. एका स्त्रीचा पती दुसऱ्या स्त्रीकडं आकर्षिला जातोय आणि तो तिच्याकडे जाऊ नये म्हणून एका शाहिरानं लावणी लिहिली होती अशी. भरजरी बूट सोनेरी लाल पातळ पैठणी ल्याले चकचकाट आरसे महाल बिछाना सुबक करून ठावी येले हौसेने धरीन पदरास सख्याचे पुढे उभी राहते कोठवर छळुनिया पाहता परकीच्या घरी कसे जाता. फक्त स्त्रीच पुरुषाकडे जाते असं नाही तर काही पुरुषही स्त्रियांकडे कसे आकर्षित होतात याची एक लावणी आहे. रुसू नये कामिनी हसून बसून मसी बोल गे मज जवळी तू धरू नको शंका क्षणभरी शोभावी माझ्याव्या अंका रती मदनाची तू मजरंका होऊ नको भामिनी किती मन हे तव खोल गे हो दिवसाची गडे जिन गाणी अबला कोणाची अशी गुणखाणी. अशा प्रकारे अनेक रचना शाहिरांनी केलेल्या आहेत. आणखीन काही रचना पाहण्यापूर्वी आपण एक ढंगदार लावणी ऐकूया.

प्रियकर आणि प्रियसीच्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या लावण्या आज आपण पाहतोय. पतीपत्नीचा रुच्वा काढणाऱ्या काही लावण्या देखील शाहिरांनी लिहिलेल्या आहेत. नवीनच स्त्री गळा पडली कोण, खरे सांग मज प्रीती नाही तर देईन प्राण. कोण्यास्थळी आज विलास केला, मागे येतो परतुनी बरीच भूल थाप देऊनी गेला. केवळ तुम्हीच पुष्पाचा झेला, सवतीचे रुतले एकदंत झाला. सख्या मशी सत्यवचन बोला, नेत्र दिसती आरक्त कोठे कैफात धुंद झाला. आपला पती दुसऱ्या स्त्रीकडे जातोय हे कळल्यानंतर ती स्त्री त्या पतीला टाकून बोलते. तिच्या या बोलण्याला पुरुषही काय उत्तर देतो ते बघा. ऐकणारी खरी आमूची गोष्ट, बाळपणीचा मैत्र त्याची कधी नव्हती झाली भेट. काल अवचित पडली गाठ, त्याने नेले घराप्रत, नाही तू नको मानू खोट. वाढिले पंचामृत ताट, भोजन झाल्यावर डाव मांडिला सारी पाट. असे खेळ खेळता रात्र झाली चार प्रहर, जागृती नेत्रावर चढले जहर. हे पलंग टाकून येते झोपेची लहर, लहरीवर येती लहर जाण, नको छोळू मज प्रती, घडीवर होऊ दे निद्रा शयन. अशा प्रकारच्या अतिशय सुंदर रचना त्या काळामध्ये शाहिरीने केल्या होत्या. आणखीन एक ढंगदार अशी लावणी खास आपल्यासाठी.

0: चला पड़ला हो या सो जात
1: बरेदार श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं विशेष रूपक अभिजात मराठी काल आज आणि उद्या। लेखन अंजली ढमाळ।
2: श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा। श्रोते हो, आपण जाणताच की 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला आणि या ऐतिहासिक निर्णयाच्या सन्मानार्थ दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून तर 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जातो। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा प्रवास हा इतका सहज झालेला नाहीये। त्यामागे खूप सारे प्रयत्न, खूप सारा पाठपुरावा, अभ्यासपूर्ण मांडणी, केंद्र आणि राज्य शासनाची भाषा आणि संस्कृती याबाबतची दूरदृष्टी आणि तमाम मराठी माणसांची इच्छाशक्ती हे सर्व काही आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा

0: दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सखोल संशोधन आणि अभ्यासावर आधारित पुरावे एकत्रित करण्यासाठी आणि ते विहित नमुन्यात सादर करण्यासाठी राज्य शासनाने 10 जानेवारी 2012 रोजी अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना केली. 31 मे 2013 रोजी या समितीने आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. त्यानंतर विविध स्तरांवर केलेला अखंड पाठपुरावा, जनमताचा रेटा, मराठी माणसाने यासाठी केंद्र शासनाला पाठवलेली अक्षरशः लाखो पत्र, हे सारं जवळपास 12 वर्ष चाललं आणि त्यानंतर या प्रयत्नांना केंद्र शासनानं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला. खरं तर आपल्या मातृभाषेसाठी आपण केलेली ही एक फार मोठी तपश्चर्याच होती. या एकूण प्रवासाबद्दल आपल्याला माहिती देत आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गणेश देवी.
1: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याविषयी प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान वाटणं सार्थ आहे, अत्यंत योग्य आहे. प्राचीन भाषा जगामध्ये आजही बोलल्या जातात अशा अगदी थोड्याच आहेत. त्यात मराठी, तमिळ या भाषा, भारतामध्ये तेलुगू या भाषा भारतात महत्वाच्या आहेत. भारतात एकूण 11 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला. त्यातल्या काही केवळ जुन्या होत्या पण नामशेष झाल्या. म्हणून आहेत, उदाहरणार्थ संस्कृत ही नामशेष झालेली भाषा आहे, पण ती एकेकाळी होती लॅटिन ग्रीक सारखी, म्हणून अभिजात दर्जा मिळाला. मराठी मात्र भाषा प्राचीन आहे आणि आजही अस्तित्वात आहे, म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण जरी त्याविषयी आपल्याला अभिमान वाटत असला तरी सरकारनी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला याचा आनंद होण्यापेक्षा आपल्या मराठी भाषिकांच्या पूर्वजांनी ती इतक्या शतकांमध्ये कशी जिवंत ठेवली याविषयीचा अभिमान जास्त वाटायला पाहिजे. कारण भाषा सरकार बनवत नसतं, भाषा सरकार संपवत नसतं, लोक भाषा जिवंत ठेवतात. आणि मराठी भाषा जी शतकानुशतक जिवंत राहिली त्याचं कारण होतं की मराठीच्या आसपास असलेल्या ज्या बोली आहेत, ज्या स्थानिक भाषा आहेत, ज्या परदेशातल्याही भाषा काही इथं येऊन पोचल्या, त्यातले शब्द मराठी उदार मनाने स्वीकारत राहिली. याचा अर्थ असा आहे की मराठीला जर भाषा म्हणून प्रतिष्ठा टिकून ठेवायची असेल तर मराठीला महाराष्ट्रात किंवा जवळपास असणाऱ्या स्थानिक भाषांना जिवंत ठेवणं गरजेचं आहे. एक मोठा वटवृक्ष आहे, तो जर ताठ उभारायचा असेल तर त्याची मुळं जिवंत असायला लागतात. त्याच्यावर लावलेल्या लेबलमुळं कुठला वृक्ष जगत नाही. आणि म्हणून मराठी भाषेनी जर स्थानिक भाषांच्याकडे लक्ष पुरवलं, जर बोलींच्याकडे लक्ष पुरवलं, त्यांना खत पाणी घालण्याचं काम सुरू ठेवलं तरच हा मराठीचा महावृक्ष हा अजून महान होत राहील. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यात म्हणजे एखाद्या बाहेरून मिळालेल्या सन्मानापेक्षा मराठीमध्ये असलेली अनेक भाषिकत्वाची जी जाण आहे ती जाण जिवंत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला आजच्या दिवशी खास पासून सांगायचं आहे. ज्या भाषांनी अशी जाण ठेवली नाही त्या भाषा जात राहिल्या. संस्कृतनी इतर अपभ्रंश भाषांच्याकडून काहीतरी घ्यायला पाहिजे होतं, ते संस्कृतनी घेतलं नाही आणि संस्कृत कालाच्या ओघात विलीन होऊन गेली. मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठीला बहुभाषिकत्व स्वीकारणं, कुठल्याही भाषेचा दुस्वास न करणं, सगळ्या भाषांना उदार अंतःकरणाने आपल्यात स्थान देणं, इतर भाषिकांचा सन्मान करणं हे सगळं शिकायला पाहिजे. अन्य भाषिकांच्या मुस्काडीत मारून मराठी भाषा महान होत नाही, उलट अन्य भाषिकांना मराठीमध्ये स्थान देऊनच मराठी महान होऊ शकेल. भारताचा सगळ्यात मोठा गुणधर्म डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, आणि तो गुणधर्म मराठीने पहिल्यापासून जोपासलेला आहे. जोपर्यंत विविधता आपण जोपासायचं विसरत नाही तोपर्यंत मराठीचं भवितव्य पुष्कळ उज्ज्वल राहील. ज्या दिवशी आपण विविधतेला ओझं मानायला लागू त्या दिवशी

0: मराठीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होईल.
1: रसिक हो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नेमकं काय झालं? तर केंद्र शासनानं अभिजात भाषेच्या दर्जासंबंधी जे निकष तयार केले होते ते निकष मराठी भाषेबाबत मान्य झाले. त्यातला पहिला निकष म्हणजे ती भाषा 1500 ते 2000 वर्षांपूर्वीची असावी. दुसरा निकष होता भाषेची मौलिकता आणि सलगता, म्हणजे या भाषेमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती झालेली असली पाहिजे. तसंच या भाषेला एक सलगता असली पाहिजे. जरी तिची रूपं बदलत गेली तरी पिढ्यानपिढ्या ही भाषा एखाद्या नदीसारखी प्रवाहित राहिलेली असली पाहिजे. तिसरा आणि अतिशय महत्वाचा निकष म्हणजे भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचं स्वयंभूषण, म्हणजे तिची साहित्यिक आणि भाषिक परंपरा ही देखील मूलभूत आणि स्वयंभू असावी. इतर भाषांमधून निर्माण झालेली नसावी. आणि सगळ्यात शेवटचा निकष म्हणजे प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यात पडू शकणाऱ्या खंडासह तिचं जोडलेलं असणं. आता हे प्राचीन भाषा आणि आधुनिक रूप यांचं जोडलेलं असणं म्हणजे काय? तर आपली मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा बोलली जात होती, मात्र त्या काळातील मराठी आणि आता आपण जी बोलतो ती मराठी यामध्ये अर्थातच फरक आहे. मात्र तरीही आपली भाषा एकच आहे. प्राचीन महारठ्ठी, मरहट्टी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी असा प्रवास करत करत आपण आजच्या बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेपर्यंत आलो आहोत. म्हणजेच महारठ्ठी, मरहट्टी, प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी या वेगळ्या भाषा नसून एकाच भाषेची रूपं आहेत. श्रोते हो, प्राचीन काळापासून वेगवेगळ्या रूपांमध्ये वाहत वाहत आज ही भाषा आपल्यापर्यंत पोचली आहे. कितीतरी प्रकारचं भाषिक साहित्य, भाषिक रूपं आणि संस्कृतीच्या कित्येक छटा या मराठी भाषेनं आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आपल्या जगण्यालाच या भाषेनं जणू कवटाळून घेतलं आहे आणि नवनव्या शब्दांना स्वतःच सामावून घेत ती आपल्याला पुढे घेऊन चाललेली आहे. आपल्या या लाडक्या अभिजात मराठी भाषेविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे म्हणतात,
2: असं पहा की मी स्वतः मराठीमध्ये काही एक लिहितो, साहित्य निर्माण करतो, म्हणून मी मराठी साहित्यिक अशी माझी ओळख आहे. पण मी मराठी वाचक आहे ना. अगोदर मी मराठीमध्ये वाचलं आणि नंतर मी लिहायला लागलो. म्हणजे पहिली माझी ओळख जी आहे ना ती मराठी वाचणारा आणि वाचण्याच्याही पूर्वी अगोदर जेव्हा लिपीची ओळख नव्हती तेव्हा मराठी बोलणारा. लहानपणी मी जे व्यवहार करायला शिकलो मनुष्य म्हणून ते मातृभाषा माझी जी आहे मराठी तिच्यातून शिकलो. त्यामुळे मराठीचं आणि माझं नातं जे आहे ते अतूट आहे हे लक्षात घ्या. मी असं म्हणेन की माणसावरती काही ऋण असतात असं आपल्याकडे मानलं जातात परंपरेने. जसं गुरु ऋण, देवऋण, पितृऋण, तसं माणसावरती भाषेचं सुद्धा ऋण असतं. म्हणजे माणसाला एका त्या गोळ्याला माणूस करून समाजामध्ये वावरण्याच्या पात्रतेचं करणं हे कोणाचं काम, कोणामुळे शक्य झालं तर हे भाषेमुळे शक्य झालं. म्हणून भाषेचे आपण ऋणे असलो पाहिजेत हा पहिला मुद्दा आहे. मग आपली भाषा कुठली का असणार, जी कुठली असेल ती. परंतु मग जेव्हा मी मराठीची गोष्ट करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येईल, अरे ही माझी मराठी भाषा ही तर खूप श्रेष्ठ दर्जाची भाषा आहे. अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय, ते एक प्रकारची औपचारिक शिक्कामोर्तब होतं. लक्षात घ्या ती अभिजात आहेच मुळात, होतीच मुळात, पण एक काही प्रक्रिया करावी लागते त्याच्यामध्ये, ती करावी लागली आणि त्याप्रमाणे ती झाली. ती अशी भाषा आहे की जिच्यामध्ये उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि लिहिताना तर काय म्हणाली की माझा मराठाची बोल कौतुके परी अमृताची पैदा जिंके. म्हणजे मी अशा प्रकारची माझी मराठी आहे की जिच्यामुळं मी अमृताची सुद्धा पैज लावीन आणि जिंकीन. लक्षात घ्या म्हणजे एवढं महत्व या मराठीचं मराठी साहित्यिकांना वाटतं. मग ते ज्ञानेश्वर असतील किंवा इतर जे जे कोणी असतील ते आव्हान देऊन सांगतात. म्हणजे जेव्हा मराठीतून धर्मज्ञान देणं योग्य की नाही योग्य अशा प्रकारची चर्चा व्हायला लागली, वाद व्हायला लागले, तेव्हा

0: एकनाथ काय म्हणाले, एकनाथ असं म्हणाले की संस्कृत भाषा देवी केली, ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना परंपरेने चालू झालं की ती देववाणी आहे, असू देत, आमचं काय याच्याबद्दल आक्षेप नाही. प्राकृत काय चोरापासून झाली, मग मराठी भाषा आमची जी आहे ती काय चोरापासून झाली का? नाही. तर या मराठीचा उचित अशा प्रकारचा की मराठीमध्ये ज्ञानाचा व्यवहार करता येतो, तत्वज्ञानाचा व्यवहार करता येतो, विज्ञानाचा व्यवहार करता येतो, राज्याचा व्यवहार करता येतो. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, तो याच उद्देशाने केला ना. आणि ही तशी भाषा जी आहे ती साधी भाषा नाही, त्या भाषेने अनेक अतिक्रमण पचवलेली आहेत दुसऱ्या भाषेंची, आणि त्या भाषांमधून चांगल्या गोष्टी घेतल्या सुद्धा, आणि त्याही भाषांना समृद्ध केलं होत्या त्या काळामध्ये. तर असा एक वेगळ्या प्रकारचा बाज आपल्या या भाषेचा आहे, म्हणून खरोखर आपणाला अभिमान वाटला पाहिजे आपण या भाषेमध्ये, या भाषिक पर्यावरणामध्ये आपण जन्मलो, वाढलो, वाचलो, लिहिलं, व्यवहार करतोय आणि व्यवहार करणार आहोत, अशीच माझी एक साहित्यिक म्हणा किंवा मराठी भाषेत म्हणून म्हटलं तरी चालेल प्रतिक्रिया आहे.
1: श्रोते हो, एका प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आपण भाषेसंबंधीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला, तो म्हणजे आता पुढे काय. अर्थात महाराष्ट्र शासनानं ही जबाबदारी ओळखून त्यासाठी आश्वासक पावलंही उचललेली आहेत. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हे केंद्र स्थापन झाल्यानंतर त्या माध्यमातून भाषा संवर्धनासाठी केंद्र शासनाला प्रकल्पनिहाय प्रस्ताव सादर केले जातील आणि या प्रस्तावानुसार अनुदान सुद्धा मिळेल. आपल्या अभिजात मराठी भाषेचा प्रवाह अखंड वाहता ठेवण्यासाठी शासकीय स्तरावर कामकाजाची जोरदार घोडदौड आणि निश्चित आखणी असल्याचं दिसून येतं. या कामकाजाचा पाठपुरावा करण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या स्तरावर अभिजात मराठी भाषा कक्षही तयार करण्यात आला आहे. शासनाच्या या तयारीमध्ये आता श्रोतेहो आपणही वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. भाषा, साहित्य आणि एकूण दैनंदिन व्यवहारात आपल्या मातृभाषेचं स्थान दृढ करणं, उंचावत नेणं आणि महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमा ओलांडून आपल्या मातृभाषेला संपूर्ण देशभरात तसंच जगभरात पोचवणं, प्रेमानं रुजवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याकडे कसं पाहावं आणि त्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन करत आहेत ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर.
2: भाषा ही एक जैविक संस्था आहे, याचा अर्थ कुठल्याही सजीवासारखी, ती एक सजीव वस्तू आहे. सजीवाची लक्षणं सांगितली जातात, अस्थि, जायते, वर्धते, विपरिमाणते, अपक्षीयते आणि नश्यती. म्हणजे अस्तित्वात येणं, त्याला प्रत्यक्ष जन्म मिळणं, त्याची वाढ होणं, त्याच्यामध्ये बदल होत जाणं, मग ती क्षयाला लागणं म्हणजे तिला उतरणीला लागणं आणि शेवटी नाश होणं. पण ज्या क्षणी पहिल्या गोष्टीचा नाश होत असतो सृष्टीमध्ये, त्याच क्षणी फूल गळून जातं, त्यावेळेस फळ लागतं, फळ गळून जातं, बी जमिनीमध्ये रुजतं आणि नवीन निर्मितीची सुरुवात होते. कवीने म्हटलंय, फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरु डुले. तर याप्रमाणे बीज नाहीस होतं परंतु नवीन वृक्ष त्याच्यातनं निर्माण होतो. तेव्हा भाषेमध्ये सतत बदल होत राहणं, कुठल्याही सजीवामध्ये बदल होतो तसा, हे महत्वाचं लक्षण आहे. आणि सतत बदल केव्हा होतो? ज्यावेळेस ती वस्तू प्रचारात असते, वापरात असते, त्यावेळेस. म्हणून भाषा पहिल्यांदा बोलली पाहिजे समाजामध्ये, व्यवहारामध्ये, मग ते घरात असो, बाजारात असो, शाळेत असो किंवा कुठल्या आपल्या कामाच्या ठिकाणी असो. तर बोलणं हे भाषेचं आद्य कर्तव्य आहे, ऐकणं हे दुसरं आहे, कारण बोलल्याशिवाय ऐकायला येत नाही. तिसरी गोष्ट वाचन लिपीमध्ये होण्यासाठी आणि चौथी गोष्ट लेखन. तेव्हा या टप्प्याने भाषा शिकणं आणि आपणही त्याच टप्प्याने शिकत असतो. मूल पहिल्यांदा भाषा ऐकत असतं, त्याच्यासाठी कोणीतरी बोलत असतं, नंतर वाचन आणि नंतर लेखन. आपल्या शिक्षणाचा क्रम हा असा पाहिजे. म्हणून भाषा टिकायची असेल तर ती सतत व्यवहारात चालणार पाहिजे, सर्वत्र संवाद पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, सगळ्यांनी अभिजात दर्जा मिळाला म्हणून गौरव केला, सगळ्यांना आनंद झाला, तसा मलाही आनंद झाला. परंतु एक शिक्षक म्हणून आणि एक मराठी भाषा

0: प्रेमी म्हणून मला सातत्याने वाटत राहिलं की हा अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं. तर जे निकष लावलेले होते ते निकष पूर्ण झाले, मराठीने ते केले म्हणून तिला शासकीय पातळीवर दर्जा मिळाला. प्रश्न असा आहे की ते व्यवहारात टिकण्यासाठी शासन आणि समाज शिक्षण क्षेत्र नेमकं काय करत आहे किंवा करणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाचं माध्यम, प्राथमिक शिक्षणाचं माध्यम हे मराठी भाषा असलं पाहिजे. त्याच्याशिवाय अभिजात पर्यंत आपण जाणार कसे? मूळ नसेल तर एकदम पर्वतावर चढण्याची अपेक्षा करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि म्हणून पहिल्यांदा प्राथमिक शाळेतलं शिक्षण हे अतिशय दर्जेदार चांगलं असं विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. दुर्दैव असं आहे की प्राथमिक क्षेत्रातून मराठी भाषा जवळजवळ हद्दपार होते आहे. शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे म्हणजे काय? त्याच्या इमारती चांगल्या पाहिजेत, शिक्षक चांगले पाहिजेत, दर्जेदार इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोयी पाहिजेत, वाचनालय पाहिजेत, असं विद्यार्थ्यांच्या आटोक्यामधलं जी शाळा पाहिजे म्हणजे भौगोलिक अंतरही त्यांच्या आसपास असलं पाहिजे. म्हणून शाळांची संख्या जास्त पाहिजे. शिक्षकांना पगार चांगले मिळाले पाहिजेत, ते योग्य वेळेला मिळाले पाहिजेत, ग्रंथालय समृद्ध पाहिजेत. आणि हे जर सगळं नसेल तर नुसता अभिजात दर्जा मिळून उपयोग काय असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. माझ्या समोरही आला, दर्जा मिळाला, एखादा शासकीय शिक्का मिळाला याचा आनंद जरूर असतो, परंतु या व्यावहारिक गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मराठी शाळांची संख्या अत्यंत झपाट्याने गेल्या 18 वर्षामध्ये कमी झालेली आहे. डोळ्या देखत देखत इमारती पाडल्या जात आहेत, बंद होत आहेत. विद्यार्थी संख्या कमी होते, शिक्षक संख्या कमी होते, मराठीमधनं लेखन कमी होत चाललेलं आहे. अशा वेळेला ती प्रमाण बोली ही जास्त समृद्ध व्हायला पाहिजे. बोली हे वास्तव असतं, त्याच्यानंतर भाषा ही मानवी संकल्पना आहे. की बोलीतला अमुक शब्द हा दर्जेदार आहे की नाही हे वापरामधनं ठरत असतं. या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष देणं हे मराठी भाषेच्या संरक्षकांचं किंवा मराठी भाषेबद्दल नुसता अभिमान न बाळगता ते टिकवण्यासाठी आस्था असलेल्यांचं कर्तव्य आहे. तेव्हा भारतीयांनी आपापल्या भाषांच्या बद्दल आग्रह टिकून ठेवला पाहिजे. दक्षिणेकडच्या भाषांनी तो टिकवून ठेवलेला आहे. मराठी मंडळी मात्र उदासीन दिसत आहेत याची या निमित्ताने खंत व्यक्त करावीशी वाटते. आणि मराठी भाषेतला जो अभिजातपणा आहे तो अभिजातपणा मुळापासून कळसापर्यंत शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी दर टप्प्यावर तिचं पोषण चांगल्या रीतीने होणं आवश्यक आहे असं साधार म्हणावंसं वाटतं.
1: श्रोते हो, जगात सुमारे 11 कोटी लोक मराठी भाषा बोलतात आणि ही भाषा अनेक बोलींनी समृद्ध आहे. या बोली थोड्या थोडक्या नसून 200 हूनही अधिक आहेत. आपल्या मराठी भाषेची मुळं अशी घट्ट रुजलेली आहेत आणि ही या भाषेची थोरवी आहे. हा आपला अभिमान आहेच, परंतु यासोबत या भाषेला एक अतिशय समृद्ध अशी साहित्यिक परंपरा आहे, व्याकरण परंपरा आहे. तिचा स्वतःचा असा एक अद्वितीय गोडवा आहे. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. श्रोते हो, आपल्या लाडक्या अभिजात मराठी भाषेचा हा वारसा जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेच. पण आपण मराठी जनता म्हणून, मराठीची लेकर म्हणून आपले लाखो कोट्यावधी हात या प्रयत्नांना लावले पाहिजेत. आपण हे करू शकलो तर नक्कीच खऱ्या अर्थाने अभिजात मराठीचा सन्मान होईल. आणि अभिजात मराठीचा केवळ सप्ताहच काय, संपूर्ण वर्षभर 365 दिवस अभिजात मराठी भाषेचा उत्सव म्हणून साजरे होतील.
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत विशेष रूपक अभिजात मराठी काल आज आणि उद्या. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं अंजली ढमाळ यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं उमा कुलकर्णी यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

0: चाललीस कुठे आहे? बरी चालली हे बोलवतात म्हणे नाव घे पहिले तर.
1: मी
0: नाही मंगळा गौरीचे करते मनापासून पूजन.
1: असं का बाई?
0: सोडा माझी वाट, मला बोलवतात
1: साजन.
0: ए चला ग चला, साळुंकी साळकी करूया बरं.

आता लाटे बाई लाटे खोलूया, काय

0: काय
1: पाहिजे चला चला हटूशे पानबाई हटूशे कळायचं का दमता लगेच बाई.

0: आधी मला नाही का म्हणताय
1: तू तू तू
2: नाही मी का नाही
1: तू जास्त करते ना म्हणून
0: नाही नाही मी नाही सासू होणार आता मी पण नाही मला मी म्हणताय
1: ठीक आहे ठीक आहे मी सासू होते बस हा चला सुरू करूया आता भांडण भांडण सुनबाई
3: सुरू करा
1: मला जाच करायला बरं मला मी आहे
2: जाच
1: करत
2: आजकालच्या
1: माझा चंद्रहार काय ग केलास काय ग केलास
2: बहिणीच्या लग्नात तिलास दिलास तिलास दिला
1: अग सुने
2: काय म्हणता ससूबाई
1: अग सुने
2: काय म्हणता ससूबाई
1: माझ्या वाकीत काय ग केल्यास काय ग केल्यास
2: भावाच्या लग्नात भाऊजाईला दिल्या भाऊजाईला दिल्या
1: अग सुने
2: काय म्हणता ससूबाई
1: अग सुने
2: काय म्हणता ससूबाई
1: माझ्या पाटल्या काय ग केल्यास काय ग केल्यास
2: मामा

0: सुपांचा खेळ खेळायचा का ग?
1: हो चला खेळूया.
0: चला ग सुप. ऐ स्वाती जा तिकडून सुपान बरोबर.
2: नाही बाबा मीच काय दरवेळा आणायची.
0: अगं तुला आणि वाट बघ सगळ्यांना.

चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, माधवरावांचं नाव घेते आग्रह केला म्हणून.

मामाला बायको

0: घेऊन जात
1: असा

0: मोहन दरेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. स्वतः 3:05 होत आहेत. ऐकूया भावधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकरांचं गीत, संगीत सुधीर फडके.
1: दोहाळे प्रोवा रघुकुल तिलका माझे. सीतेनं आपले डोहाळे श्रीरामांना सांगितले. श्रीरामानेही हसून तिच्या इच्छांचा आदर केला. म्हणाले, जानकी, तुझी इच्छा लवकरात लवकर पुरी करीन. पती पत्नींचा हा मनोहर संवाद झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. भद्र नावाच्या एका गुप्तचरानं श्रीरामांना सांगितलं, राजन, सेतुबंधन आणि रावणवध या दोन दैवी कृत्याबद्दल सारी प्रजा आपल्याला धन्यवाद देत आहे, पण काय, सत्य ते निर्भयपणे कथन कर. अशी श्रीरामांची अनुज्ञा मिळताच भद्र पुढे सांगू लागला, लोकांना एक कळत नाही की रावणाच्या घरी राहिलेली सीता श्रीरामानी परत पत्नी कशी मानली. तिच्याशी प्रणय करण्यात त्यांना कोणता आनंद होत असेल. लोकपाल श्रीरामचंद्रांचं मन पुन्हा विषण्ण झालं. आपल्या प्राणांची शपथ घालून त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा, जानकीला वाल्मिकी आश्रमाच्या सन्नीत नेऊन सोडून ये. लक्ष्मणाजी कुणाही भावंडाला श्रीरामांची शपथ उल्लंघिता आली नाही. लक्ष्मणानं रथातून जानकीला वनप्रदेशात नेली. सीतेला वाटलं आपले डोहाळेच पुरवले जात आहेत. असह्य होऊन लक्ष्मणानं जेव्हा सीतेला खरं काय ते निवेदन केलं तेव्हा तिच्या दुःखाला विश्व थिट झालं. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, पती चरण पुन्हा मी पाहू कुठे. कठोर झाली जेथे करुणा.

कठोर झाली जेथे करुणा गिरी तमिश्रा जेथे अरुणा पावक जिंके जेथे वरुणा दे शाश्वत दाता देठ तुटे मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे व्यर्थ शिणविले माता जनका व्यर्थ शिणविले माता जनका मीनच जाया नभे कन्यका निकसत मानी कासे कनका सिद्धीत तपाला आज विटे मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे अग्नी ठरला असत्य वक्ता अग्नी ठरला असत्य वक्ता नास्तिक ठरवी देवत भक्ता पतिव्रता मी तरी परित्यक्ता चरणीचा धरेसी कंप सुटे मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे प्राण तनूतुन उडू पाहती प्राण तनूतुन उडू पाहती अवयव कामग भार वाहती बाह तसे मद श्री भागीरथी अडखळे अंतिता विपळ कुठे मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे सरले जीवन सरली सीता सरले जीवन सरली सीता पुनर्जात मी आता माता जगेन रघुकुल दीपा करिता जगेन रघुकुल दीपा करिता फलधरी रूप हे सुमन मिटे मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे वनात विजनी मरुभूमीवर वनात विजनी मरुभूमीवर वाढवीन मी हा वंशांकुर सुखात नांदो राजा रघुवर जानकी जनातुन आज उठे मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे जाई देवरा पुरा मागुती जाई देवरा पुरा मागुती शरसे माझे स्वर मद रूपती पती न राघव केवल नृपती बोलता पुन्हा ही जीव थटे मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे इथून वंदिते मी माताना इथून वंदिते मी माताना प्रणाम पोतवी रघुनाथाना आशीर्वच तुझ घे जाताना आणखी ओठिना शब्द फुटे मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे

नको करू सुवल्गना रावणा निशाचरा। महापतिव्रता जानकीनं असं संतापून सांगताच रावणासारखा पापात्माही क्षणभर घाबरल्या वाचून राहिला नाही। जनस्थानातील राम लक्ष्मणाचा अतुल पराक्रम त्याला ठाऊक होता। जानकीला वश होण्यासाठी आणखी एका महिन्याचा अवधी देऊन रावण अशोक वनातून परतला। शिंशपा वृक्षावर सूक्ष्म देहानं लपून राहिलेल्या हनुमानाची खात्री पटली की हीच ती जानकी। अवतीभोवतीच्या राक्षसी झोपल्या आहेत हे पाहून त्यानं मंजूळ आवाजात रामचरित्राचं गायन सुरू केलं। त्या गायनानं चकित होऊन सीता त्या शिंशपा वृक्षाकडे पाहू लागली। शेवटी सुग्रीवामात्य हनुमान तिच्या दृष्टीला पडला। एका लहान फांदीवरून सीतेच्या अगदी समीप झुकून हनुमानानं श्री रामाने दिलेली मुद्रिका तिच्या हातात टाकली। सीतेला पराकाष्ठेचा आनंद झाला। हनुमान रामदूतच आहे याची निश्चिती पटल्यावर ती विचारू लागली, मुद्रिका अचूक मी ओळखली ही त्यांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथा।

हातात धनु ते अक्षय भाता पृष्टि, हातात धनु ते अक्षय भाता पृष्टि, विरहात कायते राघव झाले कष्टी। का श्यामल वलये नयन तळी चिंतांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। बसलेत कायते लावून कर करमाते, विसरले कायते दुखे निज धर्माते, करितात अजुनना कर्तव्ये नृपतीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। सोडिले नाहिना अजुन तयानी धीरा, सोडिले नाहिना अजुन तयानी धीरा, का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा। साह्यार्थ असतिना सैन्ये सन्मित्रांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। इच्छिती विजयना त्यांचा अवघे राजे, का लोकप्रीतीला मुकले प्रियकर माझे। विसरले थोरवी काय प्रभु यत्नांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। का मलाच विसरून गेले माझे स्वामी, का मलाच विसरून गेले माझे स्वामी, मी दैव गतीने पिचता परक्या धामी। का स्मृती तयाना छळीते या सीतेची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। करतील स्वयेना नाथ मुक्तता माझी, करतील स्वयेना नाथ मुक्तता माझी, धाडील भरतना सैन्य पदाती वाजी। कळतसे त्यास का वार्ता रघुनगरीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। का द्विपत्कालीये मोह तयांच्या चित्ती, का द्विपत्कालीये मोह तयांच्या चित्ती, पुसटली नाहिना सीतेवरची प्रीती। करितील मुक्तता कधीते वैदेहीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। त्या स्वर्ण घडीची होईन कामी साक्षी, कधी राम बाण का घुसेल रावण वक्षी। वळतील पाऊले कधी इथे नाथांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। जो वरी तयांचे कुशल ऐकते कानी, जो वरी तयांचे कुशल ऐकते कानी, तो वरी सजीव मी असेन तैशा स्थानी। जन्मात कधी का होईल भेट तयांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची।

सखी सरले ते दोघा मधले नाते लीनते चारुते सीते। या श्रीरामांच्या बोलण्यानं त्या साध्वी जानकीची अवस्था काय झाली असेल? तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहू लागले। तिनं रामचरणांची शपथ घेऊन आपल्या शुद्धत्वाबद्दल अनेकदा सांगितलं, पण कर्तव्य कठोर श्रीराम स्वस्थच राहिले। अंती ती देवतातुल्य सीता लक्ष्मणाला म्हणाली, माझ्यासाठी चिता सिद्ध करा, देह त्याग हा एकच मार्ग उरला आहे। विभीषण लक्ष्मणादिक सर्वांनाच या विदारक घटनेनं परमावधीचं दुःख झालं होतं, पण श्रीरामांचं मन वळवण्यास कुणीच समर्थ नव्हता।

चिता सिद्ध झाली. श्री रामाना प्रदक्षिणा करून अग्नीची ज्वाला अग्नीत मिळावी तशी ती सीता चितेत शिरली. हाय हाय असा अत्यंत दुःखदर्शक शब्द साऱ्या सैन्यातून उठला. परंतु थोड्याच अवधीत ती चिता उडवून देऊन मूर्तिमान अग्नी सीतेला घेऊन प्रगट झाला. तो प्रत्यक्ष पावक श्रीरामाला म्हणाला, रामा ही कलंक रहित आहे, ही कलंक रहित आहे, या निष्पाप पतिव्रतेचा तू परत स्वीकार कर, माझी तुला आज्ञा आहे. श्रीरामांचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले. गदगद स्वरात ते त्या सुरश्रेष्ठ अग्नीला म्हणाले, लोकसाक्ष लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. ज्ञात काय नवते मदसी हिते शुद्धशील, ज्ञात काय नवते मदसी हिते शुद्धशील, लोक कोप उपजवितो का कधी लोकपाल, लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची, लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. अयोध्येस जरमी नेतो अशी जानकी ते, अयोध्येस जरमी नेतो अशी जानकी ते, विषय लुब्ध मदसी म्हणते लोक लोक नेते, गमावून बसतो माझ्या प्रीत मी प्रजेची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. प्रजा रंजवितो सौख्ये तोच एक राजा, हेच तत्व मदसी सांगे राजधर्म माझा, प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. प्राण ही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, प्राण ही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य पोटी, मिठी सोडवू मी धदलो म्हणून मैथिलीची, लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकी. वियोगिनी सीता रडता धीर आवरेना, वियोगिनी सीता रडता धीर आवरेना, कसे ओलवू मी डोळे उभी सर्व सेना, पापनात गोठविली मी नदी आसवांची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. राम एक हृदयी आहे सखी जानकीच्या, राम एक हृदयी आहे सखी जानकीच्या, जानकी विनाना नारी मनी राघवाचा, शपथ पुन्हा घेतो देवा, शपथ पुन्हा घेतो देवा तुझ्या पाऊलांची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. विषय लोभ होता दरित्या वीर रावणाते, विषय लोभ होता दरित्या वीर रावणाते, अनुल्लंघ्य सीमा असती क्षुब्ध सागराते, स्पर्शली तैना गात्रे हिच्या साऊलीची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. अग्निदेव अग्निदेव आज्ञा अतुली सर्वथैव मान्य, अग्निदेव आज्ञा अतुली सर्वथैव मान्य, ग्रह स्वामिनीच्या दिव्ये राम आज धन्य, लोकमाय लाभे फिरुनी प्रजा अयोध्येची, लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची.

स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, असं म्हणून श्रीरामाने जानकीचा परत स्वीकार केल्यानंतर रामसेनेत आनंदी आनंद झाला. महात्मा विभीषणाला श्रीरामाने आज्ञा केली, विभीषणा मदसाठी लढणारा या वीराना तू रत्नभूषणे देऊन संतुष्ट कर, सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. श्रीरामांना भरत भेटीची ओढ लागली होती. विभीषणानं पुष्पक विमान आणविलं. त्रिलोक विजयी श्रीराम सीतेसह परत अयोध्येला निघाले. पुष्पक विमान अंतराळात उडालं. सर्व सेनाही जय जयकार करीत निघाली. श्रीराम विमानस्थ सीतेला भूप्रदेश दाखवीत दाखवीत थोडा विश्रांतीसाठी श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमी पोचले. त्याच दिवशी त्यांच्या वनवासाला 14 वर्षे पूर्ण झाली. नगराबाहेर तापसी वृत्तीनं राहून भरत अयोध्येचं साम्राज्य चालवित होता. हनुमंताकरवी श्रीरामानी आपण येत असल्याचं वृत्त त्याला कळवलं. भरताचा आनंद गगनात मावेना. शत्रुघ्नानं सारी अयोध्या शृंगारली. उंची वस्त्र आणि अलंकार धारण करून सारी अयोध्या श्रीरामांच्या

दर्शनार्थ गोळा झाली. पुष्पक विमान खाली उतरलं. श्रीराम सीतेसह दृष्टीस पडताच त्यांनी सर्वांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. भरतानं पुढं होऊन रामांचे चरण धरले. त्यांच्या सुपूजित पादुका परत त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी ओल्या झालेल्या नेत्रांनी तो म्हणाला, तुझं राज्य आता तू परत घे. रामांनी भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना उभयता राम सीतांनी प्रणाम केले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. सहस्रावधी डोळे श्रीरामांना ओवाळू लागले. सहस्रावधी कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयाना तुनी उतरले, स्वर्ग सौख्य साकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयु. पुलकित पृथ्वी पुलकित वायु, पुलकित पृथ्वी पुलकित वायु, आज अहल्ले परी जाहला नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. शिवचापासम विरह भंगला, शिवचापासम विरह भंगला, स्वयं रासम समय रंगला. अधिर अयोध्या पुरी मंगला, सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तव दृष्टीच्या पावन स्पर्शे, तव दृष्टीच्या पावन स्पर्शे, आज मांडिला उत्सव हर्षे. मने विसरली 14 वर्षे, मने विसरली 14 वर्षे, सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुझा मस्तकी जले शिंपता, तुझा मस्तकी जले शिंपता, सप्त नजाना मिळो तीर्थता. अभिषिक्ता तुझ जाणीव देता, मुनिवचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पितृ कामना पुरी होऊ दे, पितृ कामना पुरी होऊ दे, राम राज्या पुरी येऊ दे. ते कौसल्या माय पाहू दे, राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. प्रजाजनी जे रचिले स्वप्नी, प्रजाजनी जे रचिले स्वप्नी, मूर्त दिसेते स्वप्न लोचनी. राजा राघव सीता राज्ञी, चतुर्वेद से लोक पूजिती रघुकुल दीपक चार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. राम राज्या असता भूवर, राम राज्या असता भूवर, कलंक केवल चंद्र कलेवर. कज्जल रेखित स्त्री नयनावर, विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. समयी वर्षतील मेघ धरेवर, समयी वर्षतील मेघ धरेवर, सस्य शालिनी धरा निरंतर, सेवा रत जन स्वधर्म तत्पर. शांति शांति मुनी वांछिती, ती घेवो आकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागा